सुप्रभात श्रोते हो, 100.1 मेगाहर्ट्झ FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना शीतल शिंदेचा नमस्कार आणि आजच्या सकाळच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 16 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 6 जून 2026. श्रोते हो, आजच्या प्रसारण सभेची सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग भैरव बहार आपण ऐकलात. 101.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 6 वाजता हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

आशा भोसले यांच्या स्वरातलं रवींद्र भट यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं. कार्यक्रमात आता माणिक वर्मा यांच्या स्वरातली संत नामदेवांची रचना संगीतबद्ध केली आहे बाळ माटे यांनी.

माणिक वर्मा यांनी गायलेली संत नामदेवांची रचना आपण ऐकलीत, संगीतबद्ध केली होती बाळ माटे यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकणार आहोत पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली संत नामदेवांची रचना, संगीतबद्ध केली आहे राम पाठक यांनी.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली संत नामदेवांची रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती राम पाठक यांनी. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली रमेश अनवकर यांची रचना, संगीतबद्ध केली आहे दशरथ पुजारी यांनी.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं रमेश अनावकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं वसंत बापट यांचं गीत. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

0: सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं वसंत बापट यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:25 झालेले आहेत. ऐकूयात दिनविशेष.
1: श्रोते हो, आज आहे 6 जून. या दिवसाचं महत्व काय आहे ते पाहूया. 1674 साली या तारखेला रायगड इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. 6 जून 1944 डी डे म्हणून ओळखल्या गेलेल्या या दिवशी दुसऱ्या महायुद्धात मित्रराष्ट्रांनी फ्रान्समधल्या नॉर्मल

0: 1947 साली आलेल्या जंजीर या चित्रपटापासून सुरू झालेला त्यांचा गीत लेखनाचा प्रवास 1990 साली आलेल्या आग का दरिया या चित्रपटापर्यंत चालला. हिंदी सोबतच त्यांनी अनेक तमिळ चित्रपटांसाठीही पटकथा लिहिल्या. साली या दिवशी अभिनेता सुनील दत्त यांचा जन्म झाला.
1: युअर ऑनर, माफी चाहता हूँ, कातिल दो नहीं, कातिल सिर्फ एक आदमी है और वो है मिस्टर चिन्नय.
0: रेडिओवर निवेदक म्हणून कारकीर्द सुरू करणाऱ्या सुनील दत्त यांनी पुढे अभिनय, चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन तसंच समाजकारण, राजकारण या क्षेत्रातही भरीव कामगिरी केली.

0: 6 जून हा स्मृतिदिन असणारी काही महत्त्वाची नावं ही आहेत. स्विस मानसशास्त्रज्ञ कार्ल जुंग यांचं निधन 1961 साली 6 जूनला झालं. विश्लेषणात्मक मानसशास्त्राचा पाया त्यांनी घातला. मराठी कवयित्री शांता शेळके यांचं आज स्मृतिदिन. 2002 साली त्यांचं निधन झालं. कवितांसोबतच कथा, बालसाहित्य, अनुवाद या क्षेत्रातही त्यांनी मोठी कामगिरी केली. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गाणी देखील लिहिली.
1: असे नमी नसे नमी, असे नमी नसे नमी, तरी असे लगी तहे, फुला फुलाचे येथल्या उद्या असे लगी तहे. स्वये मनात जागते न सूर ताल मागते, स्वये मनात जागते न सूर ताल मागते, अबोध राहून स्वतः अबोध गुज सांगते, तृणात फुल पाखरू तसे बसे लगी तहे. असे नमी नसे नमी, तरी असे लगी तहे.
2: दिनविशेष आपण ऐकलत.
3: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर
2: 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:30 वाजलेत. चिंतन कार्यक्रमात ऐकूया सकारात्मकता याविषयी. लेखन रोहिणी थिटे यांचं, वाचक स्वर आहे रेखा शेटे यांचा.
4: काय कसं काय चाललंय असा प्रश्न कोणाला विचारला तर फारच कमी लोक मस्त किंवा तत्सम असं सकारात्मक उत्तर देताना दिसत.

0: या जीवनात काही राम नाही. सगळीकडं नुसता भ्रष्टाचार, बेरोजगार, महागाई. या जगण्यात काही मजाच राहिली नाही बघा. काय सांगायचं, चाललंय बघा आपलं कसं तरी. आला दिवस ढकलायचा. आता माणसानं तर सोडाच, पण ऋतुमानानं सुद्धा आपलं ताळतंत्र सोडलंय. सगळ्या गोष्टी टोकाला गेल्यात. पूर आला तरी पाऊस थांबायला तयार नाही. ऋतूंचं तर काही राहिलंच नाही. केव्हाही पाऊस पडतो, केव्हाही थंडी पडते. प्रवासात लोकांची गर्दी, वाढणारी लोकसंख्या, आवश्यक गोष्टींचा अभाव, असे कितीतरी प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत. या सगळ्यांमध्ये आपलं कसं होणार, यातून कसं तरी तरुण जायचं बस. ही समस्या आपल्याला नवीन नाही. परिस्थिती बदलावी असं सगळ्यांनाच वाटतं, पण त्यात बदल कसा आणायचा हे फारच कमी लोकांना माहीत असतं. आपल्या सर्वांनाच एक शब्द माहीत आहे, तो म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. पण त्याहीपेक्षा जास्त धोकादायक काय असेल, तर ते म्हणजे नकारात्मक विचार. आज झाडं लावा, झाडं जगवा अशा घोषणा आपल्या सर्वांनाच ऐकायला मिळतात. एक एक झाड आपल्याला या ग्लोबल वॉर्मिंगपासून कसं वाचवता येईल याची गणितं मांडली जातात. त्याचप्रमाणे जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण आपल्यासाठी, पुढील पिढीसाठी घातक आहे हे आपल्याला जाणवतं. पण याच प्रकाराचं अजून एक प्रदूषण होत आहे, त्यावर तेवढ्या गांभीर्यानं विचार होत नाही जेवढा व्हायला पाहिजे. ते म्हणजे नकारात्मक विचारांमुळं होणारं प्रदूषण. वाहनांमुळं हवेत होणारं प्रदूषण थांबवणं सहज शक्य आहे. ध्वनी प्रदूषणातून होणाऱ्या दुष्परिणामांविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढत आहे, पण माणसाला विचार थांबवणं जवळजवळ अशक्य आहे. जसं आपण झाड लावून ग्लोबल वॉर्मिंगला आळा घालतो, तसंच विचारांच्या प्रदूषणाला आळा घालणंसुद्धा शक्य आहे. झाडं लावल्यानं दुहेरी फायदा होतो. एक म्हणजे प्रदूषणाचा त्रास कमी होतो, आणि दुसरा झाडाचे फायदे आपल्याला मिळतात. पण सकारात्मक विचार केल्यानं दुहेरीच काय, कित्येक पटींनी जास्त फायदे होतात. त्यातील एक फायदा म्हणजे त्यावेळेत केलेल्या नकारात्मक विचारांमुळं होणारे दुष्परिणाम होत नाहीत, आणि दुसरा म्हणजे सकारात्मक विचारांमुळं होणारे जीवनातील बदल. विचारांमध्ये शक्ती असते. या शक्तीला योग्य दिशा मिळाली तर त्या शक्तीच्या जोरावर कित्येक पटींनी फायदा होतो. आपले विचार सकारात्मक ठेवले तर आपले शब्द सकारात्मक होतील आणि सकारात्मक क्रिया घडतील. काय खावं, काय नको याचा खूप विचार केला जातो, पण मनात कोणते विचार यायला हवेत, कोणते नकोत याचा विचार करणं पण खूप आवश्यक आहे. या वेळेत कोणत्याही परिस्थितीत मी नकारात्मक विचार करणार नाही. हळूहळू ही वेळ वाढत एक दिवसात, नंतर एक महिन्यात रूपांतरित होणं आवश्यक आहे. काही वेळासाठी केलेली ही सुरुवात भविष्यात पूर्ण जीवनात नक्कीच परिवर्तित होऊ शकते. जे झालं ते चांगल्यासाठीच झालं असा सकारात्मक विचार केला पाहिजे. जे आपल्याला हवं आहे तिकडं आपला मेंदू आपल्याला विचार करण्यासाठी प्रेरित करतो. बाबा आमटे व्यवसायानं वकील होते, पण ज्यावेळी त्यांनी कुष्ठरोगाविरुद्ध लढायचं ठरवलं तेव्हा अनेक जण त्यांना नकारात्मक सल्ले देत, असं करू नका, तसं करू नका, हे शब्द कितीतरी वर्ष त्यांना बोचत राहिले होते. पण बाबांनी त्यांच्या भोवतालची नकारात्मक विचारसरणी आपल्या कृतीतून तोडून टाकली, आणि आपल्या समाजकार्यानं ते इतरांना आदर्शवत झाले.
1: चिंतन कार्यक्रमात सकारात्मकता याविषयी आपण ऐकलत. लेखन होतं रोहिणी थिटे यांचं, वाचक स्वर होता रेखा शेटे यांचा. चिंतन आपण ऐकलत.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर
1: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6:35 झालेली आहेत. आजच्या प्रसारण सभेत आपल्यासोबत मी आहे शीतल शिंदे. आता ऐकूया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्य धनसंपदा कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी

आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनिता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा सादर करते धीरज कुंडलिक गवंडी. सकाळी 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात जैविक तालबद्धता याविषयी कौमुदी जमखिंडीकर यांनी दिलेली माहिती. 6:55 मॅक्युअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक प्रदीप पेंढारे. 7:00 सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. सकाळी 7:45 प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी साडी. सकाळी 8:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 8:20 सुगम संगीत. सकाळी 8:40 आणि रात्री 8:15 नारी विश्व हा कार्यक्रम. या कार्यक्रमात प्राचार्या क्षितिजा हडप यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. सकाळी 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा हिंदी गीतांचा कार्यक्रम. त्यानंतर 9:30 ते 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. आम्ही ते सहक्षेपित करू.

सकाळी 10 वाजता हिंदी चित्रपट संगीत, 10:30 वाजता नाट्य संगीत, 11 वाजता मराठी चित्रपट संगीत, 11:15 वाजता आपली गाणी, 11:30 वाजता मिश्र संगीत, 12:15 वाजता लोकसंगीतामध्ये लोकगीतं. सादरकर्त्या दित्य आत्या वळवी. 12:00 वाजता वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची. 12:00 वाजता मालिका निरंतर स्वरलहरी मुंबई केंद्रावरून, निर्मिती आकाशवाणी अमरावती केंद्राची. त्यानंतर 1 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

श्रोते हो, आजची संध्याकाळची प्रसारण सभा सुरू होईल 5:02 सुरुवातीला मिक्स मसाला हा कार्यक्रम, 5:30 युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी, यामध्ये आज मान्सूनची चाहूल याविषयी सूत्रसंचालन श्रेयस लहामगे यांचं, सादर करते सुदाम बटुळे. 6:00 मराठी चित्रपट संगीत, 6:35 सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा, 6:40 लोकसंगीतात अभंग आणि गवळण, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी, कार्यक्रमात सुरुवातीला छतावरील पाण्याचे संकलन पुनर्भरण आणि देखभाल याविषयी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूर इथले मृद आणि जलसंधारणाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर हिमालय गणाचारी यांची मुलाखत, त्यानंतर संचार तंत्रज्ञान अर्थात ICTचे शेतकऱ्यांसाठी महत्त्व याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथले कृषी विस्तार शिक्षण विभागाचे विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका श्वेता संपतराव कडू यांची मुलाखत, सादर करते सुदाम बटुळे. 8:35 सुगम संगीत, 9:00 आपकी पसंत हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम, 10:00 रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, आणि 10:25 केंद्र सरकारच्या 12व्या वर्षपूर्ती निमित्ताने वृत्त सेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका, आज यामध्ये युवा शक्ती भाग 6. याशिवाय सर्व बातमीपत्र होतील नेहमीच्याच वेळेला. श्रोते, ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: शंभरांश एक मेगाहर्ट्स एफ एम बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:40 झालेली आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात आज ऐकूया हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. वाचक स्वर आहे सोमनाथ कांडके यांचा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. जाणून घेऊयात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून प्राप्त झालेला हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामानाच्या अंदाजानुसार पुढील 5

0: दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसंच पुढील 5 दिवस काही ठिकाणी मेघगर्जना तसंच सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, या हवामान अंदाजावर आधारित आता कृषी सल्ला जाणून घेऊया. पावसाची शक्यता असल्यानं काढणी केलेलं पीक सुरक्षित ठिकाणी ठेवावं. विजेचा पूर्वानुमान मिळण्याकरिता दामिनी मोबाईल ॲपचा वापर करावा. तसंच हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला तसंच हवामानाच्या पूर्वअनुमानाकरिता मेघदूत मोबाईल ॲपचा वापर करावा. शेतकरी बंधू भगिनींनो, खरीप हंगामाचं नियोजन करताना पूर्व मशागत झालेली असल्यास पावसाचं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी मध्यम जमिनीत वाफे आणि भारी जमिनीत सरी वरंभे करावेत. खरीप हंगामात भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा आहे त्यांनी रोपं तयार करण्यासाठी रोपवाटिका तयार करावी. आपल्या शेतातील मातीचा नमुना, त्यात अन्नद्रव्याचं प्रमाण, जमिनीची अम्लविम्ल निर्देशांक म्हणजेच सामू तपासून जमिनीबाबतची माहिती घेणं आवश्यक आहे. खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी दर्जेदार आणि प्रमाणित बियाणांचा वापर करावा. शेतकरी बंधू भगिनींनो, त्याचबरोबर आपल्या पिकांची निवड करत असताना जमिनीचा प्रकार लक्षात घेऊनच त्या ठिकाणी पेरणी करावी. भारी जमिनीसाठी कापूस, तूर, सोयाबीन, तर मध्यम जमिनीत सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन, तसंच हलकी जमीन असेल तर बाजरी, कुळीथ, तीळ, कारळा तसंच एरंडीची लागवड करावी. ऊस पिकाचं नियोजन करताना पूर्व मोसमी पावसाच्या सुरुवातीला हुमणी अळी बाहेर निघण्याला सुरुवात होत असते. हुमणी अळीच्या भुंग्यांचा वावर हा प्रामुख्यानं संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये जास्त दिसून येतो. त्याकरिता 1:1 या प्रमाणात प्रकाश सापळ्याचा वापर करावा. कापूस पिकासाठी पूर्व मशागत करत असताना 1 नांगरट आणि 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. कापूस पिकासाठी मध्यम ते खोल आणि पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. सोयाबीन पिकासाठी पूर्व मशागत करताना 1 नांगरट आणि 2 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. तसंच ही जमीन मध्यम काळी पोयट्याची चांगला निचरा होणारी असावी. मूग आणि उडदाचं नियोजन करत असाल तर मूग आणि उडीद हे मध्यम ते भारी आणि चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत चांगल्या प्रकारे येतं. पाणी साचून राहणारी क्षारपड आणि चोपण जमीन तसंच हलकी जमीन मूग आणि उडीद पिकासाठी वापरू नये. शेतकरी बंधू भगिनींनो, पशुधनाचं व्यवस्थापन देखील अतिशय योग्य प्रकारे करणं या खरीप हंगामात किंवा या पावसाळी हंगामात अतिशय गरजेचं आहे. जनावरांच्या पिण्यात दूषित किंवा गाळमिश्रित पाणी येणार नाही याची पशुपालकांनी काळजी घ्यावी. जनावरांना जंत निर्मूलन करून घ्यावं. कोवळ्या गवतामुळं होणाऱ्या बुळकांडीसारख्या रोगाकरता सल्फा गोळ्यांचा वापर करावा. जनावरांना उत्तम संतुलित आहार द्यावा. जनावरांचा गोठा स्वच्छ, कोरडा आणि हवेशीर ठेवणं तसंच वेळोवेळी निर्जंतुकीकरण करून घ्यावं. जनावरांना औषधं देताना ती योग्य मात्रेतच द्यावी. जनावरांना मोकळ्या जागेत बांधू नये. त्यांना गोठा, शेड किंवा मजबूत इमारतीत ठेवावं.
1: कृषीवाणी कार्यक्रमात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकलात. वाचक स्वर होता सोमनाथ कांडके यांचा. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
4: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया,
3: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
5: ऐक ग,
6: काय झालं?
5: अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीये.
6: अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजलीयेत.
5: हो ना,
6: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू.
5: कुठे भेटतील त्या?
6: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
5: आणि फोन नंबर
6: 93-72-99-29-36.
5: 93-72-29-36.
3: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
4: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
3: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस

0: अंड मागे अहिल्यानगर।
1: शंभर अंश एक मेगाहर्ट्स एफएम बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। श्रोते हो, आता ऐकूयात बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम।
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर।
3: लग्न होऊन बरीच वर्ष झालीत पण मूल होत नाही, गर्भनलिका बंद आहेत,
2: पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण कमी आहे, या आणि यासारख्या वंध्यत्वाच्या अनेक कारणांसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर।
3: इथं आयुआय, आयव्हीएफ, इक्सी तसंच एम्ब्रियो फ्रीझिंग आणि ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर सारख्या अद्ययावत सुविधा सर्वात कमी दरात उपलब्ध आहेत।
2: बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर।
1: श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूया पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनिता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा। सादर करते आहेत धीरज कुंडलिक केदारी।
4: श्रोते हो, नमस्कार। मागच्या भागात आपण पावसाळ्यातील आहार विहार याविषयी माहिती ऐकली। या भागात आपण संसर्गजन्य आजारांपासून संरक्षणासाठी आवश्यक काळजी याविषयी माहिती ऐकणार आहोत। आजच्या वेगवान जीवनशैलीत वाढतं प्रदूषण ही मोठी समस्या आहे। त्यात पावसाळी वातावरणात दमटपणामुळे अधिकच प्रदूषण वाढतं। कारखान्यातून बाहेर पडणारा विषारी वायू, रस्त्यावरील धूळ यामुळे वातावरण अजूनच दूषित होतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो। श्वसनाचे विकार, ॲलर्जिक दमा, सर्दी, खोकला, निमोनिया अशा अनेक आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतो। संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी लसीकरण हे जरूर करून घेतलंच पाहिजे। व्यायाम, योगासन, प्राणायाम यामुळे प्रतिकार क्षमता जरी वाढत असली तरी योग्य वेळी योग्य ते लसीकरण हे केलंच पाहिजे। गर्भवती स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, बालक यांची प्रतिकार क्षमता वाढणं ही काळाची गरज आहे। संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण हवं असेल तर जवळच्या आरोग्य केंद्रात मुलांसाठी आवश्यक असणारं लसीकरण जरूर करून घेतलं पाहिजे। खोकला, ताप, छातीत कफ, दम लागणं अशी लक्षणं दिसल्यास ताबडतोब एक्सरे काढून घ्यावा आणि योग्य ते निदान जरूर करावं। निमोनिया प्रतिबंधक लस, डिप्थेरिया, इन्फ्लुएन्झा, हिपेटायटिस बी अशा विविध लसी जागरूकतेने घेतल्या पाहिजेत। वेळेवर लसीकरण करणं हा वैयक्तिक नाही तर सामाजिक संरक्षणाचा भाग आहे। लसीकरणाच्या बाबतीत जर काही शंका असेल तर डॉक्टर, सरकारी आरोग्य केंद्र या ठिकाणी सल्ला जरूर घ्यावा। उघड्यावरच्या अन्नातून जंतुसंसर्ग होणार नाही याची जरूर काळजी घ्यावी। पावसाळ्यातील वाढती आर्द्रता, डबक्यामध्ये साठलेलं पाणी यामुळे डासांची उत्पत्ती होते। त्यातूनच डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे आजार फैलावतात। यासाठी कुठेही पाणी साठवू न देणं महत्वाचं आहे।
1: पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनिता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकलात। सादर करते होते धीरज कुंडलिक केदारी। निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची।
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर।
1: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात।
0: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय।
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
0: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
5: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
0: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर।

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक

0: समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999-84165.
1: 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, आता ऐकूयात त्रिमुखे हॉस्पिटल परिसर हा कार्यक्रम.

0: छताखाली त्रिमुखे हॉस्पिटल
1: एंजियोग्राफी स्ट्रेस टेस्ट एंजियोप्लास्टी होल्टर मॉनिटरिंग एडव्हान्स 2D इको आणि कलर डॉपलर 24 तास ECG हृदयाच्या झडपांच्या आजारांचे निदान आणि अत्याधुनिक उपचारासाठी डॉक्टर राहुल त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल फळबाजी मार्केट गेट समोर कोठी रोड अहिल्यानगर संपर्क 94 222 80 380.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूया जैविक तालबद्धता याविषयी कौमुदी जमखिंडीकर यांनी दिलेली माहिती.
3: भल्या पहाटे मधुर कोजनानी उठवणारा बुलबुल दिवसा काही काळ शांत राहतो. माध्याने परत त्याचे मधुर स्वर कानी पडतात आणि संध्याकाळी तो परत विश्रांती घेतो. दिवसा कार्यरत असलेल्या सजीवांना दिनचर असं म्हणतात. संध्याकाळी कार्यरत असलेल्या सजीवांना संधी प्रकाशीय म्हणतात, तर रात्री कार्यमग्न असलेल्या सजीवांना निशाचर म्हटलं जातं. पक्ष्यांमध्ये चिमण्या, कावळे, बुलबुल, सुगरण, मैना, साळुंकी असे अनेक पक्षी दिवसा सजग आणि कार्यक्षम असतात. दिवसभर अन्नाच्या शोधार्थ भटकतात आणि संध्याकाळी विश्रांती स्थानाकडे परत जातात. हंस, चक्रवाघ, पोछड हे पक्षी संधी प्रकाशीय म्हणजे संध्याकाळी सजग राहून भक्ष्याच्या खाद्याच्या शोधार्थ बाहेर पडतात, तर घुबड निशाचर आहेत. अशा प्रकारच्या जैविक तालबद्धतेमुळे सर्वच पक्ष्यांना खाद्य किंवा भक्ष्य उपलब्ध होऊ शकतं आणि पर्यावरणाच्या बदलांनुसार त्यांना वर्तन करता येतं. सपुष्प वनस्पतींमध्येही फुलं उमलण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पाण्यात वाढणारं कमळ पहाटे उमलायला लागतं, दिवसभर उमललेलं असतं आणि संध्याकाळी मिटून जातं. कमळ उमलायला लागलं की त्याच्यातला मकरंद खाण्यासाठी भुंगेही पहाटेच सजग होतात, कमळांवर झेपावतात आणि मकरंद खाऊन तृप्त होऊन परततात. एखाद्याच भुंगा सूर्यास्तापर्यंत कमळ उमललेल्या कमळपुष्पावर रेंगाळतो आणि कमळ मिटल्यावर बंदिस्त होतो. कवी कल्पनेला तेवढाच भृंग दिसतो. याउलट जमिनीवर वाढणारं ब्रह्मकमळ मात्र बरोबर रात्री 12 उमलतं. 10:30-11 सुमाराला ब्रह्मकमळाची कळी उमलायला लागते. एक एक पाकळी अलग व्हायला लागते. तसा ब्रह्मकमळाचा जाड मांसल दांडा झुलायला लागतो. रात्री 12 सर्व पाकळ्या अलग होऊन ब्रह्मकमळ पूर्ण उमलतं. शुभ्र धवल पूर्ण उमललेलं ब्रह्मकमळ त्यातील पूकेसर आणि स्त्री केसरासह प्रेक्षणीय तर असतंच आणि आनंददायीही असतं. रात्री उमलणारी फुलं पांढरी किंवा फिकट रंगाची असतात, त्यामुळे अंधारातही कीटकांचं लक्ष आपल्या सुगंधाने वेधून घेतात. रात्राणी रात्रीच फुलते. फुलात रंगनिर्मितीसाठी लागणारी ऊर्जा सुगंधाच्या निर्मितीसाठी वापरली जाते.
2: श्रोते हो, जैविक तालबद्धता याविषयी कौमुदी जमखिंडीकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकली.
0: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल फळबाजी मार्केट गेट समोर कोठी रोड मार्केट यार्ड अहिल्यानगर.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:55 झालेले आहेत.
1: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
0: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
4: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
5: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
4: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
5: संपर्क 232 29 29.
6: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ॲलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशालिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282 12225, तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर. दर रविवारी सकाळी 7:45 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य. प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद. हृदय स्वास्थ्य.
7: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
8: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
7: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
8: फोन नंबर 0241 235.

0: 35 15,
1: मोबाइल 960 44 988 36।
2: श्रोते हो, आता ऐकूयात मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक।
3: मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅककेअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर।
4: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅककेअर हॉस्पिटल मध्ये।
3: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
4: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
3: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप।
4: मॅककेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर।
2: नमस्कार, अहिल्यानगर दिनांक साठी संकलक आहेत प्रदीप पेंढारे। सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी। पर्यावरण संवर्धनासाठी राहुरी कृषी विद्यापीठ मॉडेल विकसित करणार। अनिच्च्या वतीनं 3 दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठकीला प्रारंभ। वृक्ष संवर्धनासाठी नागरिकांनी पुढे येण्याचं प्रांताधिकारी सुधीर पाटील यांचं आवाहन। धरणाची पाणी पातळी खालावल्यानं कोपरगावकरांना पाणी उकळून अनगाळून पिण्याचं आवाहन। आणि पारनेरला पाणी पुरवठा होणाऱ्या हंगा तलावात 15% पाणी पुरवठा शिल्लक। आता घडामोडी सविस्तर। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांनी विद्यापीठाच्या मध्यमवर्ती परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन वन महोत्सव कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेतला। पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड ही सर्वात सोपी आणि परिणामकारक उपाययोजना आहे। पर्यावरण संवर्धनाचे कृषी विद्यापीठ मॉडेल विकसित करणार असल्याचं प्रतिपादन कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांनी केलं। संशोधन संचालक डॉक्टर प्रशांत बोडके, विद्यापीठ अभियंता मिलिंद डोके आदी यावेळी उपस्थित होते। अहिल्यानगर इथं डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विवेक जागर संस्थेच्या वतीनं 3 दिवसाच्या विस्तारित राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला कालपासून प्रारंभ झाला। विवेकवादी लेखक जगदीश काबरे यांनी राज्यस्तरीय बैठकीचा प्रारंभ केला। अनिचचे राज्य निमंत्रक बाबा अरगडे, राज्य कार्यवाहक ॲडव्होकेट रंजना गवांदे, राज्य अध्यक्ष माधव बावगे आदी यावेळी उपस्थित होते। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नगर प्रांताधिकारी सुधीर पाटील आणि संरक्षक सहाय्यक हरीश दसरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वृक्षारोपण झालं। तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाणं हे निसर्गाने दिलेली चेतावणी आहे। नागरिकांनी आता वृक्ष संवर्धनासाठी पुढे आलं पाहिजे असं मत प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी व्यक्त केलं। वस्तू संग्रहालयाचे अभिरक्षक संतोष यादव, नारायण आव्हाड, संदीप हापसे आदी यावेळी उपस्थित होते। कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठल्यानं शहरात येणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे। धरणातून येणाऱ्या पाणी साठा तलावात पोहोचताना अत्यंत खराब अवस्थेत येत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे। यावेळी कोपरगावमधील नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळून वापरावं असं आवाहन नगराध्यक्ष पराग संधान, नगरसेवक अनिल आव्हाड आणि संदीप देवकर यांनी केलं। पारनेरच्या हंगा तलावामध्ये पाण्याने तळ गाठला असून तलावात 15% पाणी साठा शिल्लक राहिला आहे। यामुळे नगरपंचायतीनं पाण्याच्या नियोजनासाठी काटकसरीचा मार्ग अवलंबला आहे अशी माहिती पाणीपुरवठा समितीचे सभापती योगेश मते यांनी दिलं। पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी। पर्यावरण संवर्धनासाठी राहुरी कृषी विद्यापीठ मॉडेल विकसित करणार। अनिच्च्या 3 दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठकीला प्रारंभ। वृक्ष संवर्धनासाठी नागरिकांनी पुढे येण्याचं प्रांताधिकारी सुधीर पाटील यांचं आवाहन। धरणाची पाणी पातळी खालवल्यानं कोपरगावकरांनी पाणी उकळून आणि गाळून पिण्याचं आवाहन। आणि पारनेरला पाणी पुरवठा होणाऱ्या हंगा तलावात 15% पाणी साठा शिल्लक। याबरोबरच अहिल्यानगर दिनांकामधील घडामोडी संपल्या। नमस्कार।

0: केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारे मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर।
2: 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। श्रोते हो, आता ऐकूयात आजचा सुविचार। आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला महत्त्व देत चला, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवून जात असते। आजचा सुविचार आपण ऐकलात।
3: कॅमेरा रोलिंग, ऍक्शन।
4: श्रोते हो, हे शब्द ऐकले की आपल्या डोळ्यासमोर लगेचच मोठमोठ्या पोस्टर्सवर झळकणारे हिरो हिरोईन्स येतात।
5: मात्र श्रोते हो, चित्रपटांमध्ये या नायक नायिकांना अधिक उठाव येण्यासाठी इतरही अनेक कलाकार काम करत असतात।
4: या कलाकारांच्या वाट्याला सुद्धा मेहनत आणि स्ट्रगल या गोष्टी असतातच, पण याविषयी आपल्याला फारशी माहिती नसते।
5: श्रोते हो, हीच बाब लक्षात घेऊन आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र प्रसारित करत आहे कार्यक्रम
4: सुहाना सफर।
5: तेव्हा श्रोते हो, दर शुक्रवारी रात्री 9 वाजता आपण जाणून घेऊया मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत कार्यरत पण प्रसिद्धी परांमुख कलाकारांविषयी।

0: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
1: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
0: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
2: रंगवले मी चित्र मनोहर मीच तयांची केली चौकट. शिस्वी चौकट बांधी अली ती निज हस्तांनी भिंतीवरती. श्रोते हो, कशी असते हो आपली मैत्रीण? तर स्वतःत रमते, स्वतः गाते, स्वतः लिहिते आणि स्वतःतच दंग असते. इतरांनाही त्यात सामावून घेते. अशा आपल्या मैत्रिणींना आपण भेटूया, जाणून घेऊयात त्यांचं भावविश्व आणि कार्यकर्तृत्व. नारी विश्व या कार्यक्रमात दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, आता ऐकूयात एक निवेदन. हॅलो बळीराजा लाईव्ह या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी अंतर्गत हॅलो बळीराजा लाईव्ह फोनिंग कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 11 जून 2026 विषय आहे जमिनीचे आरोग्य आणि पाणी माती परीक्षणाचं महत्त्व. तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-3471 आणि 242-3672. निवेदन संपलं.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
4: हो? मग
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
5: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई न्यावं लागेल ना?
6: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया. कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
5: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर.
2: 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध कुसुमातुनी फुलले सुमन.
1: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
0: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
2: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
0: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.

0: वाचन म्हणजे समृद्धी.
1: वाचन संस्कृतीची वृद्धी.
0: वाचन दृष्टी देत.
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत.
0: वाचन माणूस बनवत.
1: वाचन मनांना घडवत.
0: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागू.
1: वाचन चळवळ वाढवू.
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
2: पुस्तकातली
3: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
4: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हरित भविष्याच्या दिशेनं सुरू असलेल्या जगाच्या वाटचालीत भारत सक्रियपणे योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दर जैसे थे. राज्यात विविध कार्यक्रमांद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळवत भारत अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील सुरत इथं विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना ते बोलत होते. वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण यावेळी पंतप्रधानांनी केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची काल मुंबईत घोषणा करण्यात आली. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. मात्र देशाच्या आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% वरून

0: कमी करून 6.6% करण्यात आला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली. मात्र जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचंही मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केलं. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असं मल्होत्रा यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं काल केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभाही रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. अनेकविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून काल राज्यात ठिकठिकाणी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पर्यावरण दिनाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपण कार्यक्रमांचं आयोजन करण्याबरोबरच सायकल फेऱ्या, स्वच्छता मोहीम याद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. बोरिवली इथल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय कर्मचारी निवासस्थान संकुलाचं भूमिपूजन आणि पर्यावरण जनजागृतीसाठी तयार केलेल्या विशेष प्रचार वाहनाचं उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकानं त्यात सक्रिय सहभाग घेणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील राज्यव्यापी 300 कोटी वृक्ष लागवड अभियानातून महाराष्ट्र हरित आणि पर्यावरण दृष्ट्या अधिक सक्षम होईल असा विश्वास नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. पुणे महानगरपालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत छत्रपती संभाजीराजे उद्यानात वनमहोत्सव, वृक्षारोपण, अल्पदरात रोपं वाटप तसंच बीज संकलन केंद्र उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं. पिंपरी चिंचवड महापालिकेनं शहराचं वैभव असलेल्या दुर्गा देवी टेकडीसारख्या अन्य ठिकाणी 5 लाख झाडं लावून ती जगवण्याचा संकल्प केला. कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि माय भारत कोल्हापूर संस्थेनं सायकल फेरी काढून पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातल्या कळंबस्ते इथं उभारण्यात आलेल्या द बोटॅनिकल गार्डन या मानवनिर्मित देवराई प्रकल्पातला झाडांचा पहिला वाढदिवस काल उत्साहात साजरा करण्यात आला. परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी काल स्वतः सायकलवरून कार्यालयात येत पर्यावरण संवर्धनाचा आणि इंधन बचतीचा प्रभावी संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा आरंभ मुंबईत परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत राज्यभरातील प्रमुख बसस्थानकं आणि त्यांचा परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांच्या सहाय्यानं नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस, चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात AIचा जबाबदार वापर करण्याच्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयानं नियमावलीचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा सर्वोच्च न्यायालयाच्या AI विषयक समितीच्या नेतृत्वाखाली संबंधित घटकांशी झालेल्या सल्लामसलत चर्चेवर आधारित असून त्यावर येत्या 20 जूनपर्यंत सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ऐकूया यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उदय वारुंजकर यांनी दिलेली माहिती.
1: संपूर्ण जगामध्ये विविध पातळीवरती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. न्याय संस्था ही देखील त्याला काही अपवाद नाही. न्यायसंस्थेमध्ये जर कृत्रिम बुद्धिमत्तेचा जर वापर करायचा झाला तर साहजिकच प्रश्न निर्माण होतो की त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला कशा प्रकारे नियंत्रण करणं शक्य आहे. आणि त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक मसुदा हा सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून सादर केलेला आहे. तो मसुदा

0: त्यांच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. त्या मसुद्यावरती लोकांच्या सूचना, हरकती या सगळ्या मागितलेल्या आहेत. निश्चितच कृत्रिम बुद्धिमत्ता याचा जर वापर करायचा असेल तर तो कसा केला जाऊ शकतो, त्याला नियंत्रण कसं घालणं शक्य आहे, या विषयाबद्दलचे वेगवेगळे पैलू या संपूर्ण ड्राफ्ट रेग्युलेशनच्या निमित्तानं चर्चेस आहेत. त्यामुळे आपल्या सर्व श्रोत्यांना आवाहन की आपण तो जो काही मसुदा आहे तो आपण वाचावा, त्याच्यावरती आपले जे काही सूचना असतील ते सादर करावं.
1: नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगरविकास विभागानं काल हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही, वळवला गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं या आदेशात म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट देणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पारदर्शक आणि तणावविरहित वातावरण असावं, सर्व यंत्रणांनी सतर्क राहून परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसंच परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी अधिक दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी नीट परीक्षेच्या पूर्वतयारीसंदर्भात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. सर्व परीक्षा केंद्रांवरील CCTV यंत्रणा कार्यरत ठेवून त्याचं नियंत्रण करावं, सायबर सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, विद्यार्थी आणि पालकांच्या मनात कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ आणि पारदर्शक पद्धतीनं दर्जेदार बियाणं उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागानं यंदा महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रमाणित बियाणं आता महाडीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तत्काळ अर्ज करावेत असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. आज अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान जपानशी होणार आहे. मुलींच्या 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत चीनकडून पराभव पत्करावा लागला. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यात काल रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यासह बारामती शहर परिसरात काल जोरदार पाऊस झाला. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरित भविष्याच्या दिशेनं सुरू असलेल्या जगाच्या वाटचालीत भारत सक्रियपणे योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दर जैसे थे. राज्यात विविध कार्यक्रमांद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळवत भारत अंतिम फेरीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: शंभरंश एक मेगाहर्स FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:20 झालेली आहेत.

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. नुकत्याच त्या हा इहलोक सोडून गेल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत येत्या शुक्रवारच्या फोन गाणी या कार्यक्रमात. तेव्हा बुधवारी सकाळी 8:15 जरूर संपर्क साधा 02-41-242-34-71 आणि 2-42-36-72 या संपर्क क्रमांकावर आणि सांगा तुमच्या आवडीचं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं.

0: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत। श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत। तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा। तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 101.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही।
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रसारित होणारा श्रोत्यांच्या फोन पसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे हॅलो गीत बहार। श्रोते हो, हा कार्यक्रम आता प्रसारित होईल दर गुरुवारी आणि रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत। तेव्हा मंगळवारी सकाळी 8:15 ते 9 या वेळेत आपण आपली आवडती गीतं कळवा, आमच्याशी संवाद साधा आणि आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रासह आपल्या असंख्य श्रोत्यांसोबत। तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 101 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही। मैत्रिणींनो, अवश्य ऐका कार्यक्रम नारी विश्व दर महिन्याच्या 1, 3, and 5 शनिवारी सकाळी 8:40
2: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम नारी विश्व। श्रोतेहो, आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत प्राचार्या क्षितिजा हडप यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत। शंभरहून 1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। श्रोतेहो, यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही तो सहक्षेपित करत आहोत।

0: महाराष्ट्राच्या मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आपण नुकताच साजरा केला. आपल्या जीवनात निसर्गाचं म्हणजेच पर्यावरणाचं असणारं अनन्यसाधारण महत्व अधोरेखित करणारा हा दिवस. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि हिरवागार परिसर ही आपल्या प्रत्येकाची गरज आहे. मात्र वाढतं प्रदूषण आणि बदलतं हवामान यामुळं पर्यावरण

0: पर्यावरणाचं रक्षण आणि त्याच्या संवर्धनाची जबाबदारी अत्यंत महत्वाची बनली आहे. श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रदूषणाची समस्या, त्याचे दुष्परिणाम आणि पर्यावरण रक्षणासाठीच्या उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव. मॅडम, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, पर्यावरण दिनाचं महत्व नेमकं काय आणि या वर्षीच्या पर्यावरण दिनाबद्दल आपण सांगू शकाल का?
1: पर्यावरण दिन हा दरवर्षी 5 जून या दिवशी साजरा केला जातो आणि जागतिक स्तरावर हा दिवस साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश जर का सांगायचं झालं तर सामान्य माणसाला पर्यावरणाशी जोडणं किंवा निसर्गाशी जोडणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. तसं बघायचं झालं तर 1972 साली जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जगभरातील 150 देश स्टॉकहोम इथं एकत्र आले आणि युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशननं जी काही एक त्यांच्यासाठी परिषद घेतली होती त्या दिवसाची आठवण म्हणून खरं तर हा दिवस आपण दरवर्षी साजरा करतोय. एकूणच जागतिक स्तरावर या दिवसापासून म्हणजे 5 जून 1972 पासून पर्यावरणासाठी काहीतरी केलं पाहिजे याची सुरुवात झाली आणि त्यासाठी हा दिवस हा महत्त्वाचा आहे. या दिवसाची प्रत्येक वर्षी एक थीम असते. या वर्षीची थीम जी आहे ती म्हणजे इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर अवर फ्युचर. म्हणजेच काय तर आपल्या वसुंधरेचे आपल्याला रक्षण करायचे असेल तर त्यासाठी निसर्गाकडूनच आपल्याला प्रेरणा घ्यायला पाहिजे आणि ती प्रेरणा घेऊन आपल्याला आपलं वातावरण जे आहे किंवा आपला पृथ्वी हा ग्रह जो आहे तो सुरक्षित ठेवायचा आहे आणि तरच आपण या पृथ्वीवरती जगू शकतो ही जाणीव करून देण्यासाठी खरं तर या वर्षीची ही थीम आहे. त्यामुळे क्लायमेट ॲक्शन हा या वर्षीचा एक महत्त्वाचा भाग राहणार आहे याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.
0: मॅडम, सध्या पर्यावरणाचा प्रश्न खूप गंभीर बनत चाललाय. शहरांमध्ये सुद्धा वाढतं वायू प्रदूषण ही चिंतेची बाब बनलीय. हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे?
1: हवा प्रदूषण हा एक मुख्य प्रश्न सर्व शहरांमध्ये आता सध्या जाणवत आहे. यासाठीची कारणं अनेक असतील. मुख्यतः वाढणाऱ्या गाड्या ज्या आहेत, रहदारी जी वाढती आहे, योग्य प्रमाणात डांबरीकरण केलं जात नाहीये, त्याशिवाय उद्योगधंद्यांमधून बाहेर पडणारा जो धूर आहे, त्याचबरोबर औष्णिक ऊर्जा केंद्र जी आहेत ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कोळसा जाळला जातो, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे खरं तर हवेचं प्रदूषण होतं आणि त्यामुळे अनेक परिणाम आपल्याला जाणवतायत. अगदी मानवी शरीरावर देखील जाणवतायत आणि प्राणी असतील, पक्षी असतील किंवा निर्जीव घटकांवर देखील याचे परिणाम जाणवताना दिसतात. यासाठी थोडक्यात आपण काय करू शकतो तर अगदी साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपण करू शकतो की आपल्या ज्या गाड्या आहेत आता जर का बघायचं झालं तर प्रत्येक घरामध्ये किमान 2 गाड्या तरी आहेत शहरांमध्ये. त्यामुळं त्यातून बाहेर पडणारा धूर जर का कमी करायचा असेल, समजा 40 माणसं एकत्र बाहेर पडलीत एका गाडीतून तर 40 गाड्यांचा धूर तेवढा कमी होतोय. तर या पद्धतीनं प्रत्येकानं सार्वजनिक वाहन व्यवस्थेचा जर का वापर केला आणि शासनानं ही सुविधा जी आहे ती आणखीन मजबूत केली तर आपण चांगल्या पद्धतीनं हे हवेचं प्रदूषण कमी करू शकू. किंवा उद्योगधंद्यांनी सुद्धा त्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या काही हवा प्रदूषण रोखण्यासाठीच्या गोष्टी ज्या आहेत, वेगवेगळे इक्विपमेंट त्यांनी तिथं लावणं अपेक्षित आहे. धूर कसा कमी करता येईल यासाठीच्या यंत्रणांकडे लक्ष देणं अपेक्षित आहे. तर ह्या सुद्धा सुविधा तिथं उपलब्ध करून घेणं आणि त्या पद्धतीनं त्या सुरू ठेवणं हे खरं तर उद्योगधंद्यांची जबाबदारी असेल. त्यामुळं त्यांची जबाबदारी देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. शिवाय आजकाल जर का बघितलं तर बांधकाम व्यवसाय देखील वाढत चाललेला आहे. त्यामुळे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घर बांधताना सुद्धा आणि घर पाडताना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात धुळीचं प्रदूषण होताना दिसतंय. त्यामुळं प्रत्येकानं जर का त्या पद्धतीनं हवा प्रदूषण रोखण्यासाठी धुळीचे कण बाहेर कमी पडतील ह्यासाठी आपल्या स्तरावर काही ना काहीतरी योजना केल्या तर हवेचं प्रदूषण कमी होऊ शकतं.
0: हो, खरंय मॅडम. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढवण्याबरोबरच प्रत्येक स्तरावर हवा प्रदूषण रोखण्यासाठी आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे. मॅडम, वायू प्रदूषणाबरोबरच जल प्रदूषण सुद्धा दिवसेंदिवस वाढताना दिसते. नद्या आणि पाण्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो?
1: नद्या किंवा पाण्याचे स्त्रोत खरं तर हे सगळे दूषित करण्यासाठी आपण जबाबदार आहोत. कोणत्या कारणानं? तर बरेच वेळेला

0: आपण जिथं राहतो त्या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था म्हणजे ती सांडपाणी स्वच्छ करण्याची व्यवस्था कार्यरत नसते किंवा कारखान्यांमध्ये असणारी जी व्यवस्था आहे ज्यामध्ये पाणी शुद्ध केलं जातं ती योग्य प्रमाणात चालत नसते. त्यामुळं या त्या त्या स्तरावर जर का योग्य पद्धतीनं या यंत्रणा चालल्या जिथं बऱ्याचशा ठिकाणी अजूनही सांडपाणी स्वच्छ करणाऱ्या अशा यंत्रणा उपलब्धच नाहीयेत, त्यामुळं त्या ठिकाणी या यंत्रणा उपलब्ध करून त्या योग्य रीतीनं सुरू ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि त्याशिवाय पाण्याचा वापरच जर का आपण कमी केला ज्या ठिकाणी तो वापर करायला पाहिजे म्हणजे योग्य पद्धतीनं तो वापर केला तर येणारं जे पाणी आहे त्याचं प्रमाणच कमी होईल आणि ज्या काही यंत्रणा आधीपासून आहेत तर त्यांच्यावरती येणारा जो काही अनावश्यक भार आहे तो कमी होईल आणि या सर्वच यंत्रणा योग्य रीतीनं सुरू राहतील आणि पाणी प्रदूषण कमी होण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
1: हो निश्चितच मॅडम, हल्ली ध्वनी प्रदूषण सुद्धा खूप वाढताना दिसते आणि या प्रदूषणाला खरं तर आपणच जबाबदार आहोत. ध्वनी प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर कोणता परिणाम होतोय आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आपण सर्वांनी कोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे?
0: ध्वनी प्रदूषण ही अशी एक समस्या आहे की त्याचे परिणाम डायरेक्ट आपल्याला दिसत नाहीत पण हळूहळू ते दिसायला लागतात. उदाहरणार्थ आपल्यामध्ये चिडचिडेपणा वाढतो किंवा झोप न लागणं किंवा कॉन्सन्ट्रेशन न होणं. जे विद्यार्थी आहेत अभ्यास करतायत परीक्षा देतायत तर त्यांना तो योग्य पद्धतीनं न करता येणं, त्याशिवाय बरेच वेळेला डोकेदुखी किंवा कधी कधी हृदयाची धडधड वाढणं, कधी कधी खूपच मोठा आवाज असेल डॉल्बी सारखा तर बऱ्याच वेळेला हार्ट अटॅक सुद्धा जाणून आलेले आहेत. त्यामुळं ह्या ध्वनी प्रदूषणाचा जरी म्हटलं की दिसताना तो आवाज हे काय करू शकतो पण मोठे त्याचे परिणाम होऊ शकतात माणसावरती. विशेषतः गर्भवती महिला जर का बघितल्या आणि वृद्ध लोक जर का बघितले तर यांना याचा खूपच त्रास होताना आपल्याला दिसतो. त्याचबरोबर म्हणजे कोल्हापूर शहराचं जर का आपण सांगायचं झालं तर शांतता क्षेत्र यामध्ये कुठले भाग यायला पाहिजेत तर हॉस्पिटल्स असतात किंवा शैक्षणिक संस्था ज्या असतात किंवा कोर्ट असतील तर हे सगळे जे भाग आहेत हे शांतता क्षेत्रात येतात. साधारणतः त्यांच्यापासून 100 मीटर अंतरापर्यंत कोणताही आवाज मोठ्या प्रमाणात येता कामा नये. पण आज शहराची आपण परिस्थिती बघितली तर मुख्य रस्त्यांवरतीच मोठमोठी हॉस्पिटल्स आपल्याला दिसतात. ध्वनी प्रदूषण जर का या मुख्य रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात होत असेल, डॉल्बीचे आवाज जर का मोठ्या प्रमाणात येत असतील तर त्याचा परिणाम तिथं असणाऱ्या त्या पेशंट्सच्या आरोग्यावर होणार आहे. तर त्यामुळं या दृष्टीनं देखील ध्वनी प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक शहरात त्या पद्धतीनं टाउन प्लॅनिंग कसं करता येईल हे बघणं गरजेचं आहे.
1: याबरोबरच आपण ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आणखी कोणती खबरदारी आपण घेऊ शकतो?
0: मी आत्ता म्हटलं त्या पद्धतीनं टाउन प्लॅनिंग तर आहेच आहे पण युवकांमध्ये सुद्धा आवाजाच्या बाबतीत थोडस एक पॉझिटिव्ह अटिट्यूड येणं मला वाटतं गरजेचं आहे. म्हणजे डॉल्बीच्या बाबतीत विशेषतः प्रत्येक सण समारंभ असू देत किंवा कुठले वाढदिवस असू देत किंवा नेते मंडळींची काही भाषणं असतील किंवा काय तर त्यावेळी सुरुवातीला हे मोठ्या प्रमाणात डॉल्बीचा आवाज असतो तर तो थोडासा आपण या आवाजाला कसा फाटा देता येईल हे बघणं मला वाटतंय गरजेचं आहे. बरेच वेळेला गाड्यांना मोठे हॉर्न असतात, या हॉर्नचा देखील खूप मोठा म्हणजे दुष्परिणाम होताना आपल्याला दिसतोय तर त्यामुळं असं होऊ नये यासाठी मुलांच्या मध्ये प्रबोधन करणं खरं तर मला वाटतंय महत्वाचं आहे. आणि शांतता क्षेत्र जिथं आहे, कॉलेजेस आहेत, महाविद्यालय आहेत, शाळा आहेत, कोर्ट आहेत, हॉस्पिटल्स आहेत तर त्या ठिकाणी तर विशेष काळजी आपण घेणं अपेक्षित आहे.
1: हो खरं आहे मॅडम. मॅडम, प्लॅस्टिकचा वाढता वापर ही पर्यावरणासाठी खूप मोठी हानी ठरतीये. प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांबद्दल आपण श्रोत्यांना काय सांगाल?
0: प्लास्टिक बद्दल सांगायचं झालं तर प्लास्टिक खरं तर एक वरदान म्हणायला हरकत नाही पण आता जर का एकूण त्याचा वापर आणि त्याचं जे पर्यावरणामध्ये त्याचा होणारा दुष्परिणाम हा बघितला तर हे प्लास्टिक म्हणजे राक्षसासारखी भूमिका बजावताना आपल्याला दिसतोय. प्लास्टिक जे आहे ते विघटन होत नाही त्याचं, हा त्याचा मुख्य एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे असं म्हणायला पाहिजे. म्हणजे एकदा जर का प्लास्टिकची एखादी वस्तू बाहेर आली तर किमान 300-400 वर्ष ती आहे तशीच त्या मातीमध्ये पडून राहणार आणि त्याचं इतर काहीही होणार नाहीये. तर हा मुख्य प्रश्न आहे आणि त्यामुळं खरं तर हे प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स पासून ते वेगवेगळ्या काही वस्तू असतील किंवा काय तर हे सगळं आहे असंच आपलं

0: आपल्याकडे साठून राहतं, ते कुजत नाही, त्याचं खत वगैरे काहीच करता येत नाही, आणि तो कचरा जो आहे एक मोठी समस्या झालेली आहे. हा जाळला तर त्यातून घातक वायू बाहेर पडतात, म्हणजे डायऑक्सिन किंवा फ्युरॉन सारखे वायू आहेत, त्याच्यामुळं कॅन्सर साठी सुद्धा ते कारणीभूत आहेत. त्यामुळं तो जाळणं पण चुकीचं आहे, तो जाळू शकत नाही आपण. त्याचबरोबर सिंगल यूज प्लास्टिक जे आहे की एकदा वापरलं की त्याचा पुन्हा कधीच वापर होणार नाही, ह्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आता वाढतो आहे. म्हणजे वेगवेगळ्या वाढदिवस असतील, लग्न समारंभ असतील, कोणत्याही याच्यासाठी अगदी ते सिंगल यूज प्लास्टिकचे चमचे असतील, प्लेट्स असतील किंवा त्या वाट्या असतील, तर याचा वापर केल्यानंतर त्याचं पुन्हा काही करता येणार नाही. त्यामुळं हा सिंगल यूज प्लास्टिक जो आहे हा कसा कमी करता येईल हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. ह्याच प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स ज्या आहेत आपण वापरायला सोप्या, म्हणून भाजी असेल किंवा आणखीन काय असेल त्यासाठी ह्या कॅरी बॅग्स आपण वापरतो, पण नंतर आपण पटकन त्या वापरानंतर टाकून दिल्या तर त्या गटारीमध्ये जातात किंवा आजूबाजूला इतरत्र पसरतात, त्याच्यामुळे गटारी तुंबतात. पावसाळ्यामध्ये तर ह्याचा खूप मोठा दुष्परिणाम आपल्याला दिसतो की सांडपाणी असतं ते सगळं रस्त्यावरती पसरलं जातं. त्याचबरोबर जे काही कुत्री असतील, मांजरं असतील किंवा गायी असतील, गायी म्हैशी, तर त्या या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये जे आपण अन्न भरून टाकतो त्याच्यामुळं हे प्लास्टिक ते खाऊन टाकतात आणि त्यांच्यामध्ये पोटात ते तसंच साठतं आणि हे प्राणी मरण्याची शक्यता पण वाढते. त्यामुळं खरं तर हे प्लास्टिकचा वापर कसा करायचा हे एक मोठा प्रश्नच आहे. त्यामुळं प्लास्टिकचा वापर करताना नेहमीच जपून वापर करणं गरजेचं आहे, किंवा कापडी पिशव्यांचा जितका जास्त वापर करता येईल, प्लास्टिकला जे काही अल्टरनेटिव्ह देता येईल ते अल्टरनेटिव्ह वापरून आपल्याला प्लास्टिकचा वापर टाळायचा आहे.
1: हो, खरंय मॅडम. श्रोते हो, पर्यावरणाच्या रक्षणासाठी शासनाच्या वतीनं तर अनेक उपक्रम राबवले जात आहेत, पण पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. रोजच्या जीवनात छोट्या छोट्या कृतींमधून सुद्धा आपण पर्यावरण संवर्धनासाठी मोठं योगदान देऊ शकतो. श्रोते हो, आजच्या भागात आपण पर्यावरणाचं महत्व, वायू, जल, ध्वनी प्रदूषण, प्लॅस्टिकच्या वापरामुळे होणारं प्रदूषण आणि हे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांविषयी शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा पर्यावरण रक्षणासंबंधीचा हा संवाद आपण पुढील भागातही असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 7:40 झालेले आहेत. ऐकूयात प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
4: आयुर्विश्व.
5: आयुर्विश्व हेल्थ केअर,
6: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म.
7: श्रोते हो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर घाडगे सर नमस्कार.
8: नमस्कार
7: सर. आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या व्याधींवरती उपचार सांगितलेत आणि आयुर्विश्वामध्ये संशोधित उपचार पद्धती वापरली जाते. तर आज मला तुम्हाला विचारायचंय की डायबेटिक न्यूरोपॅथी हा जो आजार आहे ज्याच्यामध्ये बरीचशी लक्षणे दिसतात की साखर अनियंत्रित असते, बऱ्याच रुग्णांना रात्री झोप येत नाही, पायांची जळजळ, मुंग्या येणे, या सगळ्याबद्दल सांगा.
8: म्हणजे डायबेटिक न्यूरोपॅथी या संदर्भात बघायला गेलात तर सर्वात जास्ती जी लक्षणं दिसतात ते म्हणजे पायाला स्पर्शज्ञान न होणं किंवा पायाला सतत आगाग होणं किंवा काही व्यक्तींना चालत असताना पायाखाली माती असल्यासारखं, गवत असल्यासारखं संवेदना होणं. बऱ्याचदा रुग्ण

0: जे भेटतात त्यांना असं सांगण्यात येतं की खूप प्रमाणात पायांची जळजळ होते आणि रात्री अक्षरशः झोप येत नाही त्यामुळे, किंवा सतत पाय आपटावे लागतात, पायांना स्पर्श ज्ञान होत नाही. वेळप्रसंगी शुगर सुद्धा नियंत्रणात येते पण मात्र ही लक्षणं कमी होत नाहीत. तर या संदर्भात नाडी परीक्षा नक्की उपयोगी पडते, कारण नाडी परीक्षेद्वारे तुमच्या फक्त डायबिटीसचा नाही तर डायबिटीस मागील कारणांचा विचार केला होतो आणि डायबिटीसमुळे जे शरीरावर परिणाम होणारे असतात त्या परिणामांचा विचार केला होतो. कारण अल्टिमेटली काय की मधुमेह आणि त्यातून निर्माण होणारी लक्षणं या मागे जे दोषस्थिती बदललेली आहे शरीरातली किंवा शरीरात जे बदल किंवा बिघाड घडलेले आहेत यांचा संपूर्ण विचार नाडी परीक्षेद्वारे केला जातो. आणि त्यामुळे सर्वात प्रथम एकतर तुमच्या रक्तातली साखर नियंत्रणात यायला मदत होतेच, पण अनियंत्रित साखरेमुळे शरीरावर झालेले परिणाम जे असतात त्यांच्या बाबतीत सुद्धा मदत होऊ शकते.
1: श्रोते हो, 10 जूनला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगर मध्ये बूथ हॉस्पिटल जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे सकाळी 11 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधी विकार, पित्त विकार, सर्व प्रकारच्या ऍलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 8448-844-9960 8448-844-9960 8448-449260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 10 जूनला बुधवारी सकाळी 11:30 ते 6:30 पर्यंत अहिल्यानगर मध्ये.
2: सर, आता तुम्ही सांगताय त्याच्यावर मग उपचार कसे केले जातात?
0: उपचार करत असताना सर्वात प्रथम त्याचं योग्य निदान होणं गरजेचं आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये अनेक औषधी आहेत जे मधुमेहावरून निर्माण होणाऱ्या जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत त्यांच्यावर काम करणाऱ्या नक्कीच आहेत, पण प्रत्येक व्यक्तीला सगळी औषधं देऊन चालत नाहीत. त्या व्यक्ती सापेक्ष ट्रीटमेंटची आवश्यकता असते. ते नाडी परीक्षेद्वारे करता येतं. नाडी परीक्षेद्वारे त्या व्यक्तीची प्रकृती ओळखून त्याच्या शरीरातील दोषस्थिती समजून ट्रीटमेंट केली जाते. स्पेसिफिकली मी जे काही हे पेशंट ट्रीट करतोय त्याच्यामध्ये बऱ्याचदा दिसून येतं की या व्यक्तींमध्ये वातवृद्धी झालेली असते किंवा वातवृद्धी बरोबर पित्त किंवा कफदोष संचिती झाल्यामुळे त्याचा न्यूरॉन्सवर किंवा नर्व्हस सिस्टीमवर परिणाम झालेला असतो. तर एकीकडे या ठिकाणी आपल्याला मधुमेह पण नियंत्रणात आणायचा आहे आणि त्यातून निर्माण होणारे कॉम्प्लिकेशन हे नीट करण्यासाठी या दोषस्थितीला नीट करणं आवश्यक असतं. तर याच्यात आयुर्विश्व हेल्थ केअरमध्ये आमची संशोधित औषधं आम्ही वापरतो, ज्याच्याने प्रामुख्याने एकतर पहिला पॉईंट आम्ही हाच असतो की बाबा त्या व्यक्तीचं शुगर नियंत्रणात येणे, एचबीएनसी नियंत्रणात येणे आणि त्याचबरोबर मग ही स्पेसिफिक लक्षणं, म्हणजे जसं जसं दोषस्थिती नियंत्रणात यायला लागते, शरीरात नाडीतील स्पंदन मधील बदल दूर होतात तसं तसं लक्षणं अगदी सहजरित्या दूर होतात आणि हे डेफिनेटली परमनंट इलाज म्हणून ठरू शकतं.
2: धन्यवाद सर. डायबेटिक न्यूरोपॅथीवर नाडी चिकित्सा कशी काम करते याबद्दल ऐकलं. वेळ झाली इथंच थांबण्याची.
1: श्रोते हो, 10 जूनला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगर मध्ये बूथ हॉस्पिटल जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे सकाळी 11 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधी विकार, पित्त विकार, सर्व प्रकारच्या ऍलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 8448-844-9960 8448-844-9960 8448-844-9260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 10 जूनला बुधवारी सकाळी 11:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत अहिल्यानगर मध्ये.
2: आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर आपण ऐकलात. 101.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:45 ऐकूयात प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी साडी.
5: साड्यांची महाराणी स्वामिनी पुणे सादर करत आहे स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे. आता आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून दर शनिवारी सकाळी 7:45 जरूर ऐका स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे.

0: अहो बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
1: अगं मग सांगायचंच की तीन मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या पुण्यातल्या स्वामिनी

0: इथेच बांधायचा बस्ता.
1: स्वामिनीमध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
0: तर मग पुण्यातल्या स्वामिनीमध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
1: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
2: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही.
3: घाट संपला पहा. समोरचा हा खिंडार पडलेला डोंगराचा भाग आहे ना. म्हणतात की देवीच्या त्रिशूळाला घाबरून रेड्याच्या रूपातला राक्षस डोंगर भेदून पलीकडे गेला तेव्हा एक खिंडार पडलं. हा डोंगर सात शिखरांचा म्हणून सप्तशृंग, हा द्रोणागिरीचा एक तुकडा आहे.
4: म्हणजे
3: लक्ष्मणाला सावध करण्यासाठी रामरावण युद्धाच्या वेळी हनुमंतानं सगळा द्रोणागिरीच उचलून लंकेला नेला तेव्हा वाटेत त्या द्रोणागिरीचा एक तुकडा खाली पडला तोच हा गड. मला वाटतं की इथली गर्द झाडी, दुर्गम डोंगर भाग आणि इथे असलेल्या औषधी वनस्पती यामुळे त्याला द्रोणागिरी म्हणत असतील.
4: इथे आदिशक्तीचा निवास आहे. ही देवी म्हणजे ज्ञानेश्वरांची कुलदेवी, मराठी साहित्याच्या कुलपुरुष कवीची कुलस्वामिनी म्हणून या देवी पुढे उभं राहताना मन आनंदानं आणि अभिमानानं भरून येते.
3: आधीची इतकी उंच चढण आणि चढणीचे श्रम यांचा विसर पडतोय. आधी सोप्या वाटणाऱ्या पायऱ्या चढताना नंतर होणारी दमछाक हळूहळू वाटेतल्या गणपतीच्या दर्शनानं कमी होते, पण नंतर पुन्हा सुरू होणारी चढण सोपी नसते. पण एकदा देवीच्या गुहा मंदिरात शिरलो की सारा शीण उतरतो.
4: इथे प्रदक्षिणेला जागा नाही आणि देवी समोर तरी प्रशस्त पठार कुठे आहे. अगदी लहान आहे हे मंदिर. सरदार तात्यासाहेब विंचुरकरांनी इथं पहिलं मंदिर बांधलं आणि गार वाऱ्यानं इथं आपलं कायमचं घर केलं.
3: हे बघा, देवी समोर आलो आपण. पहा, देवी गाभाऱ्यात उभी नाही, तिची सुटी घडेव मूर्तीही नाही. ती आहे खडकात खोदलेली अति प्रचंड देवी. केवढी तिची उंची, जवळजवळ 8 फूट उंच देवी 18 हातांची.
4: हो, अष्टादश भुजा आहे ही. तिच्या 18 हातात आहे तरी काय काय?
3: कुऱ्हाड आहे, गदा आहे, रुद्राक्षांची माळ आहे, कमळ आहे, तलवार आहे,
4: वज्र आहे, बाण आहे, चक्र आहे आणि त्रिशूलही आहे.
3: शंख आहे, घंटा आहे, पाश आहे, ढाल आहे आणि मद्यपात्रही आहे. धनुष्य, दंड, शक्ती आणि कमंडलूही दिसतो आहे. किती उग्र, गंभीर आणि भव्य आहे तिचं रूप. पुजारी पहा, तिला सिंदूर चर्चन करत आहेत. इतक्या उंचीवर देवीची पूजा अर्चा आणि तिचा शृंगार करणं शक्य नाही. म्हणून पहा, जरा उंचावर देवी समोर एक फळी आहे, त्यावरून एक पुजारी देवीला सिंदूर माखतो आहे.
4: आज शुक्रवार, देवीच्या वस्त्राचा रंग आज डाळिंबी आहे. डाळिंबी पैठणी, डाळिंबी चोळी आणि गोल कुंकू. पण रोज असं नसतं. सोमवारी शुभ्र साडी नेसते देवी, तिचं कुंकू आडवं असतं. मंगळवारी लाल साडी आणि गोल कुंकू. बुधवारी हिरवी साडी, कुंकू पिंपळपानाचं. गुरुवारी पिवळी साडी, कुंकवाचं स्वस्तिक असतं. शनिवारी काळसर रंगाची साडी आणि कुंकवाचा आकार गोपद्माचा. रविवारी गडद लाल साडी आणि कुंकू असतं अष्टकोनी. 11.5 मीटर लांबीची साडी नेसते देवी आणि 3 मीटरचा तिचा चोळीचा खण.
3: तिचे अलंकार केवढे, गळ्यात, कानात, नाकात, पायात तरे तरेचे अलंकार ती घालते. मग तिचा उग्रपणा एवढा जाणवत नाही. पहा, ती आपल्याकडे मायेनं पाहते आहे असंच वाटत राहते.
4: देवीची यात्रा वर्षातून मुख्यतः 2 वेळा भरते, चैत्री पौर्णिमेला आणि अश्विनी पौर्णिमेला. अनेक घराण्यांची ही कुलदेवी आहे म्हणून यात्रेला मोठी गर्दी असते. वारली, कोळी, खानदेशी शेतकरी, हजारो माणसं येतात.
3: नवरात्रात पिवळ्या फुलांनी कसा भरून गेला होता देवीचा परिसर. भक्तांची प्रचंड गर्दी होती. देवीच्या मंदिराच्या सप्तशृंगा गावापासूनच्या पायऱ्या भक्तांच्या दाटीनं भरून गेल्या होत्या. तळेगाव दाभाड्याचे प्रसिद्ध सरदार खंडेराव दाभाडे, त्यांच्या पत्नीनं उमाबाई दाभाडे यांनी 200 वर्षांपूर्वी बांधलेल्या त्या पायऱ्या. भक्तांची केवढी सोय झाली त्यामुळे, देवीपर्यंत सहज पोहोचता येतं आता.
5: आता आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून दर शनिवारी सकाळी 7:45 जरूर ऐका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे.
6: काय रे, पुण्याला बस्ता कुठे बांधला?
0: अरे अर्थातच पुण्याच्या स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत

0: पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो.
1: अरे मग आमच्या ताईच्या मुलीच्या लग्नाचा बस्ता स्वामिनीतच बांधू.
0: व्याही मंडळी खुश ठेवायची असतील तर पुण्याच्या स्वामिनीला, साड्यांच्या महाराणीला पर्याय नाही.
2: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
3: पण देवीचं मूळ स्थान आणखीवर सर्वोच्च शिखरावर आहे ना?
4: हो, खरं आहे ते. चैत्री पौर्णिमा आणि विजयादशमी या दोन्ही दिवशी दरेगावचे पाटील वंश परंपरेनं त्या शिखरावर निशाण चढवतात. नऊवार

0: खरं आहे ते. चैत्री पौर्णिमा आणि विजयादशमी या दोन्ही दिवशी दरेगावचे पाटील वंश परंपरेनं त्या शिखरावर निशाण चढवतात. नऊवार लांबीचं, नऊवार काठीवरचं हे केशरी निशाण रात्री वाजत गाजत मिरवणुकीनं पाटील स्वीकारतात आणि उत्तरेकडून शिखर चढायला सुरुवात करतात. ही चढण फार म्हणजे फार अवघड आहे.
1: दरेगावच्या पाटलांकडे हा मान कसा आला याचीही एक कथा आहे. पूर्वी खानदेशात सोनगरीला एक रेणुकेचे उपासक राहत होते. त्यांचं नाव रेणुकादास. ते एकदा तीर्थक्षेत्र पाहत सप्तशृंगावर पोचले आणि 3 वर्ष त्यांनी तिथं तप केलं. कोणी भक्तानं त्यांना एक गाय दिली होती. ती दरेगावच्या एका गुराख्यानं राखली, पण नंतर तिची राखावळ मागितली. रेणुकादास रागवले नाहीत. त्यांनी आपल्या शेकोटीतले कोळसे गुराख्यानं पसरलेल्या घोंगड्यात टाकले आणि म्हटलं, माझ्याजवळ हे एवढंच आहे, घेऊन जा, देवी पुढं तुला सोनं देईल.
0: गुराखी रागवला आणि वाटेत त्यानं ते कोळसे फेकून दिले. पण घरी गेल्यावर त्याच्या बायकोनं घोंगडं झटकलं तेव्हा मात्र कोळशाऐवजी त्यातून सोन्याचे कण पडले. गुराख्यानं विड्यासारखं सगळं सोनं गमावलं होतं. पण तेव्हापासून तो शहाणा झाला आणि त्यानं रेणुकादासांची गाय राखावळ न घेता सांभाळली. रेणुकादास पुढे देवीची संमती घेऊन गडावरून निघाले आणि आपल्या गावी काही दिवस थांबून बेटावत गावी आले. तिथल्या देशमुखांनी त्यांना थांबवून घेतलं. त्यांच्यासाठी तिथे रेणुका प्रकट झाली आणि तिनं सप्तशृंगी देवीची आठवण केली. तेव्हापासून देवीच्या आदेशानं बेटावतचं निशाण सप्तशृंगावर येतं आणि ते शिखरावर चढवलं जातं. या निशाणवारीसाठीही भक्त गडावर गर्दी करतात आणि देवीचा आनंदानं जय जयकार करतात.
1: त्र्यंबकराज, जयराम स्वामी पिंडे, मुकुंद कवी, निरंजन रघुनाथ अशा कितीतरी विद्वानांनी आणि कवींनी आपल्या ग्रंथांमधून या देवीचा मोठ्या आदरानं उल्लेख केला आहे. अशी ही अनेक भक्तांनी पूजलेली, अनेकांची कुलस्वामिनी, भव्य सुंदर देवी आहे सप्तशृंग निवासिनी. तिचं माहेर खानदेशात आहे आणि सासर कोकणात. सासर माहेरचा दोन्हीकडचा प्रदेश निरखत ती उंच डोंगरावर उभी आहे. भक्तांसाठी, तिच्या लेकरांसाठी उभी आहे. महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतीदर्शन आम्ही आपल्याला घडवलं. ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा.
0: आमचा पत्ता आहे
2: स्वामिनी विजिलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी.
0: संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. निर्मिती व्यवस्था शेखर काळे.
3: काय रे सोन्या, काल पुण्याला अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
4: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
5: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी. स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.
6: प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी साडी आपण ऐकलात. 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:56 झालेली आहेत.
7: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली, यांची फजिती मोठी.
8: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
9: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
8: तू आहेस विसरभोळी.
9: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
7: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
9: आभा?
7: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाऊनलोड करा किंवा डायल करा 1-44-77.
10: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसे संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
1: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
0: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
1: संपर्क 232 29 29.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्री रोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89 999 84 165.
4: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
5: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
4: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
5: फोन नंबर 02-41-235-35-15.
4: मोबाईल 960-44-988-36.
6: 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: लक्षणं काय असतात रुग्णामध्ये?
1: तर अन्ननलिकेचा कॅन्सर व्हायचं असं एक पर्टिक्युलर कारण नाही, त्याला मल्टिपल कारण असू शकतात.
0: अच्छा.
1: फॉर एक्झाम्पल दारू आहे, सिगरेट स्मोकिंग आहे, तंबाखू आहे, ह्याचा इफेक्ट हा फक्त तोंडापुरता नाही तर अन्ननलिकेपर्यंत पण जातो. तर हे काही मल्टिपल कारण कंबाईन होऊन हा होऊ शकतो. परत एक अजून एक कारण म्हणजे ऍसिड रिफ्लक्स डिसीज, म्हणजे पोटातलं जे ऍसिड आहे आम्ल, ते जर उलट इसोफॅगस अन्ननलिकेला परत येत असेल, वरती येत असेल, तर त्याच्यामुळे पण अन्ननलिकेच्या खालच्या भागाला कॅन्सर होऊ शकतो, स्टमकच्या जवळच्या भागाला. तर असे वेगवेगळे कारण आहेत. आणि फॅट म्हणजे एक्सेस फॅट, ज्यांचं वेट खूप जास्त आहे, तर ते पण एक इनडायरेक्ट कारण आहे. आणि नॉनव्हेज मध्ये रेड मीट खास करून.
0: ही झाली कारण, पण या कॅन्सरची लक्षणं काय आहेत?
1: लक्षणामध्ये आहे की आपण जेवण जे करतो ते जेवण जात नसेल, कुठे अडकत असेल.
0: अच्छा.
1: अन्ननलिका म्हणजे एक पाईप सारखी असते, तिथं गाठ तयार झाली म्हणजे ती पाईप, अन्ननलिकेचा पाईप छोटा झाला म्हणजे काय, तर जेवण आपलं कुठेतरी जाऊन अडकतंय. अडकतंय म्हणजे कुठेतरी काहीतरी गाठ आहे, म्हणजे त्या पाथवेमध्ये मेकॅनिकल ब्लॉक आहे. जर तुम्हाला पातळ जात आहे म्हणजे पाणी पिलं जात आहे, पण तुम्हाला जेवलेलं खाल्लं जड अन्न पचत नाही, म्हणजे खाली पुढत जात नाहीये, म्हणजे कुठेतरी ती गाठ आहे अन्ननलिकेची, ते एक कारण आहे. दुसरं म्हणजे वेट लॉस, म्हणजे वजन कमी होणे, कारण जेवण जात नाही. आणि कॅन्सर अन्ननलिकेचा असेल तर खास करून वेट लॉस हे खूप कॉमन लक्षण आहे, वजन कमी होणे, दुसरं भूक कमी लागणे. तर हे सगळे मेन मेन लक्षण आहेत. कधी कधी आजार वाढल्यावर मानेमध्ये, म्हणजे आपल्या मानेच्या खाली जे हाड असतं त्याच्या जस्ट वरती सुप्राक्लेविक्युलर नोड म्हणतो आम्ही त्याला, तर तिथं मानेमध्ये गाठ येते, ते थोडस लेट लक्षण आहे. तर हे सगळे लक्षण आहेत. हे असं काही वाटलं जर जेवण जात नाहीये, अडकतंय, तर तुम्ही लगेचच्या लगेच कॅन्सर तज्ञांना, एमसीएच कॅन्सर सर्जनना जाऊन दाखवणं गरजेचं आहे. मग ते पुढे योग्य त्या तपासण्या करतील, म्हणजे त्यात एन्डोस्कोपी आली, एन्डोस्कोपीद्वारे दुर्बिणीद्वारे बघतील गाठ, त्याची बायोप्सी करायची, त्यात आपल्याला कळतं कॅन्सर आहे की नाही. आणि मग सिटी स्कॅन करून आपल्याला स्टेज कळते किती वाढला आहे किती नाही.
0: बरोबर.
1: आणि मग त्याच्यानंतर आपल्याला योग्य ते उपचार करायला लागतात.
0: श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरूया आपण ऐकलात. शंभर अंश एक मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, थोड्याच वेळात ऐकणार आहोत सुगम संगीत.
1: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: हो मग.
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852. वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
1: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर,

0: डोळ्यांचे अपघात, नेत्र रोपण, शस्त्रक्रिया,
1: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर।
2: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका। दमा, खोकला, ॲलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात। आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे। मोबाईल 90282 12225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर।
3: श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनुराधा मराठे यांनी गायलेलं गंगाधर महांबरे यांचं गीत। संगीत आहे राम फाटक यांचं।

0: अनुराधा मराठे यांच्या स्वरातलं गंगाधर महांबरे यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम फाटक यांचं.
1: दर रविवारी सकाळी 7:45 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य. प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद हृदय स्वास्थ्य.
2: काय झालं?
3: अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
2: अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
3: हो ना,
2: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
3: कुठे भेटतील त्या?
2: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
3: आणि फोन नंबर?
2: 93-72-99-39.
3: 93-72-99-39.
2: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
4: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
2: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.

0: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ईआरसीपी, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
1: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.

कुंदा बोकील यांच्या स्वरातलं गंगाधर महांबरे यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल मोहिले यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 8:30 वाजता पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका. आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. जागतिक आर्थिक संकट असूनही 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील दमण इथं एकंदर 2,970 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन केल्यानंतर जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून पायाभूत सुविधांचा विकास आणि गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजनांना प्राधान्य देत देश सुधारणांच्या प्रवासात वेगाने पुढे जाईल अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील सुरत इथं विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना ते बोलत होते. वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण यावेळी पंतप्रधानांनी केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक आणि दळणवळणाला मोठी

पालना मिळणार आहे. उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण पक्षी विहार अर्थात सुरहा तलावाला देशातील 100वं रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही मान्यता देशाच्या पाणथळ जागा आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धनाबाबतच्या बांधिलकीचं प्रतीक आहे असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारत बांगलादेश सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल त्रिपुरा इथं सीमा सुरक्षेबाबत आढावा घेतला. यावेळी लंकामुरा सीमा चौकी इथं सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना त्यांनी संबोधित केलं. त्रिपुरा फ्रंटियर आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. त्रिपुरा असो किंवा बिहार, आम्ही लोकसंख्येच्या रचनेत बदल होऊ देणार नाही हा आमचा ठाम संकल्प आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलाचे सर्व जवान प्रत्येक झाडाला आपला भाऊ बहीण किंवा मूल समजून त्याची जपणूक करत आहेत. हा उपक्रम केवळ सरकारी आदेशांमुळे प्रेरित नसावा तर ती आपली नैसर्गिक सवय बनली पाहिजे. हीच सवय आपलं भवितव्य सुरक्षित ठेवू शकते असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची काल मुंबईत घोषणा करण्यात आली. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे. यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. मात्र देशाचा आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% कमी करून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली. तथापि जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केलं. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं काल केली. त्यानुसार सरकारी कर्जरोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचा परकीय चलन साठा 682 अब्ज डॉलर इतका भक्कम पातळीवर असून हा साठा साधारण 11 महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा आहे अशी माहितीही मल्होत्रा यांनी दिली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थात सीबीएसईनं इयत्ता 12वीसाठी गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 7 जूनपर्यंत वाढवली आहे. विद्यार्थी आता उद्या मध्यरात्रीपर्यंत त्यांचे अर्ज सादर करू शकतात अशी माहिती मंडळानं समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. यापूर्वी आजपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत होती. सीबीएसईने सर्व पात्र विद्यार्थ्यांना वाढीव मुदतीची नोंद घेण्याचं आणि विहित वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे आणि बळजबरीने बळकावलेल्या भारतीय प्रदेश असलेल्या गिलगिट बाल्टिस्तान विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या पाकिस्तानच्या योजनांबाबत तीव्र निषेध नोंदवला आहे. या निवडणुका उद्या नियोजित आहेत असं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 1947 जम्मू काश्मीरचं भारतात झालेलं पूर्ण कायदेशीर आणि अपरिवर्तनीय विलीनीकरण यामुळे गिलगिट बाल्टिस्तानसह संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य आणि अतूट भाग आहे ही आपली भूमिका भारताने पुन्हा एकदा ठामपणे स्पष्ट केली आहे. पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा गैरवापर करून जम्मू काश्मीरबाबत चुकीचे दावे पसरवत आहे आणि त्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांचं भान ठेवलं पाहिजे अशी टीका भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी काल पाकिस्तानवर केली. संयुक्त राष्ट्र महासभेला सादर करण्यात आलेल्या सुरक्षा परिषदेच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिखार अहमद यांनी जम्मू काश्मीरचा उल्लेख केला. त्याला प्रत्युत्तर देताना हरीश यांनी हे भाष्य केलं. इराण अमेरिका संघर्षात नव्यानं तणाव निर्माण झाला असून सागरी वाहतुकीला लक्ष्य करणाऱ्या इराणच्या 4 ड्रोनला पाडल्यानंतर

0: अमेरिकन सैन्याने हॉर्मुझच्या समुद्रधुनीजवळील इराणच्या किनारपट्टीवरील रडार यंत्रणांवर हल्ले केले आहेत. या संघर्षात इराणकडून हल्ल्याची योजना असल्याचं लक्षात घेता त्यापासून बचावासाठी गोरुख आणि केशम बेटावरील इराणच्या रडार केंद्रांवर हल्ला केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. मणिपूरच्या कांगकोप्पी जिल्ह्यात काल पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी आदिवासी बहुल लोईबोल खोल्लेन गावावर हल्ला चढवला. या हल्ल्यात आणि त्यानंतर झालेल्या गोळीबारात एका महिलेसह 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक घरं जाळण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अज्ञात गटाशी संबंधित सशस्त्र सदस्यांनी गावावर अचानक हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून तिथं उपस्थित असलेल्या दुसऱ्या सशस्त्र गटाने गोळीबार सुरू केला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्टेल्थ प्रकारातील लढाऊ विमान सुखोई SU-57 भारतात संयुक्त उत्पादन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यातून दोनही देशांमधील मजबूत धोरणात्मक भागीदारी अधोरेखित होते. सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी काल संवाद साधला. एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित हार्डवेअरसह इतर महत्वपूर्ण संरक्षण प्रणालीच्या बाबतीत भारतासोबत सहकार्य करण्याची तयारीही पुतीन यांनी दर्शवली आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरू असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद यानं जर्मनीच्या विन्सेंट किमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला. हा विजय मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. काल दिवसाची सुरुवात तिसऱ्या स्थानावरून करणाऱ्या प्रज्ञानानंदने क्लासिकल प्रकारात महत्वपूर्ण विजय मिळवून 3 गुण मिळवले आणि एकंदर 18 गुणांसह विजेतेपद निश्चित केलं. गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचालीसाठी हवामानाची स्थिती अनुकूल आहे अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. मान्सूनचा उत्तर दिशेकडील प्रवास सुरू झाला आहे. उपग्रहाने दर्शवलेल्या अंदाजानुसार केरळ कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी भागात काल पर्जन्यमानाची स्थिती निर्माण झाली असून हा पट्टा तळ कोकणाच्या जवळ पोहोचल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांचं आगमन होईल अशी शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा RBIचा निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश 1 मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 8:40 झालेली आहेत. ऐकूयात महिलांसाठी विशेष कार्यक्रम नारी विश्व.

0: श्रोते हो, नारी विश्व या कार्यक्रमात आज ऐकूया प्राचार्य क्षितिजा हडप यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. ऐकूयात.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, भारतामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये सध्या आमूलाग्र बदल घडवून आणणारं धोरण आखलं गेलेलं आहे आणि हे धोरण 2020 पासून मंजूर झालेलं आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून देशभरात आणि महाराष्ट्रात त्याची सखोल अंमलबजावणीही सुरू झालेली आहे. या धोरणाचा मुख्य उद्देश असा आहे की केवळ विद्यार्थ्यांनी पदवी न घेता कौशल्यपूर्ण व्यावसायिक आणि लवचिक शिक्षण देणं. तर नक्की काय आहे हे धोरण आणि कसं मुलांना ते उपयोगी येणार आहे या सगळ्यासंबंधी आज आपण चर्चा करणार आहोत प्राचार्य क्षितिजा भोंग हडप यांच्याशी. तर मॅडम नमस्कार आणि स्वागत आहे आजच्या या मुलाखतीत तुमचं.
2: नमस्कार, धन्यवाद.
1: सगळ्यात सुरुवातीला मला असं विचारायचंय की 2025-26 पासून हे धोरण आपण अंमलात आणतोय, तर अगदी सुरुवातीला मॅडम असं विचारायचंय की नवीन शैक्षणिक धोरण नेमकं काय आहे,

0: का आणण्यात आलंय?
1: नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्याचा एक प्रयत्न आहे. फक्त गुण आणि पाठांतर यापुरतं शिक्षण मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांचे कौशल्य, विचारशक्ती, सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्व विकास करण्यावर भर दिला जाणार आहे. आणि आजच्या बदलत्या जगात विद्यार्थ्यांना अधिक सक्षम आणि आत्मविश्वासी बनवण्याचा प्रयत्न ह्या धोरणाद्वारे करणार आहोत.
0: अगदी खरे. आता असं सांगाल की या धोरणामुळे विद्यार्थ्यांची शिक्षण पद्धतीमध्ये कोणता मोठा बदल होणार आहे?
1: विद्यार्थी फक्त पाठ्यपुस्तक पाठ नाही करणार किंवा नुसतं रॉट लर्निंग आपण म्हणतो ते करणार नाही, तर अनुभवातून शिकणार.
0: म्हणजे घोकंपट्टी होणार नाही आता?
1: नो, घोकंपट्टी नाही, रॉट लर्निंग पण नाही.
0: अच्छा.
1: ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग असेल, प्रॅक्टिकल नॉलेज असेल, डिस्कशन्स असतील, प्रोजेक्ट्स असतील आणि स्किल डेव्हलपमेंट यांना महत्व दिलं जाणार. आणि यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार विषय निवडण्याची मोकळी काही त्यांना मिळणार आहे.
0: बर वा, म्हणजे कंपल्शन कशावरती नाही?
1: नाही नाही.
0: अच्छा. आता असं सांगाल की पाठांतरापेक्षा कौशल्याधारित शिक्षण यावरती भर दिला जातोय, याचा नेमका अर्थ काय? पण
1: फक्त माहिती पाठ करून परीक्षा देणं म्हणजे शिक्षण नाही,
0: हो,
1: तर त्याचं आकलनही होणं महत्वाचं आहे. मग विद्यार्थ्यांना विचार करायला लावणारं शिक्षण, आपण हे पाठ करतोय हे काय आहे, याच्या मागचा हेतू काय आहे, असंच का आहे, आणि समस्या सोडवणं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणूया, संवाद कौशल्य आहे, टीम वर्क आहे, आणि प्रत्येक प्रत्यक्ष जीवनात त्याचा वापर कसा करायचा, लाईफ स्किल्स थोडक्यात, हे जास्त महत्वाचं मानलं जातं. आणि एनईपी विद्यार्थ्यांना जीवनासाठी तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
0: बर पुढे जगायचं कसं हे धोरण शिकवतंय विद्यार्थ्यांना. अच्छा. मातृभाषेतून शिक्षण देण्यावरती भर दिलाय, बरोबर?
1: हो.
0: मग आपलं मत काय पण त्याच्याबद्दल?
1: लहान मुलं खरं तर मातृभाषेतून शिकली तर त्यांना संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजते, ते रुजतं पण. इट विल बी अ लॉंग लास्टिंग मेमरी. सो त्यांचा आत्मविश्वासही वाढतो. जे की फॉरेन लँग्वेज मध्ये शिकायचं झालं तर पहिले तर कॉन्फिडन्सच येतो, तिथं आत्मविश्वासाची गोष्ट येते.
0: बरोबर.
1: त्याचबरोबर निश्चितच इंग्रजी हे तितकंच महत्वाचं आहे, हेही नाकारता नाही येणार. पण मातृभाषेमुळे जर पटकन अवगत होतं, आकलन होतं, आणि मग इंग्रजीचं यामध्ये योग्य संतुलनही करता येतं, म्हणून मातृभाषा महत्वाची, की पटकन आकलनासाठी योग्य आणि सोपी पण आहे.
0: आपली भाषा आपल्याला पटकन कळते. बरोबर.
1: आणि ती शिकवाही नाही लागत ना.
0: खरंय. विद्यार्थ्यांवरचा जो अभ्यासाचा किंवा परीक्षांचा ताण आहे तो कमी करण्यासाठी या धोरणात काही तरतुदी आहेत का?
1: नक्कीच, खूप तरतुदी आहेत. एका परीक्षेवर पूर्ण भविष्य अवलंबून नाही.
0: अच्छा.
1: हे यांना याचं ज्ञान दिलं जातं की सतत सातत्यपूर्ण मूल्यमापन केलं जातं प्रत्येक गोष्टीतून, ऍक्टिव्हिटी म्हणा किंवा त्यांचे डेली ऍक्टिव्हिटीज, डिसिप्लिनरी ऍक्टिव्हिटीज, कॉम्पिटिशन्स आहेत, या खूप सगळ्या गोष्टींमधून त्यांना ऍसेस केलं जातं. देन प्रॅक्टिकल लर्निंग आहे आणि फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे, की फ्लेक्झिबिलिटी याच्यात की असेसमेंटमध्ये फ्लेक्झिबिलिटी ठेवली आहे.
0: बर.
1: जसं की तुम्हाला रिडिंग स्किल आहे, रायटिंग आहे, त्याच्यानंतर तुमचं कम्युनिकेशन स्किल्स आहे, हे असेस केले जातात. आणि मग विद्यार्थ्यांना यातून शिक्षणाचा आनंद मिळाला पाहिजे ना, की त्याची भीती वाटली पाहिजे.
0: बरोबर.
1: हा भीती कमी व्हावी या मागचा तर हा उद्देश आहे.
0: अगदी खरं. आता असं विचारायचं की आज आपण जेन झी म्हणतो, या विद्यार्थ्यांसाठी हे धोरण किती उपयुक्त ठरेल?
1: खूपच. आजची मुलं खूप उत्सुक असतात, क्युरियस असतात, आणि तंत्रज्ञानाशी जोडलेली आहेत. खर तर आपल्यापेक्षा त्यांनाच तंत्रज्ञान जास्त माहिती
0: असतं.
1: अगदी. बऱ्याचशा घरांमध्ये तर असं आहे की आई वडील विचारतात, अरे हे कसं आहे ते सांग, आणि मुलं इझिली सॉल्व्ह करतात त्यांच्या क्वेरीज. सो वेगवेगळ्या पद्धतीने तंत्रज्ञान जोडलेलं आहे. सो त्यांना डिस्कशन्स, ऍक्टिव्हिटीज, टेक्नॉलॉजी, प्रॅक्टिकल लर्निंग ह्या गोष्टी जास्त आवडतात, इन्स्टेड ऑफ सिटिंग ऍट वन प्लेस.
0: एखादी जास्त महत्वाची गोष्ट.
1: बरोबर. तुम्हाला डिस्कशन करायचं, तुमचे ग्रुप फॉर्म करायचं. आधी कसं होतं, आलं वर्गात बसलं एका जागी 6 तास काढा. आता तसं होत नाही. यू गो टू क्लास, यू गो टू ऑडिटोरियम, बाहेर ग्राउंड वर जा, तिथे निरीक्षण करा, ऑब्झर्व इट. सो जेन झी विल डेफिनेटली लव्ह दिस मेथडॉलॉजी.
0: खरंय. उत्साह वाढतो अगदी मुलांचा. बरोबर. शिक्षकांची भूमिका या नवीन शिक्षण पद्धतीमध्ये आता कशी बदलेल?
1: अगदी. शिक्षकांची तर खूप बदलणार, कारण ते आता फक्त माहिती देणारे नसणार आहेत, ते विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक बनतील. रादर दे विल हॅव टू बिकम अन आयडियल एक्झाम्पल. तुम्हाला काही गोष्टी मुलांना शिकवायच्या, त्यासाठी त्यांना तयार होणं आवश्यक आहे. खूप प्रिपरेशन महत्व

0: महत्त्वाचं आहे. याआधी शिक्षक कधीच विदाऊट प्रिपरेशन नो टीचर कॅन टीच, तयारी पाहिजेच, पण ह्या गोष्टी शिकण्यासाठी वेळ लागणार आहे. जसं जेनजीला टेक्नॉलॉजी गोष्टी सोप्या जातात, तसंच शिक्षकांना आता ते शिकावे लागणार आहे.
1: पहिले शिक्षकांना शिकायला लागणार
0: आणि नंतर आणि विद्यार्थ्यांचा विचार, त्यांना विचार करायला लावणं किंवा त्यांना काय येतं, त्यांच्यातलं काय बेस्ट आहे हे त्यांना काढावं लागणार आहे. सो ऑब्झर्वेशन मोड खूप ठेवावं लागणार आहे प्रत्येकच शिक्षकाला. तो विद्यार्थी कसा चांगला आहे, कुठल्या ह्याच्यात चांगला आहे, तर कुठल्या ह्याच्यात चमकू शकतो, कुठल्या फील्डमध्ये जाऊ शकतो, आणि स्वतः शिकायला प्रेरित करणं ही शिक्षकाची महत्वाची भूमिका आहे सध्या.
1: अच्छा,
0: शिक्षकांना कितीतरी विंडोज ओपन झालेल्या आहेत. मुलांना त्यांना सांगता आलं पाहिजे की डॉक्टर इंजिनियर हेच करिअर ऑप्शन नाहीये.
1: बरोबर,
0: देर आर लॉट मेनी ऑप्शन, कशातही करिअर करू शकतात. त्यासाठी त्या आधी शिक्षकांना अवगत असायला लागणार.
1: आणि पहिले असं जसं म्हणायचे की वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे, तसं आता शिक्षकांना द्यावंच लागणार.
0: अगदी निश्चितच. आणि प्रत्येक मुलावर काम करणं गरजेचं आहे.
1: बरोबर आहे,
0: त्यासाठी त्यांना ऑब्झर्वेशन मोडवर राहावंच लागणार,
1: प्रश्नच नाही. पालकांनी मात्र या बदलाकडे कसं पाहावं, किंवा मग पालकांची भूमिका किती महत्वाची याच्यात?
0: पालकांची भूमिका तर खूपच महत्वाची आहे. सपोर्ट देणं किंवा फक्त मार्क्स गुण हेच सगळं नाही, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट तुलना.
1: बरोबर,
0: जी बऱ्याच पालकांमध्ये अनावधानाने होत असते, हा कसा आहे, ही कशी आहे. नाही, एव्हरी चाइल्ड इज युनिक, नोबडी इज परफेक्ट, बट एव्हरीबडी इज युनिक. ही गोष्ट लक्षात येणं गरजेचं आहे की आपल्या मुलाकडे, पाल्याकडे कुठलं कौशल्य आहे, तो काय करू शकतो, आवडीनिवडी कशा आहेत, त्याचं मानसिक स्वास्थ्य हेही जपणं तितकंच महत्वाचं आहे. की त्याच्यात मुलांना प्रेशर नाही आला पाहिजे, हे आता मला नाही आलं तर काय, इट्स ओके.
1: बरोबर आहे, नाही आलं तर दुसरी वाट आहे तुझ्यासाठी.
0: देर आर नॉट मेनी ऑप्शन्स, खूप ऑप्शन्स आहे. तुलना टाळून जर मुलांना समजून घेतलं आणि प्रोत्साहन दिलं ना, तेही खूप आहे. पालकांची हीच महत्वाची भूमिका मी म्हणेन.
1: बरोबर आहे, बदल घडवून आणायचा असेल तर या पद्धतीनेच पालकांनी विचार केला पाहिजे.
0: आणि त्यासाठी शाळा आणि पालक यांनी जॉईंटली काम करणं गरजेचं आहे. हँड्स टू हँड्स, काय आहे, काय येतंय मुलाला, काय नाही येत, त्याच्यावर जॉईंटली काम करणं आवश्यक आहे.
1: बरोबर आहे,
0: आणि एव्हरी प्रॉब्लेम कम्स विथ द सोल्युशन.
1: ते तर आहेच. असं म्हणतो आपण की कला, क्रीडा, संगीत, व्यावसायिक कौशल्य यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा आता प्रयत्न होतोय, तर हे किती आवश्यक आहे?
0: प्रत्येक विद्यार्थी हा अभ्यासात हुशार असेलच असं नाही. कोणाचं लिखाण कौशल्य, वाचन कौशल्य, संवाद कौशल्य हे चांगलं असेल, किंवा काही मुलं कला, क्रीडा, इतर कौशल्यामध्ये खूप चांगली आहेत. अजूनही काही पालकांचा असा समज आहे की खेळात मूल काय करिअर करणार.
1: हो खरे,
0: बिकॉज ते बघतात की इन्कम सोर्स वाईज मूल कसं घडायला पाहिजे. तसं काही नाही, शिक्षणाने प्रत्येक मुलाच्या क्षमतेला समान संधी दिली पाहिजे. खरं तर
1: प्रश्न
0: ती कुठेही असू, त्यामुळे हा बदल तर खूपच आवश्यक आहे की कला, क्रीडा, संगीत हे पण आता क्षेत्र उघडली आहेत मुलांना. मुलं खूप काही करू शकतात याच्यात.
1: खरं, आपल्या पाल्याला ज्याच्यामध्ये गती आहे ते शिक्षण मात्र दिलं पाहिजे.
0: अगदी बरोबर आहे.
1: बोर्ड परीक्षांबद्दल विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या मनामध्ये असलेली भीती आता कमी होईल का?
0: नक्कीच, कारण आता गुणांवर भरच नाहीये. विद्यार्थ्यांचं ओव्हरऑल लर्निंग, लर्निंग टू द लाईफ स्किल हे बघितलं जाणार आहे.
1: बरोबर,
0: मार्क्स विल नॉट डिसाइड द चाइल्ड. गुण हे डिसाइडच नाही करणार, त्यामुळे परीक्षा म्हणजे आयुष्याचा शेवट नाही हे तर नक्कीच खरं आहे. आणि तो शिक्षणाचा एक भाग आहे की तुम्हाला शिकवले त्यातलं किती आकलन झालंय हे कळण्याचं एक, इट्स अ मीडिया.
1: बरोबर आहे,
0: परीक्षा हे शेवट नाही. आणि आता तर असं आहे की काही बोर्ड म्हणजे सीबीएसई बोर्डांनी लगेच टू बोर्ड एक्झामिनेशन इम्प्लिमेंट सुरू केले. म्हणजे एका परीक्षेत जर मुलाला कमी मार्क पडले किंवा डिटेन झाला, एक दीड महिन्याच्या कालावधीनंतर परत दुसरी एक्झाम आहे.
1: बरोबर,
0: वर्ष वाया जात नाही. सेम इन द स्टेट बोर्ड लगेचच परीक्षा घेतली जाते, ही एक्झाम घेतली जाते. त्यामुळे मुलगा निश्चितच मानसिक स्वास्थ्य त्याचं चांगलं राहतं आणि मोटिवेशन मिळतं की नाही आपण विषय क्लिअर केले तर ऍडमिशन पुढे घ्यायला लगेच मोकळं, वर्ष नाही वाया, त्यासाठी वर्ष पूर्ण जायची वाट नाही बघायला लागत.
1: खरंय, ग्रामीण आणि शहरी या शिक्षणातली जर दरी कमी करायची असेल आपल्याला, तर आता हे जे चालू धोरण आहे हे आपल्याला कितपत उपयोगी पडेल?
0: नक्कीच भरपूर उपयोग पडेल. त्याच्यात म्हणता येईल असं की डिजिटल शिक्षण, समान संधी आणि स्किल डेव्हलपमेंट यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. फक्त असं आहे की त्यासाठी योग्य अंमलबजावणी आणि

0: सुविधा पाहिजे, जसं तंत्रज्ञान आहे तिथे इंटरनेटची सुविधा पाहिजे,
1: बरोबर
0: स्किल आहे तिथे, ते वोकेशनल कोर्सेस तिथपर्यंत पोहोचले पाहिजे. तर यांनी नक्कीच ही दूरी कमी होणार. जे आपली मुलं शहरी भागातले शिकतात तेच ग्रामीण भागातली मुलं शिकतात, त्यामुळे शिक्षणाची समान संधी ही मुलांना मिळणार आणि गावापर्यंत शिक्षण पोहोचणार. आता
1: अच्छा,
0: म्हणजे एखाद्या विषयात मुलांना करिअर करायची संधी नाही मिळाली त्यासाठी गाव सोडून यायची गरज पडणार नाही.
1: इट विल बी अवेलेबल शिक्षण.
0: कारण असं अजूनही ग्रामीण भागात आहे की मुलांना घरी आई वडिलांना मदत करावीच लागते.

0: ग्रामीण मुलांपर्यंत पोहोचणार आहे.
1: हां बर, डिजिटल शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा वापर आता सध्या वाढतोय, तर याचे फायदे आणि आव्हानं कोणती आहे या धोरणातनं?
0: टेक्नॉलॉजीमुळे शिक्षण अधिक सोपं, आकर्षक आणि ॲसेसेबल झालेलं आहे.
1: बरोबर आहे.
0: शाळेत शिकवलंय आणि संध्याकाळी मला काही प्रश्न सोडवताना अडचण आली तर ते मूल लगेच तंत्रज्ञानाने ही कॅन और शी कॅन सॉल्व द क्वेरी.
1: बरोबर.
0: कारण तुमचं युट्यूबवर आहे, गुगलवर आहे, सगळ्या गोष्टी मिळतात. दॅट इज कॉल्ड ॲक्सेसेबलच झालेलं आहे.
1: बरोबर आहे.
0: पण एक गोष्ट अशी की त्यामुळे ॲडिक्शन वाढतंय, स्क्रीन ॲडिक्शन जास्त होतंय आणि मग संवाद कमी होत चाललाय.
1: खरं
0: पूर्वी जेव्हा तंत्रज्ञान नव्हतं त्यावेळेस वडील किंवा घरातले इतर थोर मंडळी मुलांना समजून सांगायचे.
1: बरोबर आहे.
0: आता कसं झालंय, ऍक्सेस मुलांनाही आहे, सो संवाद करायला मूल कसं चाललं, आय विल सर्च इट आउट, मी बघतो आणि मी सोडवतो.
1: बरोबर आहे.
0: ह्या गोष्टी म्हणजे सोपं खूप झालेलं आहे.
1: खरंच. पण मग एनईपी लागू करताना शाळांसमोर सगळ्यात मोठी आव्हानं कोणती असतील याच्यामध्ये?
0: टीचर्स ट्रेनिंग,
1: हा
0: इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी ॲक्सेस आणि मानसिकतेत बदल, ही सर्वात मोठी आव्हाने आहेत. कारण शिक्षणातील बदल प्रत्यक्ष वर्गात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला लागणार आहे.
1: बरोबर.
0: टीचर्स ट्रेनिंग म्हणजे पुस्तकं बदलली तर ते आपण मुलांना शिकवायला टाइम स्पॅन देतो, कळायला टाइम स्पॅन, तितकाच टाइम स्पॅन शिक्षकांनाही लागणार आहे.
1: प्रश्नच नाही.
0: म्हणजे काही गोष्टी शिक्षकांना शिकायलाही वेळच लागणार आहे. मग त्याचं पण इतर रिसोर्स, ट्रेनिंग्स, त्याच्यानंतर प्रोजेक्ट्स, हे सगळं त्यांनाही आधी शिकायलाच लागणार आहे.
1: प्रोजेक्ट द्यायच्या आधी स्वतःने करून
0: बघायला पाहिजे.
1: बरोबर आहे.
0: R&D पहिले टीचर्सला करायला
1: लागणार,
0: ते महत्वाचं.
1: खरे. आता मला असं सांगाल की शिक्षक प्रशिक्षण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यासाठी या धोरणामध्ये काय विशेष आहे?
0: शिक्षकांना सतत नवीन कौशल्य आणि आधुनिक शिक्षण पद्धती शिकण्यासाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांचा विकास आधी हा अत्यंत महत्वाचा मानला गेला आहे. त्यासाठी टीचर्स ट्रेनिंग आहे, टीचर्सचे सेमिनार्स आहेत, टीचर्सचे वर्कशॉप्स आहेत. हे शिक्षकांनी अटेंड केले की शिक्षकांना कळणार, शेवटी तेही अनुभवीच आहेत.
1: बरोबर.
0: फक्त ते इम्प्लिमेंट कसं करायचं ह्याच्या काही टेक्नॉलॉजीज आहेत. कसं इम्प्लिमेंट करायचं, कोणावर करायचं, टाइम स्पॅन किती लागणार आहे, आणि देन हाऊ यू आर गोइंग टू असेस इट, त्याचं असेसमेंट कसं करायचं ते महत्वाचं, इव्हॅल्युएशन कसं करणार मुलांचं हे महत्वाचं.
1: बरोबर आहे. आता असं सांगाल की पुढच्या 10 वर्षामध्ये भारताच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये तुम्हाला कुठला सकारात्मक बदल दिसतोय?
0: मला वाटतं भविष्यात विद्यार्थी फक्त नोकरीसाठी शिकणार नाहीत, तर विचार करणारे, संवेदनशील, आत्मविश्वासी आणि जबाबदार नागरिक बनतील. कारण शिक्षण अधिक प्रॅक्टिकल, क्रिएटिव्ह आणि जीवनाशी जोडलेलं होईल. लाईफ स्किल्स, त्यांना मानसिक ताण कसा झेलायचा हे कळेल. त्याच्यानंतर हाऊ टू बी हॅप्पी आहे त्याच्यात ते कसं युटिलाइज करायचं हे मुलं शिकणार आहेत. सेल्फ असेसमेंट शिकतील, सेल्फ जजमेंट शिकतील, मी कशात काय करायला हवं, संकट आली तर त्या संकटांना तोंड कसं द्यायचं, आधी आनंदात कसं राहाय तोंड द्यायचं, त्या आनंदाला देखील कसं तोंड द्यायचं, आणि त्याचबरोबर समाजाचं काहीतरी देणं लागतं म्हणून विद्यार्थी एक जबाबदार नागरिक देखील घडणार.
1: खरे. पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना या धोरणातनं तुम्ही काय महत्वाचा संदेश द्याल आता?
0: खरं तर प्रत्येक मूल वेगळं असतं. मी नेहमीच म्हणते बडी इज परफेक्ट बट एव्हरीबडी इज युनिक, एव्हरी चाइल्ड इज युनिक. त्यांची तुलना न करता त्यांची क्षमता ओळखायला शिका. आणि शिक्षण म्हणजे फक्त गुण नाही तर चांगला माणूस घडण्याची एक प्रक्रिया आहे. आणि शिकण्याचा आनंद टिकून राहणे हे सर्वात महत्वाचं आहे. की कुठलंही शिक्षण तुम्हाला बर्डनियस नाही वाटलं पाहिजे, खूप ताण नाही आला पाहिजे त्याचा.
1: खरं
0: की आज मला गणित शिकायचं आहे आणि मला आता खूप प्रेशर आलंय असं नाही झालं पाहिजे. आनंददायी शिक्षण लीड्स टू सक्सेस.
1: खरं. एकूण काय तर चांगला माणूस होण्यासाठी म्हणून जे जे काय उपयोगी आहे लहानपणापासून ते सगळं हे नवीन शैक्षणिक धोरण आपल्याला सांगत आहे.
0: नक्कीच. हो.
1: आणि त्यामुळे शिक्षकांनाही तयार होण्याची गरज आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांनी तयार करण्याची गरज आहे. त्या पद्धतीनेच हे शैक्षणिक धोरण आखलं गेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल.
0: हो, अगदी बरोबर.
1: तर आज आलात आणि इतकी छान मुलाखत दिलीत आणि या शैक्षणिक धोरणावर तुम्ही बोललात त्याबद्दल धन्यवाद. आकाशवाणी परिवारातर्फे आपले आभार. धन्यवाद.
0: मला इथे शैक्षणिक धोरणाबद्दल चर्चा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आकाशवाणीचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
2: श्रुती हूँ नारी विश्व या कार्यक्रमात

प्राचार्य क्षितिजा हडप यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. श्रोते हो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल 5:45 वाजता. नारी विश्व हा कार्यक्रम आपण ऐकलात.

0: नारी विश्व हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
1: एक विचारू का, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण सुद्धा काही इन्व्हेस्टमेंट केल्याच असतील, नाही का?
2: हो, म्हणजे शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा इतरही काही.
1: पण या इन्व्हेस्टमेंट सोबतच आपल्या मुलांना भविष्यात पौष्टिक अन्न मिळावं, पिण्यासाठी मुबलक पाणी मिळावं आणि महत्त्वाचं म्हणजे जगण्यासाठी शुद्ध हवा मिळावी, यासाठी आपण काही गुंतवणूक केली आहे का?
2: आता फक्त विचार करण्याची नाही तर कृती करण्याची वेळ आली आहे.
1: तेव्हा वृक्षारोपण करा आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी प्रदूषण मुक्त निसर्गाची पायाभरणी करा.

101.1 मेगाहर्ट्स FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9 वाजलेत. ऐकूयात रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा हिंदी गीतांचा कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमात आज सुरुवातीला कुली नंबर 1 या चित्रपटातलं समीर यांचं गीत. गायलं आहे अलका याग्निक आणि कुमार सानू यांनी. संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

0: कुली नंबर वन या चित्रपटातलं समीर यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं अलका याग्निक आणि कुमार सानू यांनी. संगीत होतं आनंद मिलिंद यांचं.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
1: पण का. मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट.
2: 1,00,000 द्या वाचाल.
1: इतके पैसे.
2: बरं ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे. लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते
5: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत मोहब्बते या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. गायला आहे लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी. संगीत आहे जतीन ललित यांचं.

मोहब्बते या चित्रपटातलं आनंद बक्षे यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी. संगीत होतं जतीन ललित यांचं.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोतेहो, कार्यक्रमात आता रब ने बना दी जोडी या चित्रपटातलं जयदीप सहानी यांचं गीत ऐकणार आहोत। गायला आहे रूपकुमार राठोड यांनी, संगीत आहे सलीम सुलेमान यांचं।

रब ने बना दी जोड़ी या चित्रपटातलं जयदीप सहानी यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं रूपकुमार राठोड आणि सहकाऱ्यांनी, संगीत होतं सलीम सुलेमान यांचं. श्रोते हो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा हिंदी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मुझसे दोस्ती करोगी या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. गायला आहे आलिशा चिनॉय, सोनू निगम आणि सहकाऱ्यांनी, संगीत राहुल शर्मा यांचं.

मुझसे दोस्ती करोगी या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं आलिशा चिनाय, सोनू निगम आणि सहकाऱ्यांनी. संगीत होतं राहुल शर्मा यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत हम तुम या चित्रपटातलं प्रसून जोशी यांचं गीत. गायला आहे शान अलका याग्निक, सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांनी. संगीत आहे जतीन ललित यांचं.

0: राम तुम या चित्रपटातलं प्रसून जोशी यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं शान, अलका याग्निक, सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांनी. संगीत होतं जतीन ललित यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा हिंदी गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
2: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रसारित होणारा श्रोत्यांच्या फोन पसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे हॅलो गीत बहार. श्रोते हो, हा कार्यक्रम आता प्रसारित होईल दर गुरुवारी आणि रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा मंगळवारी सकाळी 8:15 ते 9 या वेळेत आपण आपली आवडती गीतं कळवा, आमच्याशी संवाद साधा आणि आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रासह आपल्या असंख्य श्रोत्यांसोबत. तेव्हा

0: जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. नुकत्याच त्या हा इहलोक सोडून गेल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत येत्या शुक्रवारच्या फोन गाणी या कार्यक्रमात. तेव्हा बुधवारी सकाळी 8:15 जरूर संपर्क साधा 02-241-2434-71 आणि 2-42-36-72 या संपर्क क्रमांकावर आणि सांगा तुमच्या आवडीचं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत.

0: 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.
1: भारती आज के फनकार, ये कार्यक्रम आप सुनेंगे थोड़ी ही देर में.

0: अब अपने दोस्त कमल शर्मा को दीजिए इजाजत, नमस्कार।
1: आज के फनकार।

विविध भारतीचे कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलेत. 100° मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 10 वाजलेत. ऐकूयात हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला तुझे मेरी कसम या चित्रपटातलं मेहबूब यांचं गीत. गायला आहे साधना सरगम आणि उदित नारायण यांनी. संगीत आहे विजू शाह यांचं. ऐकूयात.

तुझे मेरी कसम या चित्रपटातलं महबूब यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं साधना सरगम आणि उदित नारायण यांनी. संगीत होतं विजू शहा यांचं.

अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

लाईफ इन अ मेट्रो या चित्रपटातलं सईद कादरी यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं सोहम यांनी, संगीत होतं प्रीतम यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत स्टेनले का डब्बा या चित्रपटातलं शान यांनी गायलेलं अमोल गुप्ता यांचं गीत. संगीत आहे हितेश सोनिक यांचं.

देश सोनिक यांचं। श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकणार आहोत इश्किया चित्रपटातलं राहत इंदोरी यांचं गीत। गायलं आहे उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी। संगीत आहे अनु मलिक यांचं।

इश्क या चित्रपटातलं उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी गायलेलं राहत इंदौरी यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनु मलिक यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत डुप्लिकेट या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत. गायलं आहे कुमार सानू यांनी, संगीत आहे अनु मलिक यांचं.

डुप्लिकेट या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं कुमार सानू यांनी, संगीत होतं अनु मलिक यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

101.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 10:30 वाजलेत. वेळ झालेली आहे नाट्यसंगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमात सुरुवातीला मृच्छकटिक या नाटकातलं नीलाक्षी जुवेकर यांनी गायलेलं नाट्यपद.

मृच्छकटिक या नाटकातलं नीलाक्षी जुवेकर यांनी गायलेलं हे नाट्यपद आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मानअपमान या नाटकातलं आशा खार्डीलकर यांनी गायलेलं हे नाट्यपद.

मानअपमान या नाटकातलं आशा खाडिलकर यांनी गायलेलं हे नाट्यपद आपण ऐकलं. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकणार आहोत एकच प्याला या नाटकातलं व्ही एस गुर्जर यांचं नाट्यपद. गायला हे पंडित कुमार गंधर्व यांनी.

एकच प्याला या नाटकातलं व्ही एस गुर्जर यांचं हे नाट्यपद आपण ऐकलं. गायलं होतं पंडित कुमार गंधर्व यांनी. कार्यक्रमात आता जय जय गौरी शंकर या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं नाट्यपद. गायलं आहे जयश्री रोजवडकर यांनी, माफ करा, शेजवडकर यांनी. संगीत आहे वसंत देसाई यांचं.

जयश्री शेजवडकर यांचं यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं हे नाट्यपद आपण ऐकलं. संगीत होतं वसंत देसाई यांचं, तर नाटक होतं जय जय गौरी शंकर. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत भावबंधन या नाटकातलं राम गणेश गडकरी यांचं नाट्यपद. गायलं आहे वसंतराव देशपांडे यांनी.

संशय कल्लोळ या नाटकातलं गोविंद बल्लाळ देवल यांचं हे नाट्यपद आपण ऐकलं. गायलं आणि संगीतबद्ध केलं होतं वसंतराव देशपांडे यांनी. श्रोते हो, या नाट्यपदाबरोबरच नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

शंभरांश एक मेगाहर्ट्झ एफ एम बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 11 वाजलेत. ऐकूयात मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला पुढचं पाऊल या चित्रपटातलं माणिक वर्मा यांनी गायलेलं हे गीत.

अहो पाळणा उद्याचा हलतो माझा मनी दराचे कड्या चला थोंडया हो

पुढचं पाऊल या चित्रपटातलं माणिक वर्मा यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आम्ही जातो अमुच्या गावा या चित्रपटातलं जगदीश खेपुडकर यांचं गीत. गायला आणि संगीतबद्ध केलं आहे सुधीर.

आम्ही जातो अमुच्या गावा या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत आपण ऐकलं, गायलं आणि संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी. कार्यक्रमात आता निवडुंग या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

निवडुंग या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

101.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 11:15 वाजलेत. ऐकूयात आपली गाणी. कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले यांनी गायलेलं जे के उपाध्याय यांचं गीत. संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: आशा भोसले यांच्या स्वरातलं जे के उपाध्याय यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं यशवंत देव, संगीत होतं यशवंत देव यांचं.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: विविधतेला एकत्र बांधणार सूत्र
1: मी आधी भारत पुत्र
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या वेळ जाऊ देऊ नका रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित साठा आजच घ्या।

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं अशोकजी परांजपे यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं अशोक पत्की यांचं. कार्यक्रमात आता लता मंगेशकर यांच्या स्वरातलं भारत आंबे यांचं गीत. संगीत वसंत प्रभू यांचं.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरातलं भारत आंबे यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत प्रभू यांचं.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

शोभा गुरटू यांच्या स्वरातलं वंदना विटणकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच आपली गाणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100° एकमेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, आता आपण आनंद घेणार आहोत मिश्र संगीतांचा. कार्यक्रमात सुरुवातीच्या या गीताचे गायक, गीतकार आणि संगीतकार आहेत आर्यन्स.

चंदनदास यांनी गायलेली बशीर बद्र यांची ही गझल आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती ललित सेन यांनी. श्रोते हो, काही मिश्र संगीताचा आनंद आपण घेतला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 12:15 वाजलेत. वेळ झालेली आहे लोकसंगीताच्या कार्यक्रमाची. आज कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत लोकगीतं. सादरकर्त्या आहेत दित्या आत्या वळवी. चला तर मग ऐकूयात.

निरंतर स्वरलहरी मुंबई केंद्रावरून, त्यानंतर 1 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. श्रोते हो, आजच्या प्रसारण सभेत आपल्यासोबत मी होते शीतल शिंदे. आजच्या प्रसारण सभेत आत्तापुरता मला निरोप द्या. नमस्कार.

श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात लोकगीते आपण ऐकलीत. सादर करते होत्या दित्यात्या वळवी आणि सहकारी. लोकसंगीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 12 वाजता वनिता मंडळ आणि त्यानंतर 12:15 वाजता

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. सखींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची सुरुवात करूया श्रेया घोषाल यांनी गायलेल्या छानशा गीतानं. गीत आहे अरुणा ढेरे यांचं.

0: सखींनो, आजचं वाढतं प्रदूषण, प्लास्टिकचा विळखा आणि मानवी निष्काळजीपणामुळं पृथ्वीवरचा खजिना असलेला सागर समुद्र धोक्यात आलाय. किनाऱ्यावर आदळणारी प्रत्येक लाट जणू आपल्याला हाक देतीये, मला वाचवा, माझं अस्तित्व जपा. सागर वाचला तरच पर्यावरणाचा समतोल टिकेल, पावसाची लय अबाधित राहील आणि भविष्यातील पिढ्यांना निसर्गाचं हे अनमोल देणं अनुभवता येईल. म्हणूनच सखींनो, सागराशी मैत्री करूया, त्याचं संवर्धन करूया आणि आपल्या पृथ्वीचा हा श्वास असणारा सागर कायम जिवंत ठेवूया. तेव्हा सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया अशाच प्लास्टिकमुक्त देशासाठी झटणारे सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, माणसाचं कर्तृत्व हे त्याच्या शरीराच्या अवयवांवर नाही तर त्याच्या मनाच्या जिद्दीवर अवलंबून असतं. जेव्हा नियती एखादं दार बंद करते ना, तेव्हा संघर्षातून यशाची 100 द्वारं खुली करण्याची ताकद ज्यांच्याकडे असते तेच खऱ्या अर्थाने सारथी ठरतात. आज वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत असेच एक व्यक्तिमत्व आलेले आहेत ज्यांनी स्वतःच्या शारीरिक मर्यादांना आपल्या ध्येयाआड येऊ दिलेलं नाही. अपघातामध्ये आपला हात आणि 70% पाय गमावूनही स्वामी विवेकानंदांच्या शिवभावे जीवसेवा या मंत्राचा वसा घेत त्यांनी समाजसेवेचा डोंगर उभा केलाय. जळगाव जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे धडे देणारे आणि संवाद सारथी या माध्यमातून शेकडो दिव्यांगांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे संकल्प फाउंडेशनचे उपाध्यक्ष विशाल अशोक सोनकुळ आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत. त्यांच्याशी आपण मनमोकळा संवाद साधूया. चला तर मग मैत्रिणींनो स्वागत करूया विशाल सोनकुळ सरांचं. सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम. नमस्कार आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना आणि मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.
0: सर, एक तरुण म्हणून अपघातात शारीरिक क्षमता गमावल्यानंतरही तुम्ही खचून न जाता समाज कार्याची निवड कशी केली आणि या प्रवासामागील तुमची आंतरिक प्रेरणा काय होती याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा.
1: जेव्हा माझा अपघात झाला 9 मार्च 2008 ला, त्यापूर्वी एक 5 ते 6 वर्ष मी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांचा कार्यकर्ता म्हणून कार्य सुरू केलं आणि त्या 6 वर्षात स्वामीजींचे विचार, मग ते पुस्तकातून असेल, विवेकानंद केंद्राच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमधून असेल, ते मी जाणून घेतलं. आणि अपघाताच्या वेळेस जेव्हा 3 वर्ष मी अगदी बेड रिटर्न होतो, त्या संपूर्ण कालावधीत मला जगायचं प्रेरणा या सगळ्यातून मिळाली आणि 3 वर्ष बेडवरून उठलो 3 वर्षानंतर आणि मग ठरवलं की आपल्याला आता नवीन जीवन मिळालं आहे, काय करायचं. जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला, मी एकतर शेती, समाजकार्य यासोबत माझं आविष्कार

0: कम्प्युटर इन्स्टिट्यूट या नावाने कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर होतं. अपघाताच्या नंतर देखील माझं ट्रेनिंग सेंटर मी सुरू ठेवलं, त्यात खंड पडू दिला नाही. हे सगळं करत असतानाच कम्प्युटरच्याच ट्रेनिंगसाठी एक कम्प्युटर टीचरला ट्रेनिंग असतं, तर ते घेण्यासाठी मी पुणे येथे गेलो होतो. तो महिना होता जुलै 2014 आणि त्या ठिकाणी मला माहिती मिळाली. आणि त्यापूर्वी मी थोडंसं शोधलं होतं की पुण्यामध्ये सागर मित्र अभियान असं अभियान सुरू आहे आणि त्यांचे जे संस्थापक आहेत विनोद बोधनकर सर आणि डॉक्टर सुजन राज मॅडम, तर यांच्याशी भेट घ्यावी अशी मनातून इच्छा होती. आणि खरोखर पहिली भेट आमची त्यांच्याशी खूप दूरध्वनी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला आणि सरांची भेटीची वेळ मिळाली. मी जेव्हा पुण्याला सरांना पहिल्यांदा भेटलो, त्यांनी सागर मित्र अभियान कसं काम करतं याचं PPT आम्ही एका की मला जायला त्रास होऊ नये म्हणून एका हॉटेलमध्ये बसलो होतो. चहा घेत घेत आम्ही ते सगळं मी ते PPT बघितलं, चर्चा केली आणि सर म्हटले की नुसतं अभियान सुरू करणं लेक्चर घेणं हे खूप सोपं काम आहे, अगदी 10% काम आहे, पण सर्वात मोठं काम आहे की एखाद्या शहरात जर सागर मित्र अभियान सुरू करायचं असेल तर त्यासाठी तिथं लोकल रिसायकलर शोधणं गरजेचं असतं. त्यानंतर जे लेक्चर घेतलं, लेक्चर घेतल्यानंतर जी आम्ही मुलांना ॲक्टिव्हिटी देतो सागर मित्र अभियानात, की आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही राजकुमारी आहात, आपल्याच घरातलं कोरडं स्वच्छ रिकामं प्लास्टिक एका रिकाम्या प्लास्टिकच्या पिशवीत जमा करून महिन्यातून एकदा ते शाळेत आणून द्या. शाळेत आणल्यानंतर ते आमची सागर मित्राची टीम रिसायकलिंगसाठी पाठवते. तर हे रिसायकलिंग करण्यात पाठवणं हा खूप मोठा टास्क असतो सागर मित्र अभियानात, कारण डम्पिंग तर संपूर्ण जगभरात होतं. मी ब्लेम नाही करत, आमच्या माऊली म्हणतात हे विश्वची माझे घर, तर संपूर्ण विश्वच माझं आहे. पण जेव्हा सागर मित्र अभियानात सरांनी सांगितलं की आधी मी येतो ना, की आधी हे सगळं शोधा रिसायकलर आहेत का, शाळेत संपर्क करा, तर मी पुण्यावरून आल्यानंतर 2.5 महिने जळगाव MIDC जवळजवळ 20 ते 25 रिसायकलरला भेटलो आणि त्यात 3 जणांची अपॉइंटमेंट मिळाली की ठीक आहे बोधनकर सर जेव्हा जळगावला येतील आम्ही त्यांना भेटूया. जवळजवळ 10-12 शाळेत गेलो आणि सांगितलं की आमचा असा असा सागर मित्र अभियान कार्यक्रम तुमच्या शाळेत सुरू करायचा आहे. मग ते उद्देश सांगितल्यानंतर 3 शाळा नक्कीच तयार झाल्या. या 3 शाळांपासून हा कार्यक्रम सुरू झाला. तो दिवस होता 30 सप्टेंबर 2014 रोजी. 3 शाळेत आमचा कार्यक्रम झाला. संध्याकाळी रिसायकलरसोबत मीटिंग झाली आणि हे सगळं करत असताना सरांनी सांगितलं की ठीक आहे मी येत जाईल दर महिन्यात 2 महिन्यात तुम्ही अशा शाळांमध्ये जोडून द्यावा. सर सतत 2 वर्ष आले, 20 शाळा पूर्ण झाल्या आणि जवळजवळ 10,000 विद्यार्थी झाले. आणि सरांनी सांगितलं की आता तुम्ही ट्रेन झालात आणि ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि सुरुवात केली, की मला वाटायला लागलं की ठीक आहे मला एक ही संधी मिळाली आहे की या संधीतून मला लोकांमध्ये जे असलेलं मानसिक अपंगत्व आहे पर्यावरणाबद्दलचं आपल्या पृथ्वीबद्दलचं ते कमी करण्यासाठी सेवा करायला मिळणार आहे. म्हणून मी सागर मित्र अभियानात जोडलं गेलो आणि निश्चितच गेल्या 12 वर्षात आता 12 वर्ष पूर्ण होतील 30 सप्टेंबर 2026 जळगाव जिल्ह्यात आम्ही 80 शाळा आणि 56,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोचलो आणि त्यांनी 9,000 किलो म्हणजे 9 टन प्लास्टिक आपल्याच घरातून जमा केलं आणि रिसायकलिंगसाठी पाठवलं.
1: हो सर, खूप छान. तुम्ही या प्रकारे पर्यावरणाबद्दल जागरूकता ठेवून की जसं पृथ्वीवर जमिनीचं जसं महत्त्व आहे तसंच पाण्याचं सुद्धा तेवढंच महत्त्व आणि तेवढीच तिची जागा आपल्या पृथ्वीवर सुद्धा आहे. आता स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांचा तुमच्या आयुष्यावर आणि संस्थेच्या कार्यावर काय प्रभाव पडलेला आहे, बरं कसा पडलेला आहे?
0: मी जसं आता सांगितलं की मी 2004-05 विवेकानंद केंद्रासोबत जोडलं गेलो आणि तोवर जसं जगभरातले हे माझं ऑब्झर्वेशन आहे 80% कुटुंब हे आपल्या पाल्याला काय शिकवतात, एक सर्कल आखून देतात की तो सर्कल असतो मी अँड माय सेल्फ, मी अँड फॅमिली, मी अँड करिअर, त्या पलीकडे जात नाही. आणि मग त्या पलीकडे जाणं हे मला विवेकानंद केंद्रात आल्यानंतर कळलं की याही पलीकडे एक चौथी पायरी आहे की जी आहे मी अँड सोसायटी. मी त्याच्याकडे बघायला लागलो की समाजासाठी मला काय करता येईल. मग विवेकानंद केंद्राचं बालसंस्कार वर्ग आमच्या सामनेर गावात आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत सुरू केलं. त्यासोबतच विवेकानंद केंद्राची भारतीय संस्कृती परिषद त्याचं आयोजन करणं, ते आयोजन केल्यानंतर त्यांचे जे विद्यार्थी पास आउट होते उत्तीर्ण त्यांच्यासाठी व्यक्तिमत्व विकास शिबिर घेणं, यासोबतच वेगवेगळ्या कृतीतून विवेकानंद केंद्र आणि विवेकानंदांचे विचार आजूबाजूला पोहोचवणं हे कार्य सुरू होतं. आणि मी जसं सांगितलं की मी 2014 पासून सागर मित्र अभियानात आलो आहे,

0: तर आता मी जसे तीन सर्कल सांगितले की एक लिमिट आहे की मी अँड माय सेल्फ, मी अँड फॅमिली, मी अँड करिअर, त्या पलीकडे जसं मला पहिली स्टेप मिळाली मी अँड सोसायटी विवेकानंद केंद्रामधून, मी सागर मित्र अभियानात जुळल्यानंतर मी अँड नेचर हे मला कळलं जे खूप महत्वाचं आहे. मी पर्यावरण बघत होतो लहानपणापासून पण ते लिमिटेड बघत होतो, पण सागर मित्र अभियानात आलो त्यासोबत जलबिरादरी मी काम करतो, डॉक्टर राजेंद्र सिंगजी वॉटरमॅन ऑफ इंडिया त्यांच्या टीममध्ये पण काम करतो, तर मला कळलं की नाही याच्या पुढेही आहे, तर त्यावर पण मी अँड नेचर. आणि आता मी गेले 2.5-3 वर्ष झाले, म्हणजे कोरोनानंतर विश्व संस्कृतीबद्दल अभ्यास होत असतो, तर गेले 3-4 वर्ष झाले मी त्याचा विद्यार्थी म्हणून अभ्यास करतोय. तर तिथं मी शिकलो की याच्या पुढचं एक पाऊल आहे मी अँड गॉड. आता गॉड पर्यावरण याचा काय संबंध आहे, तर हे इथं आल्यावर कळलं की जसं पर्यावरण बाहेर आपल्याला दिसतं तसं आपल्या आतमध्ये पण पर्यावरण असतं, आणि ते अंतर्बाह्य पर्यावरण बदललं तरच सगळं जग बदलू शकतं. आणि त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो की जेव्हा सगळीकडे म्हणतात की पोल्युशन आहे, प्रदूषण आहे, मग पोल्युशन काय असतं, मी एक छोटीशी व्याख्या बनवली आहे की जो दुसऱ्याच्या जागेत जाऊन अतिक्रमण करतो आणि तिथं केल्यानंतर म्हणजे त्याची जागा सोडून दुसऱ्याच्या जागेत जाऊन राहतो त्याला मी प्रदूषण म्हणतो. आणि हे का म्हणतो, एक छोटंसं उदाहरण देऊन सांगतो. आपला कार्यक्रम महिलांसाठी आणि महिला सक्षम असेल आई म्हणून तर ते किती महत्वाचं असतं. मी उदाहरण देऊ शकतो की पहिल्या स्वराज्याचं त्या माऊली माता राजमाता जिजाऊंनी त्यांच्या मुलाला घडवलं. कसं घडवलं की छोटं स्वप्नच बघायचं नाही, बघायचं स्वप्न तर पहिल्या स्वराज्याचं. मग पहिल्या स्वराज्यात टास्क काय दिला मातांनी की नाही छोटं मोठं नाही करायचंय, मोठं स्वप्न तर डायरेक्ट स्वराज्याची निर्मिती. म्हणून पहिल्या स्वराज्यात महाराजांना कुठलं प्रदूषण काढायचं होतं तर ते आतून जिजाऊंचे संस्कार होते, त्यामुळे महाराजांचं आतलं पर्यावरण बदललं संस्कारामुळे, त्यामुळे पहिल्या स्वराज्याची निर्मिती झाली. आता त्याही पलीकडे जेव्हा आपण बघतो दुसरं स्वराज्य, जेव्हा आपल्याला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं 1857 ते 1947, प्रत्येकाच्या मनात आतून बाहेरून एकच होतं की एक ब्रिटिश रूपी प्रदूषण काढायचं आहे. मग सोप्या शब्दात काय, तर भारत छोडो चले जाओ या छोट्या छोट्या कृतीतून ते रोज आतून बाहेरून प्रत्येक भारतीयाच्या मनावर त्याचे परिणाम होते, संस्कार होता, त्यातून दुसऱ्या स्वराज्याची निर्मिती झाली की त्यात ब्रिटिश रूपी प्रदूषण घालवलं. मग याच्यासाठी अगदी लोकमान्य टिळकांचं की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे इथपासून, तर महात्मा गांधीजींचं करके देखो जेव्हा ते अहिंसा रूपी माध्यमातून अगदी मीठ उचलण्यापासून, मीठ उचलायला पुढे होते करके देखो, त्यांनी स्वतः मीठ उचललं सत्याग्रहात आणि लोकांना कृतीतून दाखवलं की आपल्याला या पद्धतीने स्वराज्य. मग त्याच्यात आणि आता पण त्याच्या पलीकडे आहोत आपण, आता तिसऱ्या स्वराज्यात आहोत. मग तिसऱ्या स्वराज्याचं क्षेत्र काय, तर म्हणजे पूर्ण पृथ्वीच आहे. मग यातनं काय काढायचं आहे, तर पहिल्या स्वराज्यात जिजाऊंनी महाराजांना जे शिकवलं की सगळ्या जनतेवर, महिलांवर, बालकांवर, जनतेवर जो अन्याय होतोय त्या अन्यायासाठी तू लढ, तू हातात तलवार घे, का तर रक्षण करण्यासाठी ज्यांच्यावर अन्याय होतोय. तसं आता तिसऱ्या स्वराज्यात आपलं उद्दिष्ट काय आहे, तर जे बोलू शकत नाही, जो बेचारे बेजुबान मासूम है, जो बात नहीं कर सकते, तो उनके लिए कार्य करना है. तो सबसे ज्यादा इम्पॉर्टन्स है माँ का कार्य. तर आई कशी आपल्या मुलांना घडवत असते, तर त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपातून मिळतं. तसं आमचा प्रयत्न आहे की हे सगळं बालक ते बालक प्रोग्राम, जसे आमचे बालक घरी जाऊन सांगतात आई बाबांना की का सागर मित्र अभियानात काम करायचं आहे, आणि त्याचं नक्कीच आई बाबांमुळे परिणाम होतो.
1: नक्कीच सर, ही संकल्पना अतिशय सुंदर आहे आणि मुलांमध्ये एका आईने सुद्धा रुजवायला हवी. जसं तुम्ही शाळेत जातात मुलांना याच्याबद्दल जागरूकता निर्माण करतात मुलांच्या मनामध्ये. आता सागर मित्र अभियानाबद्दल सांगताना तुम्ही मानसिक अपंगत्व असा एक वेगळा शब्द प्रयोग केलेला आहे, त्यामागचा तुमचा नेमका दृष्टिकोन काय आहे सर?
0: लोक जेव्हा आपल्या पृथ्वीकडे, पर्यावरणाकडे बघतात 70% सागराकडे लक्षच देत नाही. आणि ते का लक्ष देणं गरजेचं आहे, तर हा सागर आहे, समुद्र आहे, तो आपल्याला भरभरून देत असतो, जशी आई आपल्या मुलांना खूप भरभरून सगळं देते, प्रेम असेल किंवा इतर सगळं, तसं सागर आपल्याला काय काय देतो. जसं आई म्हणजे जेव्हा एखाद्या घरातली आई आहे ती सगळ्यांची काळजी घेते, म्हणजे अगदी जेवणापासून तर तिच्या बाळांची सगळ्याच पद्धतीने संगोपन करते, तसं हा सागर पण आईच्या मायेने सगळ्यांना भरभरून देत असतो. तो काय काय देतो, तर 100% शुद्ध पाणी देतो. जर सागराने पाऊसच नाही पाठवला तर आपल्याला पाणीच नाही मिळणार. आपल्यालाच नाही, नॉट ओनली ह्युमन बिंग पण जगातल्या सगळ्या बिंग्स आपल्या पृथ्वीवरच्या त्या सगळ्यांना पाणीच मिळणार नाही. दुसरं

0: 100% तो आपल्याला शुद्ध हवा पाठवतो. ते कशी? तर 70% पाण्यात जे जंगल आहे, ज्याला ओशियनिक ग्रीनरी म्हणतात, की ज्या जंगलाकडे लक्षच देत नाही. तुम्ही तो प्रश्न विचारला की मानसिक अपंगत्व काय, तर आपण फक्त, मी तर आधी एक सांगू इच्छितो की जगभरातल्या सगळ्या शिक्षक शिक्षिकांना आमचं सॅल्यूट आहे की त्यांनी एक छोटंसं गोष्ट की झाडे वाचवा, झाडावर कुऱ्हाड चालवू नका, हे जगभरात गेले अनेक दशकं ते प्रसारित करतात. तसं आता वेळ आली आहे की जी 70% ओशनिक ग्रीनरी माझ्या सागरात आहे, तर त्याचं रक्षण करण्यासाठी जो सागर आईच्या मायेने आपल्याला सगळं देतो भरभरून, तर त्याची काळजी घेणं हे खूप महत्वाचं. आणि तिसरं, सागर आपल्याला 100% अन्न देतो. ते कसं देतो? जसं आमचे शिक्षक आदरणीय वॉटर सायकल शिकवतात की जलचक्रात पाऊस कसा पडतो, तसं आमच्या शिक्षकांनी एक छोटीशी गोष्ट प्रत्येक छोट्या छोट्या खेड्यातली शाळा असू द्या, प्रत्येक विद्यार्थ्या शिकवली आहे, तर फूड सायकल, त्याला अन्न सकाळी सर्वात बेसिक एलिमेंट आहे की जो आहे गवत, ते गवतावरच सगळी अन्न सकाळीची सुरुवात होते. मग ते गवत पाण्यावरच असू द्या किंवा जमिनीवरच असू द्या, तिथनं सगळं ते पुढची फूड सायकल सुरू होते. म्हणून ज्या तीन बेसिक गोष्टी आहेत की ज्या फक्त माणसालाच नाही तर जगभरातल्या सगळ्या छोट्या छोट्या प्राणी पक्षी अगदी कीटाणू विषाणू यांना पण लागतात, त्या म्हणजे शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न, हे सागर देत असतो. म्हणून तो आईच्या मायेने सगळं देतो, म्हणून त्याचं रक्षण करणं हे आपली जबाबदारी आहे. एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो की या सागराचं जेव्हा क्षेत्रफळ बघितलं तर ते जवळजवळ 360 मिलियन एवढं आहे, पूर्ण जगभरातलं स्क्वेअर किलोमीटर. आणि जर आपण बघितलं जगभरातल्या नद्या, तर त्या 66,000 नद्या आहे. त्या 66,000 नद्यांवर जर, आणि जे प्लास्टिक आता आपण ह्युमन बिईंग्सने सागरावर पाठवलं आहे, त्याचा प्रवास कसा असतो की माझ्या हातातून प्लास्टिक ग्राउंडवर, ग्राउंडवरून गटारीत, गटातून नालीत, नालीतून नदीत, नदीतून सागरात ते पोहोचतं. त्याला दोन कारणं मुख्यत्वे कारणीभूत आहे, एक तर ग्रॅव्हिटी ऑफ अवर अर्थ प्लॅनेट आणि दुसरं स्लोप ऑफ अवर अर्थ प्लॅनेट. या दोन्ही गोष्टीमुळे आज ना उद्या सागरापर्यंत प्लास्टिक पोचणार आहे, आणि आपण गेले शेकडो वर्ष जे फेकलेले आहे ते ऑलरेडी पोचलेलं आहे. तर ते पोचल्याची संख्या जर आज बघितली तर 1/3 ऑफ अवर ओशियन हे प्लास्टिकने झाकले गेले, आणि ते जर प्लास्टिक उचलून आपण या नद्यांवर टाकण्याचा प्रयत्न केला तर एक नदीवर 120 वेळा ती प्रदूषित होईल, एवढं प्लास्टिक पसरेल, म्हणजे ती जिवंतच नाही राहणार इतकं आपण त्याला खराब केलेलं आहे. त्यामुळे सागराकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे, कारण तो आपल्याला भरभरून देतो. म्हणून मी परत म्हणतो की हे जगभरातल्या सगळ्या लोकांचं मानसिक अपंगत्व आहे की जो भरभरून देणार आहे त्यालाच विसरलं. आणि मी हे पण इथं मेन्शन करू इच्छितो की जगातला कुठलाच देश जेव्हा त्यांचं बजेट बनवतो, आर्थिक बजेट जे दरवर्षाचं बनवलं जातं, तर कुठल्याही देशाच्या बजेटमध्ये आजपर्यंत सागरासाठी बजेट लिहिला जात नाही आणि तो अंमलात आणला जात नाही, इतकं खूप महत्वाचं आहे. जसं आपल्या घरात जेव्हा आई आपल्या घराची काळजी घेते तर ती घरात काही कमी याचा शोध बाहेरून पण घेत असते. म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगताय की माझ्या घराची वॉटर टँक आहे ती भरण्यासाठी, किंवा आता समजा माझं एखाद्या सोसायटीत फ्लॅट आहे तर माझ्या फ्लॅटमधली असलेली वॉटर टँक भरण्यासाठी माझ्या सोसायटीची वॉटर टँक आधी भरणं गरजेचं आहे. तिच्याकडे लक्ष नाही दिलं तर माझी वॉटर टँक कशी भरेल? तर त्या दृष्टीने एक आईची भूमिका जशी घरात पूर्ण लक्ष असतं, त्या भूमिकेतून जगाने सागराकडे बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: बरोबर. आणि सर, आता तुम्ही जसं जळगाव जिल्ह्यामध्ये 56,000 विद्यार्थ्यांच्या मदतीनं 9,000 किलो प्लास्टिक गोळा केलंय, आणि मग मुलांमध्ये संस्कार रुजवताना महिला किंवा पालकांची भूमिका तुम्हाला कशी वाटते? जसं तुम्ही उदाहरणातून दाखवून दिलं की एक आईची भूमिका कशी असते मुलांसाठी हे संस्कार रुजवणं, आपल्या सागराचं रक्षण करणं.
0: जेव्हा सुरुवात केली तेव्हा 3 शाळा होत्या, मी एक शाळा जोडत गेलो, सरळ शिकत गेलो, तर असं जाणवलं की तुम्ही जो प्रश्न विचारला की तर महिलांची पालकांची भूमिका काय असावी, आम्ही ज्या शाळेतनं सुरुवात केली केंद्रीय विद्यालय म्हणजे ज्या 3 पहिल्या शाळेत असली एक शाळा, तिथलंच एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो की तिथं ज्या मीनाक्षी पाटील मॅडम आहेत, ज्या सागर मित्र टीचर कोऑर्डिनेटर आहे, तर त्या आधी आम्ही जायचो ते करायच्या, उत्साहाने भाग घ्यायचा, पण त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की तुम्ही का करायला लागले, त्यांनी आधी उदाहरण दिलं की जेव्हा माझ्या मुली, त्यांच्या दोन्ही मुली त्या शाळेत शिकत होत्या, की त्या घरी येऊन हे सगळं ऍक्टिव्हिटी करायला लागल्या हळूहळू, त्यांना इतकी सवय झाली की मुलींमुळे मी शिकली, म्हणजे बालक ते पालक, आणि जेव्हा मी हे सगळं शिकली तर आज माझ्या घरात मी तर करतेच पण माझ्यामुळे माझ्या पूर्ण कुटुंबात बदल घडलाय. म्हणजे जेव्हा एक महिला यात सहभागी होते तर किती परिणाम होऊ शकतो. आणि एक दुसरं, आम्ही ज्या ज्या शाळेत, आम्ही कुठल्याही शाळेचं कम्पॅरिझन नाही करतो, पण जेव्हा ज्या ज्या शाळेत महिला टीचर आमच्या कोऑर्डिनेटर आहेत तर त्या उत्तम पद्धतीने काम करतात त्यांच्या शाळेत, आणि अगदी रेग्युलर महिलांचं सहभागाचं जास्त असेल तेव्हा निश्चितच हे खूप पुढे जाऊ शकतो.
1: हो, नक्कीच सर. आता ग्रामीण भागातील महिला या मोहिमेत कशा प्रकारे त्यांचं योगदान देऊ शकतात?
0: आमचंच एक उदाहरण आहे, पुण्याला सांगरुण नावाचं गाव आहे,

0: पुणे जिल्ह्यात, तिथं जेव्हा एका कॉलेजच्या माध्यमातून सागर मित्र अभियानाचं लेक्चर घेतलं तर तिथं सरपंच होत्या, त्या महिला होत्या, तर त्यांना हा कार्यक्रम इतका आवडला आणि त्यांनी ठरवलं मला म्हणजे पूर्ण गावात करायचं आहे. तर जसं हळदी कुंकूला जातात त्या स्वतः हळदी कुंकू घेऊन सागर मित्राचे जे पोस्टर आम्ही शाळेत देतो ते पोस्टर त्यांनी ग्रामपंचायतीचं ऍड करून त्यांनी पोस्टर प्रिंट केले आणि स्वतः घरोघर जाऊन त्यांच्या पूर्ण गावात 250 कुटुंब होते आणि प्रत्येक घरोघर जाऊन जिथं न्यूज पेपरची रद्दी ठेवतात त्याच्या बाजूला हे पोस्टर लावलं आणि त्यांना प्रत्येक महिलांना समजावून सांगितलं की हे प्लास्टिक कसं जमा करायचं आणि त्यांनी स्वतः तर केलंच पण पूर्ण 250 कुटुंबात हे केलं आणि प्रत्येक घरात एक पहिलं मॉडेल व्हिलेज सागर मित्राचं, जसं सागर मित्र आमचं स्कूलसाठी आहे तसं सागर ग्राम म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि 250 कुटुंब त्यांनी पुढच्या 2 वर्षात बदलवले की आणि दर महिन्याला ते प्रत्येक कुटुंबात जे काही प्लास्टिक आलं त्याचं वजन करायचे आणि ज्या वजनानुसार त्यांनी स्कीम पण सुरू केली की काही करात सूट देता येईल का लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि 2 वर्षात त्यांचं गावाने बदल केला आणि त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पण मिळाला या कार्यासाठी. तर जेव्हा एखादी महिला या पद्धतीने काम करते सागर मित्र अभियानात तर निश्चितच हे बदल होत.
1: आता संवाद सारथी या उपक्रमाचा जन्म कसा झाला आणि स्वतःचा स्वतः सारथी बनणे ही संकल्पना,
0: संवाद सारथी हे सुरू कसं झालं, जेव्हा कोरोना काळात आमच्या एनजीओच्या संकल्प फाउंडेशनच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी बंद होत्या फिजिकली म्हणजे जसं बाकीच्या बंद होत्या, तर मग मी एक उपक्रम सुरू केला की ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली. मग त्याच्यात वेगवेगळे विषय घेतले, मग ग्रामीण विकास असेल, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, वेगवेगळ्या चरित्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग हे सगळं करत असताना असं जाणवलं की असं एखादा संवादात्मक कार्यक्रम आपण सुरू करू शकतो का की ज्यात आतला आणि बाहेरचा आवाज ऐकता येईल. मग खूप लोकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही 15 ऑगस्ट 2022 संवाद सारथी व्याख्यानमालेची सुरुवात केली. त्याचा मुख्य उद्देश हाच होता की जे अपंग व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनात रोजच खूप सारा संघर्ष असतो, मग ते जीवन जगत असताना त्यांच्या कमी स्वतःतल्या ओळखून त्यावर कशी मात करतात, आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात आणि जेव्हा ते समाजात वावरत असतात मग त्यांचं शिक्षण असेल, बालपण असेल, कुटुंब असेल, तर त्यात ते स्वतःला कसं ॲडजस्ट करतात, म्हणून हा उपक्रम सुरू केला. आणि या उपक्रमाची सुरुवात आम्ही एका महिलेपासूनच केली की त्या महिलेने अपंगत्व होतं पोलिओमुळे, तरीही कळसुबाई सारखं कठीण शिखर त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड की त्यांना एक रेकॉर्ड करायचं होतं म्हणून 30 पेक्षा जास्त वेळा तो सर केला. तर हे निश्चितच आणि अशा बऱ्याचशा महिला आणि पुरुष आम्हाला त्यात मिळाले आणि असे असे मिळाले की एक साहित्यिक की ज्या महिला काही अपघातामुळे त्यांचं स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली आणि व्हीलचेअर बाउंड झाल्या एवढं असल्यावर त्याच उत्तम लेखिका आहेत, त्यांचं नाव सोनाली नवांगुळे, त्यांना भारत सरकारचं साहित्य अकादमी अवॉर्ड पण मिळाला. तर या सर्वांना आमचं बोलवण्याचा उद्देश एकच आहे की जी आतली शक्ती आहे ते सारथ्य ते आपल्या जीवनात आत आणि बाहेर कसं मॅनेज करतात त्यातनं इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केला. आणि निश्चितच आज यात 179 एपिसोड झाले कालपर्यंत आणि महाराष्ट्रातले 33 पैकी 30 जिल्ह्यातले व्यक्ती येऊन गेलेत महानुभाव, यासोबत गुजरात, गोवा, दिल्ली, जम्मू काश्मीर इथले 8 ते 9 राज्यातली लोक आणि भारताव्यतिरिक्त नेपाळमधले पण व्यक्तिमत्व येऊन गेले.
1: बरं, आता आपर्यंत झालेल्या 170+ सत्रांमध्ये अनेक महिला वक्त्यांनीही भाग घेतलेला असेल सर.
0: येस येस
1: हो. मग त्यांच्या संघर्षातून आजच्या गृहिणी किंवा नोकरी करणाऱ्या महिलांनी काय प्रेरणा घ्यावी त्यांच्याकडनं?
0: जेव्हा एखादी अपंग व्यक्ती आणि ती महिला असेल तर तिला 2 संघर्ष असतो. एक तर एखाद्याच्या घरात अपंग मूल जन्मायला आलं आणि त्यातल्या त्यात मुलगी असेल तर बघण्याचा दृष्टिकोन बदलतो समाजाचा. आणि तरीही ज्या आई वडिलांनी समाजाकडे दुर्लक्ष करून त्या मुलीला वाढवलं आणि जेव्हा तिला ही जाणीव होते की नाही माझ्या आई वडिलांनी मला वाढवलंय, शिकवलंय आणि जेव्हा ते सगळ्या यातनं मात करत एका पोझिशनला पोचतात मग ती कुठली असो आमच्या या संवादसारखी ज्या महिला आहेत तर त्या सगळ्या त्यांचं चरितार्थासाठी वेगवेगळे उपक्रम, कोणी खेळाडू आहेत, कोणी साहित्यिक आहेत, कोणी गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहेत, कोणी उद्योजिक आहेत आणि तेही अपंगत्वावर मात करत, कारण 2 लढाया लढत महिला आणि अपंगत्व यातून स्वतःमधली शक्ती जागवत जी आदिशक्ती प्रत्येकामध्ये आहे त्या आदिशक्तीला जागृत करत इथपर्यंत पोहोचणं हे खूप कठीण काम असतं आणि ते सहजतेने त्यांनी पेलं आहे. एक छोटंसं जसं माउंट एव्हरेस्ट लोकांना कठीण वाटतो चढायचं तसं स्विमिंगमध्ये जे लोक आहेत त्यांना माहिती आहे ब्रिटिश चॅनल पोहणं किती कठीण असतं, तर ते पोहणाऱ्या महिलाही आमच्या याच्यात

0: येऊन गेले आहेत, असे खूप प्रेरणा देय व्यक्तिमत्व आहे. ते सगळ्यांचेच नावं घेतलं म्हणजे खूप वेळ जाईल, पण निश्चितच जे क्षेत्र निवडलंय त्याच्यात मास्टर ब्लास्टर बनणं इथपर्यंत स्वतःला सिद्ध केलं.
1: अगदी बरोबर सर. आता दिव्यांग महिलांना समाजात सन्मानानं जगण्यासाठी आणि त्यांच्यातील कौशल्य शोधण्यासाठी तुमचा उपक्रम कशा प्रकारे त्यांना मदत करतो?
0: आमचा एकच मुख्य उद्देश आहे संवाद साधीचा, की जे इंडिव्हिज्युअली किंवा ग्रुपमध्ये लोक वेगवेगळे काम करत आहेत पण एकमेकांना, जसं मी उदाहरण दिलं की वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक अपंग असूनही ते आज चांगल्या पोझिशनला आहे, तर हा संघर्ष इतरांपर्यंत पोहोचवणं. आता आम्हीच पोहोचवतो असं नाही, आम्ही तर एक निमित्त आहोत, खूप लोक पोहोचवत आहे, पण आमचं हे सातत्य आहे की जेव्हा आम्ही हे सगळं शोधलं की असं सातत्याने संवाद कुठे घडत नाही. आणि असं म्हणतात ना की जेव्हा आपल्याला काहीतरी पुढे पोहोचायचं आहे, आतलं बाहेरचं बदलते, तर सत्संग असणं गरजेचं आहे. आणि हा सत्संग आहे असंच आम्ही समजतो. आणि या सत्संगात जे व्यक्ती येत आहेत ते त्यांचा जीवन प्रवास म्हणतात, आणि तो एक त्यांचा जीवनाचं सार आहे. जसं आपल्या भगवान कृष्णांनी सारथ्य करून अर्जुनाला गीतेचा सार दिला, तसं हे एक प्रकारचं त्यांचं जीवनाचं सार या संवाद साधीच्या माध्यमातून नक्कीच इतरांना प्रेरणादायी हो यासाठी आमचा उपक्रम.
1: वा खूपच छान सर, खरंच तुमच्या या कार्यातून महिलांना आजच्या या समाजामधल्या प्रत्येक नागरिकाला प्रेरणा घेताच येईल आणि त्यासारखंच तुमचं कार्य आहे. लर्न द लॉ या उपक्रमांतर्गत तुम्ही कायद्यांची माहिती देतात महिलांना, त्यांच्या हक्कांच्या कायद्यांची, उदाहरणार्थ RPWD ऍक्ट, याची माहिती असणं किती आवश्यक आहे, तुम्हाला काय वाटतं याबद्दल?
0: आता आपल्याकडे कायदे खूप छान आहेत पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. आमचा लर्न द लॉ सुरू करण्याचा उद्देश आमच्या संवाद साधी ज्या ज्या लॉयर्स होत्या आलेल्या, की ज्या त्यांचं अपंगत्व असल्यावर पण आज लॉयर म्हणून समाजाला सेवा देतात, तर त्यांनीच ठरवलं की आपण असा उपक्रम सुरू करूया की यातनं लोकांना कमीत कमी कायदे कळतील, तरी त्यांचा अभ्यास होईल, जे माहीत नाहीये तर यातनं जेव्हा हे सगळं समाजापर्यंत पोहोचतं की हा कायदा RPWD ऍक्ट जो फक्त अपंगांसाठी, पण अपंगांमध्ये महिला पण असतात, सगळेच असतं, बालक पण असतात, तर मग त्या कायद्यामुळे त्यांना काय फायदा होऊ शकतो हे अगदी सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा मुख्य उद्देश होता. आणि निश्चितच त्यातनं जे काही लोक शिकतात आणि एकमेकांना जेव्हा एक्सपर्ट स्पीकर बोलत आहेत आणि ऐकणार आहेत, जेव्हा त्यांचे प्रॉब्लेम परस्पर या कोऑर्डिनेट करून सॉल्व्ह होत असतील, तर तो आमच्यासाठी आनंदच आहे.
1: हो ना, आजच्या काळामध्ये तरी त्याची अत्यंत गरज आहे सर. आता सर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न, वनिता मंडळाच्या श्रोत्यांना, ज्या आपल्या भगिनी महिला आहेत, जे श्रोते आहेत, आपला आजचा कार्यक्रम ऐकत आहे, विशेषतः ज्या महिला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करतायत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: मी संदेश एकच देईल की जसं मी म्हटलं की सागर मित्र अभियान असेल, संवाद साधी असेल, सागर मित्र ते बालक ते पालक कार्यक्रम आहे. आणि बालकांनाच का निवडला हा खूप मोठा प्रश्न आहे, कारण की जेव्हा जगभरातलं आपलं जर पॉप्युलेशन बघितली, लोकसंख्या, तर त्याच्या जवळजवळ 1/5 पॉप्युलेशन आज शाळा आणि कॉलेजेसमध्ये शिकते. आपण जर बघितलं 8 वर्षाचा पिरियड 5वी ते 12वी ग्रॅज्युएशन पर्यंत, तर प्रत्येक 8 वर्षानंतर तो नागरिक बनणार आहे, तो किंवा ती. आता ती जर महिला एक नागरिक या सगळ्या याच्यातून गेली, संस्कारातून, स्वच्छता योजनेचा संस्कार, सागर मित्राचा, तर आई म्हणून ती निश्चितच आपलं घर
1: पर्यावरण जपण्याचा तिने जर विडा उचलला, तिने जर हे संस्कार लहानपणापासून एक आई म्हणून घरातून तिने हे संस्कार मुलांना द्यायला सुरू केले, तर ही उद्याची पिढी देश घडवणार आहे आणि हे संस्कार पिढी ज्यात यानंतर त्या पिढीला, त्यानंतर त्या पिढीला जाणारच आहेत आपोआपच.
0: येस, हे नक्कीच आहे की जोपर्यंत हे बालक पालक म्हणून जेव्हा वावरतील, आजच सगळं होईल असं नाहीये की हे सगळं हळूहळू होणार आहे. आणि असं म्हणतात की जेव्हा त्या मुलाचा जन्म होतो तेव्हा आई आणि मूल, आईला खात्री असते की आता माझ्या आतमध्ये गर्भात जेवढं सुरक्षा होती माझ्या मुलाची, ती बाहेर प्रकृती घेणारे म्हणूनच तो जन्म होतो असं म्हणतात. तर जेव्हा आईला खात्री होते तेव्हाच ती बालकाचा जन्म देते प्रसूतीच्या वेदना घेऊन, तर हे सगळं खूप गरजेचं असतं की ज्या वेदना आहेत तिने आपल्या बालकासाठी घेतल्या आहेत, ती तिला जेव्हा खात्री होते की नाही बाहेर पण सुरक्षित राहणार आहे, जरी मी त्याला वाढवणार आहे किंवा तिला वाढवणार आहे, आईला जेव्हा खात्री होते, तसं जेव्हा आपल्या पृथ्वीची काळजी घेणाऱ्या सगळ्या आई जगभरातल्या तयार होतील, तर नक्कीच माझी पृथ्वी, माझा सागर, आणि मी जसं म्हटलं हे तिसऱ्या स्वराज्याचे जिजामाता या सगळीकडे जेव्हा येतील, तेव्हा निश्चितच तिसरं स्वराज्य हे लवकरच, आणि ते खूप मोठ्या व्याप्ती आहे. म्हणजे पहिली जी तालीम होती जिजामातांनी मराठा साम्राज्याची, दुसरी तालीम होती भारत व्यापक ब्रिटिशांविरुद्ध, तसं आत्ता सगळ्या जिजामातांनी

0: आपल्या बालकांना सर्वी पृथ्वीचीच काळजी घ्यायची आणि हे का, तर हे झालं नाही तोपर्यंत हे युद्ध सुरू राहील. कारण आपण बाउंड्री आखून दिलेली आहे की माझा देश माझं घर, तर ह्या सगळ्या बाउंड्री तोडणं हे गरजेचं आहे. म्हणून एक माऊली म्हणून सगळ्यांनी आपल्या पृथ्वीची काळजी घेऊया एवढा संदेश देईल. आणि आपण हे संपवण्याची आधी एक छोटीशी प्रार्थना म्हणण्याची माझी इच्छा आहे. एक छोटीशी प्रार्थना घेऊया. ओम शांती शांती शांती, ओम मैत्री मैत्री मैत्री, ओम विश्व मानव पर्व उत्क्रांती. ओम.
1: सर, आता तुम्ही जसं तुमच्या संवादातून सांगितलं सागर वाचवायचा आहे आणि तुम्हाला हे अपंगत्व आलेलं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला काही प्रेरणा मिळाली की मी या पृथ्वीचं संरक्षण करेल, या पृथ्वीवर जे आपलं जमिनीचं जसं अस्तित्व आहे तसं सागराचं देखील आहे आणि तुमच्या या सगळ्या संवादातून हे सागराचं अस्तित्व आपण जपायला हवं याची जी तळमळ आहे या संवादातून आम्हाला श्रोत्यांना नक्कीच दिसून आलेली आहे. मैत्रिणींनो, आजच्या या संवादातून आपल्याला एक गोष्ट नक्कीच उमजली असेल की आयुष्यात संकट किती मोठी आहेत यापेक्षा आपला आत्मविश्वास किती मोठा आहे याला जास्त महत्त्व आहे. विशालजींनी सांगितलेला वैश्विक विचार आणि वैयक्तिक कृती हा मंत्र आपण आपल्या घरापासून, आपल्या मुलांपासून नक्कीच सुरू करू शकतो, मग तो पर्यावरणाचा प्रश्न असो किंवा स्वतःच्या अस्तित्वाचा संघर्ष. आपल्यातील सारथी जागा झाला की कोणतंही शिखर गाठणं अशक्य नसतं हेच त्यांच्या एकूण प्रवासातून आपल्याला शिकायला मिळतं. आणि त्यांची ही जी तळमळ आहे सागराला वाचवण्यासाठी, तर आपणसुद्धा या त्यांच्या कृतीतून काहीतरी शिकूया आणि त्यांच्या प्रयत्नाला आपणसुद्धा साथ देऊया या सागराला वाचवण्यासाठी. विशालजी, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या प्रेरणादायी प्रवासानं आम्हा सर्व महिला भगिनींना, एक श्रोत्यांना नवी ऊर्जा दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: प्लास्टिक मुक्त देशासाठी झटणारे सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. तेव्हा सखींनो, छोट्या छोट्या कृतीतून सागराशी मैत्री करूया. प्लास्टिक मुक्त किनारे, स्वच्छ पर्यावरण आणि निसर्गाविषयी प्रेम हेच आपल्या पुढच्या पिढीसाठीची अमूल्य भेट जपून ठेवूया. तेव्हा सखींनो, आता कार्यक्रमात वेळ मनोरंजनाची, ऐकूया छानसं गीत.

रमण रणदिवे यांचं गीत आपण ऐकलं बेला शेंडे यांच्या आवाजात. आणि सखींनो, याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची इथं सांगता करूया. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आशेचा दीप तेवत राहो, चेहऱ्यावर हास्य खुलत राहो आणि मनात नव्या स्वप्नांची पालवी फुटत राहो, या सुंदरशा नोटवर मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटू नव्या विषयासह, नव्या उमेदीनं आणि नव्या प्रेरणेसह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून. श्रोते हो, दुपारचे 12:45 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: आकाशवाणी अमरावती केंद्र सादर करीत आहे निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात. कला आणि संस्कृती या विषयांतर्गत मेळघाटातील आदिवासी

0: सी कोरकू संस्कृति निवेदन स्नेहल ठाकरे विशेष सहभाग मोजीलाल मावसकर सादर करते आशीष गावंडे श्रोते हो नमस्कार भारताची सांस्कृतिक विविधता ही आपल्या देशाची खरी ओळख आहे या विविधतेत अनेक आदिवासी समाजांनी आपल्या परंपरा रूढी लोककला आणि निसर्गाशी असलेले अतूट नाते आजही जपून ठेवले आहेत अशाच एका समृद्ध आदिवासी संस्कृतीची ओळख आज आपण करून घेणार आहोत अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात वास्तव्यास असलेल्या कोरकू समाजाचे जीवन त्यांची संस्कृती परंपरा सण उत्सव कौटुंबिक रीतिरिवाज यांचा वेध घेणारा हा कार्यक्रम मी स्नेह ठाकरे आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते मेळघाटातील डोंगर दऱ्या घनदाट जंगल आणि निसर्गाच्या सानिध्यात कोरकू समाजाने आपली स्वतंत्र जीवनशैली विकसित केली आहे कोणत्याही समाजाची भाषा ही त्याच्या संस्कृतीचा आत्मा असते कोरकू समाजाची भाषा तिची वैशिष्ट्ये आणि आजच्या काळात तिचे जतन कसे केले जात आहे याबाबत माहिती आपण घेऊयात
1: कोरकूचा एक काही लिपी नाही आहे
0: मोजीलाल मावसकर
1: ते आमचं जे पूर्वज लोक बोलत होते तसंच त्याप्रमाणे ते आज बी आम्ही आई वडिलांपासूनच शिकत होतो ते कारण की आमच्या इकडे एक मध्य प्रदेश असल्यामुळे इकडे कोरकू भाषा आणि हिंदी थोड्या प्रमाणात तर मराठी फार कमी हिंदी निमाडी टाईप आणि कोरकू घरी आम्ही आमचं कोरकू भाषातच बोलतो खाना खाओ आटा जोमे पाणी पियो डानो आहे
0: नवीन जीवाचे आगमन हा प्रत्येक कुटुंबासाठी एक आनंदाचा क्षण असतो कोरकू समाजात बाळाच्या जन्मानंतर कोणते विधी केले जातात नवजात बालकाचे आणि आईचे स्वागत कसे केले जाते जाणून घेऊयात
1: बाळ झाल्यानंतर
0: मोजीलाल मावसकर
1: आणि 3 दिवसानंतर किंवा 5 दिवसानंतर ते पाची पूजा करतात त्याच्यात सगळे एकत्र आपले कुटुंबाला जमा करतात आणि तिथे सामूहिक म्हणजे पारंपरिक गाणे म्हणतात बाळाला साठी आणि तिथं एक जेवण करतात सगळे एकत्र येऊन पारंपरिक गाणे ते महिला मंडळच असते पोसो मेना ना पागून बरी मेना टाक जा पोस मेना ना पागून बरी मेना टाक जा झोळीमध्ये लेकरा लहान बाळांना टाकतात आणि लोरी सुद्धा आमचे जे महिला लेकरा सगळे म्हणतात सर बोको के गोनका डोडू सागे जा बोको बोको के गोनका डोडू सागे जा बोको म्हणजे आई वडील बाजारात जातो म्हणते शेतात जातो काम करायला जातो आणि तू झोळीमध्ये शांत राहा
0: विवाह हा केवळ 2 व्यक्तींचाच नव्हे तर 2 कुटुंबाचा आणि समाजाचा बंध मानला जातो कोरकू समाजातील विवाह पद्धती त्यातील विशेष विधी आणि पारंपरिक रूढी याविषयी
1: मुलगा मुलगी पाहायला जातो समजा एखाद्या हापसीवर कुणा कुठेतरी पाणी भरत असताना पहिले जातो मुलगा मुलीला पाहून येतो हा पाहून पाहिल्यानंतर आई वडिलांना सांगतात मुझे पसंद आहे मला पसंद आहे म्हणून मग आई वडील जातात मग तिथं पाहणी केल्यानंतर मग मुलीकडचं जे मंडळी आहे मग मुलाकडचं घरी येतात मुलाकडे आल्यानंतर मग त्यांची विशेष पाहुणचार करावं लागते जे 20-25 लोक मुलीकडचे येतात त्यांना विशेष भोजन असतात मुलगा मुलगी पाहणे झाल्यानंतर सगळे एकमेकाला तर बाप पसंद आहे म्हणून मग तिथून ते मुलीकडचं जे मंडळी आहे ते विशिष्ट एक गोनम पद्धत आहे तिकडे गोनम ठरवतात मुलाला द्यावं लागतं गोनम म्हणजे विशेष आता सध्याचे जे 25,000 रुपये ते एक गोनम म्हणून आहे त्यांना रक्कम द्यावं लागते मुलीला द्यावं लागते जे काही आपले जे मंडळी जाणार आहे मुली घरी आणि आपले सगळे ते रासायन पाणी म्हणजे अन्न धान्याच्या स्वरूपात त्यांना द्यावं लागते आता त्याच्यानंतर मग सगळी साखरपुडा होत असते सगळी त्याच्यात सगळीमध्ये बी त्यांना द्यावं लागते आणि त्यांना मग मुलीला पुन्हा मुलाकडील त्यांनी 5 प्रकारचे दागिने तयार करून द्यायचं छोटे मोठे सहसं दागिने हिशोबाने त्यांच्या ऐपतनुसार त्यांनी 5 दागिने बनवून द्यायचे मुलीला द्यायचे मुलाकडचं ना लग्न ठरवल्यानंतर मग बारात जातात पूर्ण इकडून मग ते आपले पारंपरिक पद्धतीने ढोल वाद्य महिलांचे जे पोशाख असतात त्या पोशाखामध्ये आपले बारात मुलीच्या घरी जातात मुलीचं गावाला जातात आणि तिथे मुलीचं गावाला गेल्यानंतर आमची जी पद्धत आहे म्हणजे त्याच्यात ते उचलून आपलं आम्ही टुकू म्हणतात टुकू पद्धत आहे टुकू पद्धतीने ते लग्न लावतात टुकू म्हणजे आपल्याकडे मराठी आपल्या इकडे मराठी त्याला उसल म्हणतात उसल मिरची वगैरे खातो की नाही साहेब लाकडच असते आमच्याकडे मोठे तर त्या टुकू पद्धतीने आणि विशिष्ट म्हणजे ते त्या तिकडचा जे गादली सुसून नृत्य आणि मुलाकडचा गादली सुसून नृत्य ते बायांचं असतं महिलांचा हो गोल गोल ते

नाचतात आणि मुलांना कडेवर घेतात नवरदेवला, तिकडे मुलीला कडेवर घेतात आणि त्या दोघाला असं 60 फेऱ्या करतात आणि ते मजेशीर आहे. तिथं मग ते त्यांचं लग्न होतात आणि त्या दोघाला एकत्र बसवतात. मग एकत्र बसवल्यानंतर सगळे पूर्ण पारंपरिक पद्धतीने दिवसभर नाच गाणं करतात आणि संध्याकाळच्या वेळी मग 3-4 वाजता मग सगळे सामूहिक भोजन करतात.

0: सण उत्सव हे कोणत्याही समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब असतात. निसर्गाशी जवळचे नाते जपणाऱ्या या कोरकू समाजात कोणते सण साजरे केले जातात आणि त्यामागील सांस्कृतिक अर्थ काय आहे हे जाणून घेऊयात.
1: जे प्रमुख सण आहे, एक सुरुवातीचे सण आहे ते भवाई म्हणून आहे, भवाई पूजा आहे. त्याच्यानंतर होळी आहे, पोळा आहे. भवाई म्हणजे हे जे हा कोरकू समाजाचा म्हणजे वर्षातील पहिली आणि अत्यंत महत्वाचा शेतीविषयक सण आहे. हा म्हणजे वैशाख अमावस्याला एक ना साजरा केला जातो. म्हणजे त्यामध्ये आमचे जे मोठवा देव म्हणजे ग्रामदैवताचा, त्या वेळेस शेतीची जी अवजारे आहे त्याची याची पूजा केली जातात. हा सण साजरा केल्याशिवाय शेतकरी म्हणजे आपल्या पेरणीला सुरुवात म्हणून जसं तसा केल्याने सर चांगला पाऊस पडतो म्हणते, जोमाने म्हणजे पीक सुपीकता येते, जमिनीला सुपीकता येते अशी श्रद्धा आहे आमचे. त्यानंतर होळी आहे. होळी म्हणजे सर मार्च मध्ये फागुन महिन्यात सध्या तसं तिकडे पोळा आहे, तिथे जिरोती आहे. म्हणजे या भवाई पूजेनंतर मग जिरोती पहिला म्हणजे असा आमचा सण असतो. जिरोती म्हणजे जे पीक फसल आहे ते विशेष डवरणीला येतो आणि त्यावेळेस मग लोक खूप आनंदित होतो. पावसासाठी ते हे करतात, देव पूजा करतात, ते म्हणजे निसर्ग पूजा करतात. त्यानंतर मग आमचे तो पोळा. होळी एक महत्वाचा सण आहे. होळी म्हणजे असा ते आमचं लहान लेकरापासून ते म्हणजे म्हाताऱ्यापर्यंत त्यांना नवीन कपडे असतात, परिधान केलेले असतात नवीन कपडे. तर त्यांचे जे सुरुवातीले सर एक भीमला म्हणून आहे, पहिला दिवस त्याच्या पूर्व संध्याला भीमला गोमेज असतात, त्याची पूजा करतात. मग ते पहिला दिवस ते भीमला जळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग होळी तयार करतात. होळी जंगलातून जे भाषे बांबू पासून ते आणते, लाकूड त्याची आणतात ते, आणि जे काही वेस्टेज जे जडव आहे ते त्यापासून ते होळी तयार करतात. त्याच्यात मग पूजा करतात, सगळे सामूहिक पूजा करतात. होळीच्या दिवशी पहिले पूजा करतात आणि त्या पूजा करून होळी उभारतात. आणि होळी उभारल्यानंतर मग सगळे नाच गाणं ढोल फगणा सगळे पूर्ण एकत्रित गावात येते. मग ते घरून जेव्हा ते म्हणजे पोलीस पाटलाच्या घरून मग ते ढोल वगैरे टिमकी वाद्य बासरी सगळे तिथून ते मग मिरवणूक सारखे निघतात गावातून. पूर्वज जर त्यांनी आम्ही आठवण करतात कारण की सण आहे आणि त्यावेळेस ते रडतात, होळी जवळ येतात, सगळे एकत्र होतात, गोल फिरतात पूर्ण अख्ख्या गाव आणि माणसे वेगळे बाहेर वेगळे दहन करून मग तिथे ते खूप नाच गाणं करतात. खूप तिथं आनंद उत्सव साजरा करतात. रात्रभर दंडा नृत्य असतात, त्याच्यात फागणा नृत्य असतात, त्याच्यात झमाटा असतात चिवलोरी असतात, त्याच्यात वेगवेगळे प्रकार सगळ्यांचं रात्रभर नाच गाणं आणि 5 दिवस पर्यंत एकसारखे 7-8 कार्यक्रम असते आमचे.

0: राखेने येते.
1: होळीमध्ये पूर्ण म्हणजे 12 महिन्यातील जेवढे काही सण असतात त्या सणातील प्रत्येक गाणे त्या होळीमध्ये साजरा होतात. सबजे एक साजरा
2: होळी का ये रंग बिरा रे सजन, होळी का रे रंग बिरा.
3: श्रोते हो, जीवनाच्या प्रत्येक टप्प्याप्रमाणेच मृत्यूनंतरच्या परंपरांनाही प्रत्येक समाजात विशेष महत्व असतं. कोरकू समाजात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर कोणते विधी आणि परंपरा पाळल्या जातात?
1: दोन पद्धत असते, एक तर दफन विधी, नाहीतर लाकूड आहे ना एकत्र जमा करतात गावातील. जर दडाच असेल समजा, दहन करायचं असेल तर लाकूड एकत्र ते सगळे लोक जमा करतात आणि ते लाकूड घेऊन विशिष्ट ते बैलबंडेने तिथे त्यापर्यंत पोहोचवतात. मृत्यूनंतर 10 दिवसानंतर ते दुःख म्हणजे दुखवटा केल्यानंतर 10 दिवसात 11 दिवसांनी ते 13 आणि त्यामध्ये मग सगळे आपल्या कुटुंबाला जमा करतात. तिथं भजन वगैरे त्यांची

0: ते भजन असतात ते भजन वगैरे करून आणि त्यांचा मग खूप वयोवृद्ध असल्यास मग त्याचे शिडोली सारखे प्रोग्राम करतात ते शिडोली सारखे आणि त्या शिडोली मध्ये मग त्यांना पुन्हा मग त्यामध्ये ते त्यांचे सगळे एकत्र पूर्ण कुटुंबाला सगळे संपूर्ण जे कुटुंब आहे नातेवाईक आहे त्यांना जमा करतात आणि अशा पद्धतीने त्यांचे मग शिडोली सुद्धा ते असे मंडप तयार करून मग तिथं पूजा अर्च वगैरे केल्या जातात.
1: श्रावण महिना हा आनंद उत्साह आणि भक्तिभावाचा महिना मानला जातो. विशेषतः महिलांसाठी या महिन्यात अनेक परंपरा आणि उत्सव

0: श्रावण महिना हा आनंद उत्साह आणि भक्तिभावाचा महिना मानला जातो. विशेषतः महिलांसाठी या महिन्यात अनेक परंपरा आणि उत्सव साजरे केले जातात. कोरकू समाजातील महिलांचे श्रावणातील विशेष सण आणि त्यांचे महत्व.
1: श्रावण महिन्यामध्ये ते महिला एक झुला म्हणजे बनवतात, झुला सारख्या त्याला झुला म्हणतात तिकडे आम्ही. तर त्या झुलामध्ये कमीत कमी 10-12 म्हणजे महिला मुली वगैरे बसतात, ते गाणे म्हणतात तिथं ते आणि खूप छान साजरा करतात श्रावण मध्ये.

0: काळ बदलत गेला तशी संवादाची माध्यमेही विकसित होत गेलीत. माहिती, शिक्षण आणि जनजागृतीचे प्रभावी माध्यम म्हणून आकाशवाणीने ग्रामीण आणि आदिवासी भागात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोरकू समाजाच्या जीवनात आकाशवाणीने कोणते सकारात्मक बदल घडवून आणलेत?
1: इकडे प्रत्येकाचा
0: मोजीलाल मावसकर
1: घरोघरी आणि रेडिओ म्हणजे स्वस्त असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी रेडिओ असा माध्यम आहे. तिकडे एकमेवा तिकडे टीव्हीचा नाही आहे, कारण रेडिओ असा एक माध्यम आहे तिकडे. त्यापासून लोकांना शिक्षणाची माहिती मिळते, मनोरंजन वगैरे असते, शेती विषयक असतात, तिथे आरोग्य विषयक माहिती मिळते आणि बातम्या, विशेष म्हणजे बातम्या सुद्धा जे आकाशवाणी म्हणजे रेडिओचा खूप मोठा तिथं एक मोलाचे तिथं कार्य म्हणून एक आम्हाला त्याची योगदान मिळत आहे. आम्हाला खूप आनंद होत आहे तिकडे बघू रेडिओमुळे छान आम्हाला म्हणजे वाटत आहे.
0: श्रोते हो, मेळघाटातील कोरकू समाजाच्या जीवन पद्धतीचा, संस्कृतीचा आणि परंपरांचा हा प्रवास आपण अनुभवला. आधुनिकतेच्या प्रवाहातही आपल्या सांस्कृतिक मुळांशी नाते जपणाऱ्या या समाजाची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे. मी आता आपला निरोप घेते. नमस्कार. श्रोतेहो, आताच आपण आकाशवाणी अमरावती केंद्र निर्मित निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात कला आणि संस्कृती या विषयांतर्गत मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृती या विषयी माहिती जाणून घेतलीत. या कार्यक्रमाचे निवेदन होते स्नेहल ठाकरे यांचे, विशेष सहभाग मोजीलाल मावसकर यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
2: निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोते हो, आपण आमचे सर्व कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या आर्थिक सुधारणा आणि सर्व भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7%

पर्यंत पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पंजाबमध्ये रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. आणि नैऋत्य मौसमी पाऊस राज्यात दाखल. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.1% होता. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधींमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्त्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले. काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाज माध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे. सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक यांनीही निदर्शकांना समर्थन देत अभिजित दिपकेला अटक झाल्यास आपण 6 आठवड्यांचं उपोषण करू असा इशारा दिला आहे. निदर्शकांनी शिस्त आणि शांततामय मार्गानं निदर्शनं करावीत असं आवाहन दिपकेनं केलं आहे. दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खाजगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. मृत्युमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातले होते. कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या अस्थिविसर्जनासाठी बियास नदीच्या दिशेनं त्यांची गाडी जात असताना हा अपघात झाला. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दिल्लीमध्ये मालवीय नगर इथं 3 जून रोजी एका हॉटेलमध्ये लागलेल्या आग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी हॉटेलच्या आचाऱ्याला अटक केली आहे. केशव नेगी असं त्याचं नाव आहे. याआधी हॉटेलच्या मालकाला देखील सदोष मनुष्यवध आणि इतर संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतल्या आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा वापर करून पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरबाबत खोट्या गोष्टी पसरवत आहे असं भारतानं म्हटलं आहे. जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील हे सत्य पाकिस्तानच्या पोकळ दाव्यांनी बदलणार नाही असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतले भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश म्हणाले. पाकिस्तानला जबाबदारीनं वागण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पाकिस्तानचे सुरक्षा परिषदेतले स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिकार अहमद यांनी आमसभेत सादर केलेल्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान जम्मू काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यांना उत्तर देताना हरीश बोलत होते. अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी वास्तव्यासाठी परदेशी नागरिकांकडून ग्रीन कार्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा H-1B व्हिसा रद्द करण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेत मांडण्यात आला आहे. काँग्रेस सदस्य चिप रॉय यांनी यासंदर्भात अमेरिकन व्हाईट कॉलर वर्कर जॉब्स ॲक्ट सादर केला. या प्रस्तावित विधेयकात ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कार्यक्रम देखील रद्द करण्याची मागणी केली असून याअंतर्गत परदेशी विद्यार्थ्यांना पदवीनंतर मर्यादित कालावधीसाठी अमेरिकेत काम करण्याची परवानगी मिळते. आता ही लॉटरी पद्धत बंद करून परदेशी नागरिकांना केवळ प्रतिभेच्या आधारे अमेरिकेत प्रवेश मिळवण्याची तसंच नोकऱ्यांमध्ये अमेरिकेतल्या नागरिकांना प्रथम संधी देण्याची वेळ आली आहे असं या विधेयकात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी आणि आखाती अरब मित्र

0: राष्ट्रांच्या दिशेनं डागलेली क्षेपणास्त्र आणि ड्रोन पाडल्याचा दावा अमेरिकी लष्करानं केला आहे. तसंच इस्लामिक रिपब्लिकच्या किनारपट्टीवरच्या काही रडार यंत्रणांवर देखील हल्ले केले आहेत. मात्र इराणनं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. त्याआधी इराणनं कुवेत आणि बहारीनच्या दिशेनं 7 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली होती. त्यापैकी 6 क्षेपणास्त्र अमेरिकी सैन्यानं रोखली तर 7वं क्षेपणास्त्र लक्ष्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. या घटनेत अमेरिकी जवानांना कोणतीही इजा झाल्याचं वृत्त नाही असं अमेरिकी लष्करानं म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदी करण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती मुळातच तणावपूर्ण असून नव्यानं होत असलेल्या या हल्ल्यांमुळे ती अधिक बिकट बनली आहे. दोन्ही देशांमधला संघर्ष मिटवण्यासाठी करार करण्याच्या उद्देशानं ट्रम्प प्रशासन इराणवरचा दबाव वाढवत असतानाच हे हल्ले प्रतिहल्ले होत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. रशिया आणि युक्रेन संघर्ष समाप्त करण्याच्या हेतूनं या भेटीत काही तोडगा निघू शकेल या उद्देशानं झेलेन्स्की यांनी पुतीन यांना एका खुल्या पत्रातून चर्चेचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र झेलेन्स्की यांच्या पत्रात तितकंसं गांभीर्य आढळलं नाही असं सांगत पुतीन यांनी हा प्रस्ताव फेटाळला. तर पुतीन यांच्या कृतीतून त्यांना हे युद्ध थांबवण्याची इच्छा दिसत नसल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ओस्लो इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत त्यानं जर्मनीच्या व्हिन्सेंट केईमरचा पराभव केला. 2013 या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून भारताच्या विश्वनाथन आनंद आणि विश्वविजेता डी गुकेश यांना हुलकावणी दिलेल्या विजयावर चेन्नईच्या प्रज्ञानंदनं मात्र आज विजयाची मोहर उमटवली. सर्वोत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत प्रज्ञानंदनं 18 गुणांसह गुणतालिकेत आघाडी घेतली. अमेरिकेचा ग्रँडमास्टर वेस्ली सो 17 गुणांसह दुसऱ्या, ॲलिरेझा फायरौझा 15.5 गुणांसह तिसऱ्या, तर मॅग्नस कार्लसन 13 गुणांसह चौथ्या स्थानी राहिला. जपानमध्ये ककाबीखरा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान जपानबरोबर होणार आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात जपाननं मलेशियाच्या 8-1 असा मोठ्या फरकानं पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 सुरू होईल. भारताच्या T20 क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून BCCI श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड झाली आहे. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. 15 वर्षांच्या वैभव सूर्यमावशीला या भारतीय संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. नैऋत्य मान्सूनचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात नैऋत्य मौसमी पाऊस पडेल असा अंदाज आहे. गेल्या वर्षी तो 25 मे रोजी राज्यात दाखल झाला होता. यंदा 10 जूनपर्यंत मान्सून राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशचा दक्षिणेचा काही भाग, तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या आर्थिक सुधारणा आणि सर्व भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पंजाबमध्ये रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: इलाकों का नाम सुना है, किंतु मन का रेगिस्तान प्यासा हो यह तो संभव है, लेकिन एक तो रेगिस्तान वैसे ही सूखा, दूसरे सूखे में और सूखा. बात कुछ समझ में नहीं आई भाई. जहां सूखा होता है वहां भूख प्यास के लिए धरती ही नहीं, अभी तो हर जीव ही एक बूंद के लिए तरसते हैं. लेकिन अब भी ये तो कहावत प्रचलित है कि जहां कोई नहीं वहां रेड़ का ही पेट प्रधान हो जाया करता है. फिर भी क्या बात है, बहुत गहरे में चले गए आप तो. देखिए, हम जब हमारा मन रेगिस्तान हो जाता है यानी सूखा हो जाता है, तो हम मिठास को तरसते हैं. एक बूंद मिल जाए, प्यार की एक बूंद, पानी की एक बूंद जिसे हम कह सकते हैं, और वो बूंद

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. श्रेयस अय्यर भारतीय टी ट्वेंटी संघाचा नवा कर्णधार. वैभव सूर्यवंशीचीही भारतीय संघात निवड. सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिनचा विक्रम वैभवनं मोडला. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याच्या मसुद्याबाबत हिंदू धर्मीय आणि देवस्थान संस्थांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवल्यामुळे हा प्रारूप कायदा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात 5.5 लाख हेक्टर देवस्थानच्या जमिनी आहेत. यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे. त्यामुळे या जमिनी सुरक्षित करण्यासाठी सरकारनं देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याचा मसुदा तयार केला होता. मात्र यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप आले असं बावनकुळे म्हणाले. त्यामुळे हा प्रारूप कायदा स्थगित करण्यात आला आहे. याबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे. या समितीकडून हरकती मागवल्या जातील.

0: 15 ऑगस्ट पर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल 15 सप्टेंबर पर्यंत नवा सुधारित कायदा तयार केला जाईल आणि डिसेंबर मध्ये हिवाळी अधिवेशनात नवा कायदा सभागृहात मांडला जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं
1: 15 ऑगस्ट पर्यंत जे काही सजेशन आले आहेत सूचना हरकती आल्या आहेत यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ 15 ऑगस्ट पर्यंत सुनावणी होईल 15 सप्टेंबर पर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे
0: नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे यासाठी आपण आग्रही असून यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला नवी मुंबई विमानतळाचं नामकरण दिबा पाटील यांच्या नावाने करून घेऊ असं ते यावेळी म्हणाले
2: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे आमचा आग्रह आहे त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ
0: किल्ले रायगडावर 353 शिवराज्याभिषेक सोहळा आज उत्साहात साजरा करण्यात आला 300 वर्षांनंतरही एखाद्या राजासाठी लोक येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक आहे असं युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले स्वाभिमान योग्य प्रशासन आणि नागरिकांची सुरक्षा यांवर आधारलेली सुशासन प्रणाली महाराजांनी स्थापन केली होती असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती शिष्यवृत्ती योजना शुल्क प्रतिपूर्ती तसंच विविध सोयीसुविधांचा लाभ आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे या संदर्भातला शासन आदेश सरकारनं काल जारी केला राज्यातल्या तसंच परराज्यातल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे याशिवाय भविष्यात इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू होणाऱ्या नव्या शैक्षणिक सवलती आणि योजनाही कोणत्याही स्वतंत्र आदेशाविना मराठा समाजासाठी आपोआप लागू होणार आहेत बस स्थानकांच्या 200 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळ राज्यभर विशेष मोहीम राबवणार आहे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात आदेश दिले आहेत कालपासून 15 जून 2026 पर्यंत सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबवली जाणार आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली याशिवाय व्यापार सुलभता आणि राहणीमान सुलभतेत सुधारणा करण्याच्या हेतूनं देखील विविध पैलूंवर विचारविनिमय झाला पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या जगावर आणि भारतावर उमटत असलेल्या पडसादांविषयी सर्व सदस्यांनी आपलं मत व्यक्त केलं गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.1% होता 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात

राहणार असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले. कॉक्रोच जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाज माध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी त्यांची मागणी आहे. या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे. दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. भारताच्या T20 क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून BCCI श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यात तो भारतीय संघाचं नेतृत्व करेल. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड झाली आहे. तिलक वर्मा भारतीय संघाचा नवा उपकर्णधार असेल. December 2023 नंतर पहिल्यांदा श्रेयस अय्यरचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. 15 वर्ष 71 दिवस वय असणाऱ्या वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. विराट कोहली जखमी झाल्यामुळे भारत अफगाणिस्तान दरम्यानच्या एकदिवसीय मालिकेत त्याला स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. भारतीय संघात निवड झाली तेव्हा सचिनचं वय 16 वर्ष 205 दिवस होतं. जपानमध्ये ककामिगहरा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान जपानबरोबर होणार आहे. ओस्लो इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास रचला आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जून पर्यंत राज्याचा सर्व भाग नैऋत्य मोसमी पाऊस व्यापेल असा अंदाज हवामान विभागाचा आहे. गेल्या वर्षी 25 मे रोजी मान्सून राज्यात दाखल झाला होता. त्यापूर्वीच्या 4-5 वर्षात 9 ते 25 जून दरम्यान नैऋत्य मोसमी पावसानं राज्यात प्रवेश केला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. श्रेयस अय्यर भारतीय T20 संघाचा नवा कर्णधार. वैभव सूर्यवंशीचीही भारतीय संघात निवड. सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिनचा विक्रम वैभवनं मोडला. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-2025 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.1% होता. ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. त्यानुसार पिशवीतल्या तेलाचं लिटरमध्ये माप आणि त्याचं ग्रॅममध्ये वजन लिहिणंही बंधनकारक असेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. यात न्यायमूर्ती निवेदिता मेहता, प्रफुल्ल खुबळकर, रोहित जोशी, अद्वैत सेठना आणि प्रवीण पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळकोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत राज्याच्या सर्व भाग नैऋत्य मोसमी पाऊस व्यापेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो नमस्कार. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या सायंकालीन प्रसारण सभेत मी संजय वैरागर स्वागत करतो. संध्याकाळचे 5:02 झाले आहेत. आजच्या संध्याकाळच्या प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत मिक्स मसाला या कार्यक्रमानं. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जुनं ते सोनं या चित्रपटातलं रेखा डावजेकर यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. संगीतकार आहेत दत्ता डावजेकर.

0: दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं ग दि माडगुळकर यांचं, स्वर होता रेखा डावजेकर यांचा, तर चित्रपट होता जुनं ते सोनं.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1445 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: मिक्स मसाला या कार्यक्रमात आता ऐकूया रूपकुमार राठोड आणि सोनाली यांनी गायलेली राहत इंदौरी यांची गजल, संगीतबद्ध केली आहे रूपकुमार राठोड यांनी.

0: रूप कुमार राठोड आणि सोनाली यांनी गायलेली राहत इंदोरी यांची गझल आत्ताच आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती रूप कुमार राठोड यांनी.
1: ऐका ऐका एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
2: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
3: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
2: तू आहेसच विसरभोळी.
3: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
1: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
3: आभा?
1: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 1-44-77.
0: मिक्स मसाला कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया संशय कल्लळ या नाटकातलं डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं गोविंद बल्लाळ देवल यांचं पद.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन. तर चित्रपट चोरी चोरी

शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं हसरत जयपुरी यांचं. सर होता लता मंगेशकर यांचा, तर चित्रपट होता चोरी चोरी. कार्यक्रमाच्या शेवटी आता ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत. संगीतकार आहेत श्रीकांत ठाकरे.

अहमद रफी यांनी गायलेलं हे गीत होतं वंदना विटणकर यांचं. संगीतकार होते श्रीकांत ठाकरे. या गीताबरोबरच आजचा मिक्स मसाला कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे ठीक 5:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. यातच शिवराज्यभिषेक सोहळ्याविषयी माहिती. सूत्रसंचलन केलंय श्रेयस लहामगे यानं. तर कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे युववाणी. आज मी तुमच्यासोबत तुमचा मित्र, दोस्त, फ्रेंड श्रेयस लहामगे

मित्रांनो, आज 6 जून भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्ण अक्षरात कोरला गेलेला आजचा हा दिवस, 3 शतकांच्या पारतंत्र्यानंतर स्वराज्याची पहाट घेऊन आलेला दिवस म्हणजे 6 जून. फिरंगी तारखेप्रमाणे 6 जून 1674 रोजी शिवाजीराजे भोसले सिंहासनारूढ होऊन छत्रपती शिवाजी महाराज झाले. खरं तर ही गोष्ट अभूतपूर्व अशी होती. शिवराजाभिषेक सोहळा हा भारतीय नाही तर जगाच्या इतिहासात स्वाभिमानाची नांदी देणारा प्रसंग ठरला. इथूनच खऱ्या अर्थानं सुरू झालं मराठा साम्राज्याचं आणि सर्वसामान्य रयतेचं युग. आजचा आपला कार्यक्रम हा शिवराजाभिषेक सोहळा यावर असणार आहे. आजच्या कार्यक्रमात आपण शिवराजाभिषेक सोहळा कसा झाला, राजाभिषेकानंतर भारतात आणि जगात या घटनेचे परिणाम काय झाले, या सर्व गोष्टी आपण आजच्या कार्यक्रमात बघणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्राच्या आणि भारतीय इतिहासाच्या सुवर्ण पानांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाभिषेक हा एक अत्यंत महत्वाचा आणि अभिमानास्पद प्रसंग मानला जातो. 6 जून 1674 म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 रोजी रायगडावर संपन्न झालेला हा सोहळा केवळ एका राजाचा राजाभिषेक नव्हता, तर तो हिंदवी स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची घोषणा होती. शिवराजाभिषेकाचं वर्णन आपल्याला विविध ऐतिहासिक साधनातून मिळतं. त्यामध्ये सभासद बखर, चिटणीस बखर, शिवदिग्विजय, परमानंदकृत शिवभारत, इंग्रज अधिकारी हेनरी ऑक्झेंडन यांची पत्रे, डच तसेच पोर्तुगीज नोंदी आणि इतर समकालीन कागदपत्रे यांचाही समावेश यात आहे. या सर्व साधनांमधून राजाभिषेक सोहळ्याचे वैभव

हो, त्यामागील राजकीय महत्व आणि शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व उलगडून येतं. राजाभिषेकाची आवश्यकता. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारलं होतं. अनेक किल्ले, विशाल प्रदेश आणि बलाढ्य सैन्य त्यांच्या ताब्यात होतं. तरीही त्या काळातील धार्मिक आणि सामाजिक संकल्पनांनुसार त्यांना अधिकृत राजा म्हणून मान्यता मिळणं आवश्यक होतं. काही विरोधक शिवाजी महाराजांच्या क्षत्रियत्वावर प्रश्न उपस्थित करत होते. औरंगजेब हा शिवरायांना एक साधारण जमीनदार म्हणून संबोधत होता. त्यामुळं स्वतंत्र सार्वभौम राजा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी आणि स्वराज्याला वैधानिक स्वरूप देण्यासाठी राजाभिषेक आवश्यक होता. सभासद बखरीतील उल्लेख आहे की महाराजांनी आपल्या राज्याला धार्मिक आणि राजकीय वैधता प्राप्त करून देण्यासाठी हा सोहळा करण्याचा निर्णय घेतला. गागाभट्टांचे आगमन. राजाभिषेकासाठी मुख्य पुरोहित म्हणून काशीचे प्रसिद्ध विद्वान आणि धर्मशास्त्रज्ञ गागाभट्ट यांना रायगडावर आमंत्रित करण्यात आलं. इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे महाराष्ट्रात अनेक विद्वान होते, पण गेल्या 300-400 वर्षांपासून महाराष्ट्र हा पारतंत्र्यात होता. अनेक शतकांपासून हा राजाभिषेकाचा विधी झाला नव्हता, त्यामुळं या विधीविषयी फारशी माहिती नव्हती. गागाभट्ट हे सुद्धा मूळचे महाराष्ट्राचे, त्यांचे पूर्वज पैठणचे मोठे विद्वान होते आणि काशी विश्वेश्वर यांच्या अग्रपूजेचा मान त्यांच्या घराण्याला होता. तसेच गागाभट्ट यांचा धार्मिक ग्रंथांचा गाढा अभ्यास. गागाभट्टांनी महाराजांच्या वंशावळीचा अभ्यास करून त्यांना मेवाडच्या सिसोदिया राजघराण्याचे क्षत्रिय वंशज असल्याचं मान्य केलं. या निर्णयामुळे राजाभिषेकाच्या मार्गातील सर्व धार्मिक अडथळे दूर झाले. बखरींमध्ये गागाभट्टांच्या विद्वत्तेचा आणि त्यांच्या उपस्थितीमुळं सोहळ्याला प्राप्त झालेल्या प्रतिष्ठेचा विशेष उल्लेख आढळतो. राजाभिषेकासाठी रायगडाची भव्य सजावट करण्यात आली. सभासद बखरीतील वर्णनांनुसार संपूर्ण गड फुलांनी सजविण्यात आला. राजवाडे, रस्ते आणि प्रवेशद्वार आकर्षक करण्यात आली. विविध रंगाचे ध्वज आणि पताका लावण्यात आल्या. गडावर येणाऱ्या पाहुण्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. रायगड त्या काळात जणू एखाद्या स्वर्गनगरीप्रमाणे दिसत होता. देशभरातील मान्यवरांचे आगमन. राजाभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून हजारो लोक रायगडवर आले होते. यामध्ये ब्राह्मण, विद्वान, सरदार, जागीरदार, व्यापारी, परदेशी प्रतिनिधी यांचा समावेश होता. इंग्रज प्रतिनिधी हेनरी ऑक्झेंडन यानं आपल्या पत्रांमध्ये रायगडावरील गर्दी आणि उत्साहाचं वर्णन केलं आहे. धार्मिक विधींची सुरुवात. राजाभिषेकाच्या 8-1 दिवस आधीपासून धार्मिक विधी सुरू झाले. यामध्ये ग्रहशांती, गणेश पूजन, इंद्रिय शांती, विनायक शांती, होम हवन, वेदपठण, दानधर्म यांचा समावेश होता. शिवभारत आणि इतर समकालीन ग्रंथांमध्ये या विधींचा तपशीलवार उल्लेख आढळतो. अभिषेकासाठी पवित्र जल. राजाभिषेकासाठी भारतातील विविध पवित्र नद्यांचे जल आणण्यात आले. यामध्ये गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा, सिंधू, कावेरी यांचा समावेश होता. या जलाने महाराजांना अभिषेक करण्यात आला. याचा अर्थ संपूर्ण भारतानं शिवाजी महाराजांचं सार्वभौमत्व स्वीकारल्याचं प्रतीक मानलं गेलं. महाराजांची सुवर्ण तुला करण्यात आली. बखरींनुसार सोनं, चांदी, धान्य, फळं, लोणी, कपडे, रत्ने यांच्याद्वारे तुला करण्यात आली. हे सर्व दान म्हणून ब्राह्मण, गरजू आणि धार्मिक संस्थांना देण्यात आलं. महाराजांच्या दानशूरतेचं हे प्रतीक होतं. राजाभिषेकाचा मुख्य दिवस. 6 जून 1674 रोजी राजाभिषेकाचा मुख्य सोहळा पार पडला. पहाटेपासूनच संपूर्ण रायगडावर उत्साहाचं वातावरण होतं. सभासद बखरीतील उल्लेख आहे की महाराजांनी स्नान करून शुभ वस्त्रे धारण केली आणि राजसभेकडे प्रस्थान केलं. वेदमंत्रांच्या घोषात आणि मंगलवाद्यांच्या निनादात सोहळ्याला प्रारंभ झाला. अभिषेक विधी. गागाभट्टांच्या मार्गदर्शनाखाली महाराजांवर अभिषेक करण्यात आला. विविध पवित्र कलशांमधील जलाने स्नान घालण्यात आलं. सुवर्ण कलश, रौप्य कलश, पंचामृत, पवित्र तीर्थ यांचा उपयोग करण्यात आला. बखरींमध्ये या प्रसंगाचं अत्यंत भावपूर्ण वर्णन आढळतं. सिंहासनारोहण. अभिषेकानंतर शिवाजी महाराज सुवर्ण सिंहासनावर विराजमान झाले. हे सिंहासन अत्यंत भव्य होतं. सभासद बखरीनुसार सिंहासन सोन्याली मढवलेलं होतं. त्यावर मौल्यवान रत्नांची सजावट होती. सिंहासनावर छत्र आणि चामर होतं. 32 मन सोन्याचं सिंहासन तख्त म्हणून तयार करण्यात आलं होतं.

याच वेळी महाराजांना छत्रपती ही पदवी प्रदान करण्यात आली. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती की जय. राजा शिव छत्रपती की जय. राजा शिव छत्रपती की जय. अशी घोषणा गागाभट्टांनी केली. सारा रायगड महाराजांचा जयघोष करीत होता. ढोल ताशे नगारे तुतारी या वाद्यांच्या निनादात संपूर्ण ब्रह्मांड देहभान हरपून बसलं होतं. राजाभिषेकाच्या वेळी गागाभट्टांनी शिवाजी महाराजांना अधिकृतपणे क्षत्रिय आणि सार्वभौम राजा म्हणून घोषित केलं. हा प्रसंग स्वराज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा क्षण होता. यामुळं स्वराज्याला धार्मिक मान्यता मिळाली, राजकीय वैधता प्राप्त झाली, मराठा साम्राज्य जगासमोर आलं. राजाभिषेकानंतर रायगडावरील आणि स्वराज्यातील अनेक किल्ल्यांवरून तोफांची सलामी देण्यात आली. संपूर्ण स्वराज्यात आनंद उत्सव साजरा करण्यात आला. लोकांनी मिठाई वाटली, दीपोत्सव केला, उत्सव साजरा केला. इंग्रजांच्या पत्रातील उल्लेख. हेनरी ऑक्झेंडनने आपल्या अहवालात राजाभिषेकाचे वैभव वर्णन केले आहे. त्याने नमूद केले आहे की रायगडावर मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. शिवाजी महाराजांना अपार जनसमर्थन होतं. सोहळा अत्यंत भव्य आणि शिस्तबद्ध होता. या नोंदी राजाभिषेकाच्या ऐतिहासिक सत्यतेची पुष्टी करतात. बखरीतील वर्णन. सभासद बखर. सभासद बखर राजाभिषेकाचा सर्वात विश्वासार्ह स्रोत मानली जाते. यामध्ये धार्मिक विधी, गागाभट्टांची भूमिका, सिंहासनारोहण, दानधर्म यांचा तपशीलवार वर्णन आहे. चिटणीस बखर. चिटणीस बखरीत राजाभिषेकाच्या वैभवाचं वर्णन अधिक विस्तारानं केलेलं आहे. शिवदिग्विजय या ग्रंथात राजाभिषेकाला हिंदू स्वाभिमानाचा विजय म्हणून चित्रित केलं आहे. राजाभिषेकाचं राजकीय महत्व. राजाभिषेकामुळं स्वराज्य सार्वभौम राष्ट्र बनलं. मराठ्यांना स्वतंत्र ओळख मिळाली. मोगल आणि इतर सत्तांना स्पष्ट संदेश गेला. प्रजेमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. सामाजिक महत्व. राजाभिषेक हा समाजासाठीही महत्वाचा होता. स्वाभिमान जागृत झाला. समाजामध्ये आत्मविश्वास वाढला. न्याय आणि लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेला बळ मिळालं. आजच्या पिढीसाठी प्रेरणा. शिवराजाभिषेक आपल्याला शिकवतो की मोठ्या ध्येयासाठी संघर्ष करावा, स्वाभिमान जपावा, संघटन शक्ती वाढवावी, राष्ट्रहिताला प्राधान्य द्यावं. मित्रांनो, शिवराजाभिषेक हा केवळ एका राजाचा राजाभिषेक नव्हता. तो हिंदवी स्वराज्याच्या सार्वभौमत्वाचा, स्वाभिमानाचा आणि राष्ट्रनिर्मितीचा महान सोहळा होता. पत्र, बखरी आणि समकालीन साधनामधील उल्लेखांवरून हा सोहळा अत्यंत भव्य, शिस्तबद्ध आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असल्याचं स्पष्ट होतं. रायगडावर झालेला हा सोहळा मराठी इतिहासातील अभिमानाचा क्षण होता. त्यानं स्वराज्याला वैधानिक स्वरूप दिलं, मराठा सामर्थ्याची जगाला जाणीव करून दिली आणि पुढील पिढ्यांना स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा दिली. शिवराजाभिषेक हा एका राजाच्या मस्तकावर मुकुट चढवण्याचा सोहळा नव्हता, तर तो संपूर्ण राष्ट्राच्या स्वाभिमानाचा विजय सोहळा होता. मित्रांनो, आपला कार्यक्रम असा सुरू राहील, पण त्याआधी घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक.

तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि स्वागत आहे तुमचं युववाणी या कार्यक्रमात. मित्रांनो, मराठी इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका राज्याचे राजे नव्हते, तर ते एका नव्या युगाचे शिल्पकार होते. कृष्णाजी अनंत सभासदांनी शिवाजी महाराजांविषयी उच्चारलेले वचन, या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच पातशहा मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. हे महाराजांच्या असामान्य कर्तृत्वाची साक्ष देणार आहे. या वचनात सभासदांनी सभासद बकरीमध्ये त्या काळातील परिस्थितीचं आणि शिवरायांच्या महान कार्याचं अत्यंत नेमकं वर्णन केलं आहे. त्या काळात भारतावर परकीय सत्तांचं वर्चस्व होतं. दिल्लीचा मोगल बादशाह, दक्षिणेतील आदिलशाही, कुतुबशाही आणि इतर यवनी सत्ता यांचा सर्वत्र प्रभाव होता. अशा परिस्थितीत एक युवक स्वतःचं स्वतंत्र हिंदवी स्वराज्य निर्माण करतो, राजाभिषेक करून छत्रपती बनतो आणि लाखो लोकांच्या मनात स्वाभिमान जागवतो, ही खरोखरच सामान्य गोष्ट नव्हती. 17व्या शतकात भारतातील बहुतांश प्रदेशांवर परकीय सत्तांचं राज्य होतं. सामान्य जनतेवर अन्याय, अत्याचार आणि असुरक्षिततेचं वातावरण होतं. अनेक ठिकाणी धर्म, संस्कृती आणि स्वाभिमान यांच्यावर आघात होत होते. हिंदू समाजात एका प्रकारची निराशा निर्माण झाली होती. स्वतःचं स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा विचारही अनेकांना अशक्य वाटत होता. राजकारण, सैन्यशक्ती आणि संपत्ती या सर्व बाबतीत परकीय सत्ता बलाढ्य होत्या. अशा वेळी शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार मांडला. हा विचार केवळ राजकीय नव्हता, तर तो सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक क्रांतीचा प्रारंभ होता. स्वराज्याचं स्वप्न पाहण्याचं धाडस. महान पुरुषांचं वैशिष्ट्य म्हणजे ते इतरांना अशक्य वाटणाऱ्या गोष्टींची स्वप्ने पाहतात. शिवाजी महाराजांनीही बालपणापासून स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. राजमाता जिजाऊंनी त्यांच्यावर रामायण, महाभारत आणि भारतीय इतिहासातील महान व्यक्तिमत्वांचे संस्कार केले होते. त्यामुळे त्यांच्या मनात धर्म, न्याय आणि स्वाभिमानाची बीजं रुजली. त्यांनी केवळ स्वप्न पाहिलं नाही, तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आयुष्य समर्पित केलं. हे त्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं. असामान्य नेतृत्व. कृष्णाजी अनंत सभासदांनी ही गोष्ट काही सामान्य झाली नाही असं म्हटलं, कारण शिवाजी महाराजांचं नेतृत्व सामान्य नव्हतं. त्यांच्यामध्ये अनेक नेतृत्व गुण होते. दूरदृष्टी, धाडस, निर्णय क्षमता, संघटन कौशल्य, लोकांवरील विश्वास, संकटांशी सामना करण्याची क्षमता, हे गुण महाराजांमध्ये होते. शिवाजी महाराजांनी सामान्य मावळ्यांना एकत्र करून बलाढ्य साम्राज्यांविरुद्ध उभं केलं. हे त्यांच्या नेतृत्वाचं मोठं उदाहरण आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना. शिवाजी महाराजांचं सर्वात मोठं कार्य म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना. हे राज्य कोणत्याही जाती, धर्म किंवा वर्गासाठी नव्हतं, तर ते सर्व प्रजेसाठी होतं. स्वराज्यात न्याय, सुरक्षितता आणि लोककल्याण यांना प्राधान्य दिलं गेलं. स्वराज्यामुळं सामान्य माणसांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. हे राज्य आमचं आहे ही भावना निर्माण झाली. स्वाभिमान जागवणारे शिवराय. शिवाजी महाराजांच्या कार्यामुळं मराठी माणसांमध्ये स्वाभिमान जागृत झाला. शेकडो वर्षांच्या परकीय राजवटीमुळं खचलेल्या समाजाला त्यांनी नवसंजीवनी दिली. आपणही स्वतंत्र राहू शकतो, आपणही राज्य करू शकतो, हा विश्वास त्यांनी जनतेमध्ये निर्माण केला. स्वाभिमानाची ही ज्योत पुढे संपूर्ण भारतात पसरली. लष्करी कौशल्य. शिवाजी महाराजांचं लष्करी कौशल्य जगप्रसिद्ध आहे. त्यांनी गनिमी कावा विकसित केला, किल्ल्यांचे जाळे उभे केले, मजबूत आर्मर निर्माण केली, सैन्यात शिस्त राखली, मोठ्या सैन्यांविरुद्ध लहान सैन्यांनी विजय मिळवण्याची कला त्यांनी जगाला दाखवून दिली. अफजल खान वध, शाहिस्तेखानावर छापा, सुरतीची मोहीम आणि आग्र्यातून सुटका यांसारख्या घटना त्यांच्या बुद्धिमत्तेची साक्ष देतात. लोककल्याणकारी राजा शिवाजी

महाराज हे केवळ योद्धे नव्हते तर ते लोककल्याणकारी शासकही होते. त्यांनी शेतकऱ्यांचं संरक्षण केलं, स्त्रियांचा सन्मान राखला, न्यायव्यवस्था सुधारली, प्रशासन कार्यक्षम केलं. त्यांच्या राज्यात प्रजेच्या हिताला सर्वोच्च स्थान होतं. शिवरायांचं जागतिक महत्व. शिवाजी महाराजांचं कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही. जगभरातील इतिहासकारांनी त्यांच्या प्रशासनाचं, युद्धनीतीचं आणि नेतृत्वाचं कौतुक केलं आहे. त्यांचं जीवन हे व्यवस्थापन, नेतृत्व आणि राष्ट्रनिर्मिती यांचं आदर्श उदाहरण मानलं जातं. या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच पातशहा, मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. या कृष्णाजी अनंत सभासद यांच्या वचनातून शिवाजी महाराजांचं असामान्य कर्तृत्व, त्यांची दूरदृष्टी, त्यांचं नेतृत्व आणि स्वराज्य निर्मितीचं महान कार्य स्पष्ट होतं. शिवाजी महाराजांनी केवळ एक राज्य निर्माण केलं नाही, तर त्यांनी गुलामगिरीत खचलेल्या समाजाला स्वाभिमान, आत्मविश्वास आणि स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. त्यांचं जीवन हे राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा, न्याय आणि धैर्य यांचं जिवंत उदाहरण आहे. आजही शिवरायांचे विचार आणि कार्य प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतात. म्हणूनच त्यांचं स्मरण करताना केवळ त्यांच्या पराक्रमाचा गौरव न करता त्यांच्या आदर्शांचे आचरण करणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमात मी राजाभिषेक असा उल्लेख केला आहे. राजाभिषेक, राज्याभिषेक, पट्टाभिषेक या तीनही शब्दांचा एकच अर्थ होतो, पण शिव राजाभिषेक हा उल्लेख मला अधिक योग्य वाटला. कारण दोन समकालीन व्यक्ती ज्यांनी राजाभिषेक पाहिला, तसेच त्यांनीही त्यांच्या ग्रंथात राजाभिषेक हाच शब्द प्रयोग केला आहे. एक म्हणजे महाराजांचा राजाभिषेक केला असे गागा भट्ट. गागा भट्टांनी या राजाभिषेकावर एक छोटासा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचे नाव देताना त्यांनी शिव राजाभिषेक प्रयोग असं दिलं आहे. आणि दुसरे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराजांनी त्यांच्या बुधभूषणम या ग्रंथात पहिल्या अध्यायातील सुरुवातींच्या काही श्लोकात ते भोसले कुळाचे वर्णन करतात. त्यात 12व्या श्लोकात त्यांनी राजाभिषेक हा शब्द प्रयोग केला आहे. राजाभिषेक असो, राज्याभिषेक असो, नाहीतर पट्टाभिषेक असो, शब्दप्रयोग कोणताही असो, पण हा जो सोहळा 6 जून 1674 ला घडला तो भूतोना भविष्यती असा होता. आजही हा सोहळा तितक्याच दिमाखात आणि उत्साहात साजरा होतो. कारण शिवराय केवळ इतिहास नाही, तर ते राष्ट्रनिर्मितीची अखंड प्रेरणा आहेत.

आजच्या कार्यक्रमात इथंच थांबूयात. भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत ऐकत रहा युववाणी. आणि हो, आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे duturoomahilyanagar@gmail.com. आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब या ठिकाणी AIR अहिल्यानगर या नावानं आहोत. नमस्कार.

युववाणी कार्यक्रमात शिवराज्याभिषेक सोहळा याविषयी माहिती आत्ताच आपण ऐकलीत. सूत्रसंचालन केलं होतं श्रेयस लामागे यांनी, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम भटोळे. कार्यक्रम होता युववाणी. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे ठीक 6 वाजले आहेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया खरं कधी बोलू नये. या चित्रपटासाठी सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीतकार आहेत श्रीधर फडके.

0: श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचा, स्वर होता सुरेश वाडकर यांचा, तर चित्रपट होता खरं कधी बोलू नाही।
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मग,
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला। ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं। आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे।
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852।
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं 1 2 3 या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत। संगीतकार आहेत N. दत्ता।

एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं शांता शेळके यांचं, गायलं होतं आशा भोसले यांनी, तर चित्रपट होता 1 2 3. कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर, रवींद्र साठे, चंद्रकांत काळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं नाधो महानोर यांचं गीत. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर, तर चित्रपट जैत्र जैत

जैत रे जैत या चित्रपटासाठी लता मंगेशकर, रवींद्र साठे, चंद्रकांत काळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं नाधो महानोर यांचं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. निवेदन अर्थात शेतकरी बंधू भगिनींसाठी. शेतकरी बंधू भगिनींना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 11 जून 2026 विषय आहे जमिनीचे आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व. तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72. निवेदन संपलं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं जगदीश खेबडकर यांचं गीत. संगीतकार आहेत एन दत्ता तर चित्रपट बाळागाव कशी अंगाई.

बाळागाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं आशा भोसले महेंद्र कपूर यांनी गायलेलं हे गीत होतं. जगदीश खेपडकर यांचं, संगीतकार होते एन दत्ता. कार्यक्रमाच्या शेवटी आता ऐकूया आशा भोसले, रवींद्र साठे, अंजली मराठे आणि सकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीतकार आहेत आनंद मोडक. तर चित्रपट चौकट राजा.

त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.

0: आशा भोसले, रवींद्र साठे, अंजली मराठे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं. संगीतकार होते आनंद मोडक. तर चित्रपट होता चौकट राजा. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100° 1 MHz FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे ठीक 6:30 वाजले आहेत.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
3: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
2: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
3: संपर्क 232-29-29.
4: दर रविवारी सकाळी 7:45 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य. प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद हृदय स्वास्थ्य.
5: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
5: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
6: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
7: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल. मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999-84-165.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: आता ऐकूया एक निवेदन. हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 11 जून 2026 विषय आहे जमिनीचे आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व. तज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके. प्रसारणाची वेळ 7:30 ते 8:00. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-42-34-71 आणि 02-243-72. निवेदन संपलं.
8: रंगवले मी चित्र मनोहर मीच तयांची केली चौकट शिसवी चौकट बांधी अली ती निज हस्तांनी भिंतीवरती. श्रोते हो, कशी असते हो आपली मैत्रीण? तर स्वतःत रमते, स्वतः गाते, स्वतः लिहिते आणि स्वतःतच दंग असते. इतरांनाही त्यात सामावून घेते. अशा आपल्या मैत्रिणींना आपण भेटूया, जाणून घेऊयात त्यांचं भावविश्व आणि कार्यकर्तृत्व. नारी विश्व या कार्यक्रमात दर महिन्याच्या 1, 3 आणि 5 शनिवारी

0: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
1: तेव्हा श्रोते हो, आज रात्री 8:15 वाजता ऐकायला विसरू नका कार्यक्रम नारी विश्व.

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. नुकत्याच त्या हा इहलोक सोडून गेल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत येत्या शुक्रवारच्या फोन गाणी या कार्यक्रमात. तेव्हा बुधवारी सकाळी 8:15 जरूर संपर्क साधा 02-241-34-31-71 आणि 02-42-36-72 या संपर्क क्रमांकावर आणि सांगा तुमच्या आवडीचं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत.

आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6:35 झाले आहेत. जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या प्रसारण सभेत मी आपल्यासोबत आहे संजय वैरागर. या रूपरेषेनंतर लगेचच 6:40 आपण ऐकणार आहोत कार्यक्रम लोकसंगीताचा. यात आज आपण ऐकणार आहोत अभंग आणि गवळण. सादर करतायत लक्ष्मण रघुनाथ पाटील आणि सहकारी. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. संध्याकाळी 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधुभगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. आज यात सुरुवातीला छतावरील पाण्याचे संकलन पुनर्भरण आणि देखभाल याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृद आणि जलसंधारण विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर हिमालय गणाचारी यांची मुलाखत आणि त्यानंतर संचार तंत्रज्ञान अर्थात ICT शेतकऱ्यांसाठी महत्त्व याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथले कृषी विस्तार आणि शिक्षण विभागाचे सहाय्यक प्राध्यापिका श्वेता संपतराव कडू यांची मुलाखत. सादर करते आहेत सुदाम बटुळे. रात्री 7:15 नारी विश्व हा पुनःप्रसारित कार्यक्रम. यात आज आपण ऐकणार आहोत बदलतं शैक्षणिक धोरण याविषयी क्षितिजा भोंग हडप यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत सुदाम बटुळे. सुगम संगीत ऐकू शकाल 8:35 रात्री 9:00 कार्यक्रम आपकी पसंत. जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा रात्री 10:00 आणि रात्री 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षापूर्तीनिमित्तानं वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका युवा शक्ती. ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा.

आता जाणून घेऊया उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या आहे रविवार, अर्थात 7 जून 2026. उद्याची प्रसारण सभा सुरू होईल 5:51, 6:05 भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. दिनविशेष हा कार्यक्रम 6:25, 6:30 चिंतन, यात आदर्श युवक याविषयी माहिती, लेखन वसुंधरा कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल 6:35. 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात सोयाबीन पिकाच्या वाणांची निवड करताना घ्यावायची काळजी याविषयी माहिती. बेंद्रा हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात 7:45 पावसाळ्यातील ऋतुचार्य आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेली माहिती. सादर करते आहेत धीरज कुंडली.

केदारी. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर. या कार्यक्रमात जैविक तालबद्धता याविषयी कौमुदी जमखिंडीकर यांनी दिलेली माहिती. मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक 6:55. सात वाजता आजचा सुविचार. प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी 7:25 मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. सुगम संगीताचा आनंद घेऊ शकाल सकाळी 8:15 आणि रात्री 8:35. 8:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया. नाट्यसंगीत 8:20. बालमेळा या कार्यक्रमात सकाळी 8:40 आणि रात्री 8:15 बालकवयित्री रेवती चव्हाण यांची प्रज्ञा अस्निकर यांनी घेतलेली मुलाखत सादर करते आहेत सुदाम बटुळे. सकाळी 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील सकाळी 9:30 ते 10:00 आणि दुपारी 1 ते 5:00. दरम्यान सकाळी 10:00 हिंदी चित्रपट संगीत. स्नेहांकित हा श्रोत्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम सकाळी 10:15. 10:30 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे. 10:35 मिश्र संगीत. मराठी चित्रपट संगीत 11:00. 11:15 आपली गाणी. लोकसंगीताचा कार्यक्रम 12:15. दुपारी 12:00 वनिता मंडळ. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल संध्याकाळी 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:30 युवक मित्रमैत्रिणीसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 6:00. 6:40 हिंदी भक्तिसंगीत. वृत्तविषय 7:15 मुंबई केंद्रावरून. 7:30 लोकसंगीताच्या कार्यक्रमात गुलाबबाई संगमनेरकर यांनी सादर केलेल्या काही लावण्या. हॅलो गीतबार हा फोन इन कार्यक्रम रात्री 9:00 संकलन आणि निवेदन आहे संजय वैरागर यांचं. रात्री 10:00 रजनीगंधा आणि रात्री 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षापूर्तीनिमित्ताने वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका वंचित को वरी यथा. याशिवाय सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेत सहक्षेपित केले जातील. ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे, प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
2: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ॲलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशालिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282 12225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर.
3: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
4: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
3: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
4: फोन नंबर 0241-235-3515,
3: मोबाईल 960-44-988-36.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया अभंग आणि गवळण. सादर करते आहेत लक्ष्मण रुग्णनाथ पाटील आणि सहकारी.

काही अभंग आणि गवळण आत्ताच आपण ऐकली. सादरकर्ते होते लक्ष्मण रघुनाथ पाटील आणि सहकारी. कार्यक्रम होता लोकसंगीताचा. 100° एकमेगाहर्स FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 7 वाजता ऐकूयात प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष. मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. सूर्यघर.gov.in वर

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देवस्थान जमिनी इनाम कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या उपलब्ध करून द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. पुरुषांच्या 18 आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपद पटकावलं. आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. येत्या 2 कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता. राज्यातल्या देवस्थान जमिनींवरलं अतिक्रमण काढण्यासाठी आणि जमिनी सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारनं एक कायद्याचा मसुदा तयार करून त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या होत्या. मोठ्या प्रमाणात हरकती आणि आक्षेप आल्यानं हा मसुदा स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. या विधेयकाबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे. या समितीकडून हरकती मागवल्या जातील. 15 ऑगस्टपर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल. 15 सप्टेंबरपर्यंत कायद्याचा सुधारित मसुदा तयार केला जाईल आणि डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात नवविधेयक सभागृहात मांडलं जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं.
1: 15 ऑगस्टपर्यंत जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ. 15 ऑगस्टपर्यंत सुनावणी होईल. 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे.
0: राज्यात 5.5 लाख हेक्टर देवस्थानच्या जमिनी आहेत. यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे. त्यामुळे या जमिनी सुरक्षित करण्यासाठी नव्या कायद्याची गरज असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे यासाठी आपण आग्रही असून यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला.
2: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे आमचा आग्रह आहे. त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे. आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ.
0: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन 353 शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. किल्ले रायगड इथं दरवर्षीप्रमाणेच राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींना महाराजांना अभिवादन केलं. 300 वर्षांनंतरही लोक या ठिकाणी येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक असल्याची भावना संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. सिंधुदुर्ग इथं आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवशक राजदंड आणि स्वराज्य घोडीचं विधिवत पूजन करण्यात आलं. रत्नागिरीत भारतीय जनता पक्षातर्फे रत्नदुर्ग किल्ला आणि श्री भगवती देवी मंदिर परिसरात या ऐतिहासिक वास्तूचं पावित्र्य जपण्याच्या उद्देशानं शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मराठवाड्यातही शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात सकाळपासूनच शिवभक्तांनी गर्दी केली आहे. शिवरायांच्या गजरानं संपूर्ण परिसर शिवमय झाला. सर्वपक्षीय नेते तसंच लोकप्रतिनिधींनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सोलापूर इथं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

कोल्हापूर इथं शिवाजी विद्यापीठात, पालघर इथं जिल्हा परिषद कार्यालयात, परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या कानेश्वर इथं हिंदायान क्रीडा विज्ञान अकादमीत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. इस्रायल सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारणार आहे अशी माहिती इस्रायलच्या मुंबईतल्या दूतावासाचे प्रमुख यान्यू रेवाच यांनी दिली आहे. या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली. या पुतळ्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. यात न्यायमूर्ती निवेदिता मेहता, प्रफुल्ल खोबळकर, रोहित जोशी, अद्वैत सेठना आणि प्रवीण पाटील यांच्या नावांचा समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. त्यानुसार 200 मिली किंवा ग्रॅम, 500 मिली किंवा ग्रॅम, 1 लिटर किंवा 1 किलो, 2 लिटर किंवा 2 किलो, 3 लिटर किंवा 3 किलो, 4 लिटर किंवा 4 किलो, 5 लिटर किंवा 5 किलो, 15 लिटर किंवा 15 किलो आणि 20 लिटर किंवा 20 किलो वजनातच खाद्यतेल ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाठी हे निर्देश लागू राहतील. विविध कंपन्यांचं खाद्यतेल एक समान पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल तर ग्राहकांना किमतीची तुलना करणं सोपं व्हावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. नवीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना कमाल 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. निवडणूक सुधारणांसाठी संसदेत विधेयक आणायला आपली काही हरकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप करत आपण संसदेत निवडणूक सुधारणा करण्यासंदर्भात विधेयक सादर करणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मात्र लोकांची मनं पैशांऐवजी आपुलकीनं जिंकता येतात हे आपल्या लक्षात आलं तर असं विधेयक आणायची गरजच नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. व्हेनेझुएलाच्या बोलवियन प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज मुंबईत बॉम्बे हाऊस इथं टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची पाहणी केली. राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठक झाली. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज जपानच्या काकामिगाहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पूर्ती यानं 3 आणि केतन कुशवाह यानं 1 गोल केला. जपानचा एकमेव गोल गाकू नुमाडा यानं नोंदवला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्य पदकाची कमाई केली. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चंडीगढ इथं सुरू असलेल्या एकमेव चाचणी कसोटी सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवसाखेर 3-3 धावा केल्या. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर के एल राहुल यांनी आज आपली वैयक्तिक शतकं झळकावली. आजचा खेळ थांबला तेव्हा गिल 103 तर पंत 50 धावांवर खेळत होते. भारतातर्फे अष्टपैलू खेळाडू मानव सुथर तर अफगाणिस्तानकडून नंगेयालिया खरोट आपला पदार्पणाचा सामना खेळत आहेत. या कसोटी सामन्यानंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये येत्या 13, 17 आणि 20 जून रोजी 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. नैऋत्य मान्सूनचं आज राज्यात आगमन झालं. तळकोकणात आज मान्सून दाखल झाला. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणेकडचा काही भाग तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे.

येत्या दोन दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देवस्थान जमिनी इनाम कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या उपलब्ध करून द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपद पटकावलं. आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. येत्या दोन दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्र सरकारनं नुकतीच आपली 12 वर्ष पूर्ण केली. या काळात भारतानं अंतराळ संशोधन क्षेत्रात घेतलेली भरारी आणि निर्माण केलेली आत्मनिर्भरता तसंच बँकिंग वित्त आणि आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून त्याचा जनसामान्यांना झालेला लाभ याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात विविध कल्याणकारी योजनांना प्राधान्य दिलं असून देशात पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटल क्रांती आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावण्यावर विशेष भर दिला आहे. यात अंतराळ संशोधन, वित्त आणि बँकिंग क्षेत्राप्रमाणेच आरोग्य क्षेत्रातही सरकारनं तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. त्यामुळेच आज नागरिकांना आभा सेवा, टेलिमेडिसिन यासारख्या अनेक सुविधा सहज उपलब्ध होणं शक्य झालं आहे. याविषयी आरोग्य क्षेत्र अभ्यासक योगीराज प्रभुणे यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: गेल्या 12 वर्षात तंत्रज्ञानामुळे आरोग्य सेवा रुग्णालयांपुरती मर्यादित न राहता नागरिकांच्या अधिक जवळ आलेली आहे. आरोग्य सेवा अधिक सुलभ झाली आहे, वेगवान झालेली आहे. ती अचूक आणि सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने जगभरामध्ये जे प्रयत्न झालेले आहेत त्याच्यामध्ये भारताने केलेली कामगिरीही अधिक उल्लेखनीय आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे भारतीय आरोग्य सेवेत जे आमूलाग्र बदल घडलेले आहेत त्यापैकी डिजिटल तंत्रज्ञानाची महत्वाची भूमिका आहे. आभाय हेल्थ आयडी मुळे नागरिकांच्या आरोग्य विषयक माहिती डिजिटल स्वरूपात साठवता आली आहे. त्यामुळे देशाच्या कोणत्याही भागात उपचार करताना तुम्हाला मेडिकल हिस्ट्री सहज उपलब्ध होते. त्यामुळे उपचाराचा वेग तर वाढतोच पण त्याची परिणामकारकताही वाढते. कोरोना काळात टेलिमेडिसिनची ताकद आपण सगळ्यांनी अनुभवली आहे. आज दुर्गम गावातील व्यक्तीलाही मोबाईलच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळू शकतो. लाखो नागरिकांना घर बसल्या वैद्यकीय मार्गदर्शन घेतले जाते. त्यामुळे वेळ तर वाचतो, पैसा, प्रवास आणि सगळ्यात मोठा आहे की मानसिक त्रास आपल्याला कमी होतो. कोविड लसीकरणाची मोहीम आठवते का तुम्हाला? त्यात कोविन प्लॅटफॉर्म या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केलेला होता. नोंदणीपासून ते लसीकरणाच्या प्रमाणपत्रापर्यंत सगळी माहिती डिजिटल स्वरूपात आपल्याला मिळत होती. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये आरोग्य सेवा पोहोचवण्याचं काम हे तंत्रज्ञानामुळे अधिक सोयीस्कर झालं आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाची याच्यामध्ये मोठी भरारी घेतलेली आहे. कोविडच्या काळात स्वदेशी लस असो किंवा आधुनिक तंत्रज्ञान असो, भारतीय संशोधकांनी जगासमोरची आपली क्षमता सिद्ध केलेली आहे. आज भारत आरोग्य तंत्रज्ञानात अग्रेसर देश म्हणून एक जगासमोर आपली प्रतिमा पुढे येत आहे.
0: श्रोते हो, गेल्या काही वर्षांमध्ये भारतानं राबवलेल्या मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारख्या अभियानांचा राष्ट्राच्या विकासाकरता मोठा हातभार लागला आहे. यात UPI क्रांती, 5G ची केलेली सुरुवात हे डिजिटल व्यवहारांना बळ देणारे ठरले. याविषयी अर्थतज्ञ आणि बँकिंग क्षेत्राच्या अभ्यासक डॉक्टर मनीषा सबनीस यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
2: डिजिटल क्रांती, UPI आणि 5G या तिघांवर बोलायचं म्हटलं तर 5G आणि UPI हा डिजिटल क्रांतीचाच एक भाग आहे. डिजिटल क्रांती म्हणजे काय? तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, ई कॉमर्स आणि ई बिझनेस.

0: बिझनेस.
1: तर ह्या तिन्ही गोष्टींमध्ये 12 वर्षात भारताने खूपच्या खूपच प्रगती केली आहे. पूर्वी आपण फोनवर आवाज ऐकायचो, आता आपल्याला व्हिडिओ कॉल करता येतात. ते पण व्हॉट्सअपवर जर का व्हिडिओ कॉल किंवा साधे कॉल केले तर ते ऑलमोस्ट फ्री असतात. तर हे जे बदल आहे हा एक मोठा बदल आहे. तसं UPI म्हटलं तर पूर्वी कुठलेही आर्थिक व्यवहार हे बँकेच्या अकाउंटवर बेस असायचे, म्हणजे तुम्हाला बँक अकाउंट नंबर सांगितल्याशिवाय कुठलाच व्यवहार आर्थिक व्यवहार व्हायचा नाही. पण आता काय झालंय की फोन नंबरवर सर्व आर्थिक व्यवहार आपण UPIच्या माध्यमातून करू शकतो, आणि कधी कधी तर QR कोड स्कॅन करून पण करू शकतो, ज्याच्यात आपल्याला काहीच कळत नाही की त्या QR कोडच्या नक्षेत आहे तरी काय. तर हे जे सगळे बदल झाले त्याच्यासाठी 5G किंवा हे आपण ज्याला म्हणू टेक्नॉलॉजी ती पण आवश्यक आहे. तर 5G म्हणजे काय असतं बाबा, तर टॉवर असतात, वायरी असतात, काही काही सेमी कंडक्टर्स असतात. ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये भारताने खूप प्रगती केली. आता त्याच्यामध्ये रिलायन्स आणि एअरटेल, भारतीय एअरटेल, ह्या दोन्ही मोठ्या कंपन्या सहभागी होत आहेत. अजून एक UPIचं म्हणजे फक्त भारतातच नाही तर फ्रान्स, सिंगापूर, नेपाळ इत्यादी अनेक देशांमध्ये हे व्यवहार रिअल टाइम मध्ये म्हणजे ज्याच्या त्या क्षणी होत आहेत, ही पण एक क्रांतिकारक गोष्ट आहे. आणि 5G बद्दल अजून एक अभिमानाची म्हणजे भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे जिथे 5G सक्सेसफुल झालंय, म्हणजे त्याचा वेग, त्याच्या युजर्सचं असलेलं सॅटिस्फॅक्शन आणि डेटाची प्युरिटी या तिन्ही गोष्टींमध्ये भारत दुसऱ्या नंबरचा मोठा देश आहे जिथे 40 कोटी लोक हे वापरतात. अजून दोन आकडेवारी सांगते की 17% डिजिटल एनेबलिंग इंडस्ट्री या 10 वर्षात वाढल्या, आणि कोर शेअर इन ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड हे जे असतं ते 9% वाढलं. आता हे नक्की काय आहे तर ह्या इंडस्ट्रीचा भारतीय इकॉनॉमी मध्ये असलेला वाटा जो असतो ना तो वाढला. याच्यावरनं सगळ्यावरनं सिद्ध होतं की आपण या 12 वर्षाच्या एका टप्प्यामध्ये अचाट प्रगती केली आहे, जे अभिमानास्पद आहे.
2: श्रोते हो, भारत सरकारनं वित्त क्षेत्रात जाम त्रिसूत्री अर्थात जनधन बँक, आधार आणि मोबाईल तसंच थेट लाभ हस्तांतरण याबाबत राबवलेल्या धोरणांमुळे या क्षेत्रात मोठी क्रांती झाली, याविषयी डॉक्टर मनीषा सबनीस म्हणाल्या.
1: वित्त क्षेत्रामध्ये JAM म्हणजे जॅम ही जी त्रिसूत्री आहे त्यांनी ट्रान्झॅक्शनचे म्हणजे व्यवहारांचे आयाम काहीच्या काही बदलून टाकले, जॅम बदलून टाकले. जे फॉर जनधन, ए फॉर आधार कार्ड आणि एम फॉर मोबाईल नंबर. म्हणजे काय झालं, मोबाईल हा 10 आकडी 1 नंबर, आधार हा 12 आकडी 1 नंबर, ह्या फक्त 2 नंबरवर सगळी आर्थिक गणित करता यायला लागली, आणि ती सुद्धा कुठे घरी बसून, त्याच्यासाठी कुठेही जायला लागणार नाही. मोदी सरकार जे जनधन योजना सुरू केली त्याच्यामध्ये काय वेगळी कन्सेप्ट राबवली तर DBT, डी फॉर डायरेक्ट, बी फॉर बेनिफिट, टी फॉर ट्रान्सफर. ह्याच्यामुळे सरकारच्या ज्या काही सबसिडी किंवा ज्या काही योजनांमध्ये पैसे तळागाळापर्यंत पोहोचवायला लागत होते त्याच्यासाठी लॉंग प्रोसिजर होती, ती आता एकदम छोटी क्षणार्धात होऊन गेलेली आहे या जॅम ट्रिनिटीमुळे. त्याचं काय झालं, थेट भेट सारखे थेट पैसे यायला लागले. त्याच्यामुळे पूर्वी बँक अकाउंट उघडण्यासाठी ज्या खूप साऱ्या कटकटी डॉक्युमेंटेशन होती ती आता एका आधारशी लिंक झाले. ह्या सगळ्या या त्रिसूत्रीच्या अतिशय यशस्वी वाटचालीमुळे 14 कोटी लोक जे आधी बँकर्स होते ते आता 54 कोटी झाले. 10 वर्षामध्ये एवढ्या कोटी लोकांची बँक अकाउंट वाढली. मोस्टली ही पब्लिक सेक्टर बँक मध्ये होती, सरकारी बँकांमध्ये होती. त्याच्यामुळे सरकारी बँकांचे नफे 2.5 लाख कोटींनी वाढले. सरकारी बँकांचे नफे म्हणजे इनडायरेक्टली आपले नफे, सर्वसामान्य माणसांचे नफे आणि इकॉनॉमी मध्ये येणारा पैसा. ह्याच्यामुळे जनधन आणि ह्या त्रिसूत्रीमुळे सर्वसामान्य लोक जी अर्थव्यवस्थेच्या बाहेर होती ती अर्थव्यवस्थेच्या आत आली. तर हे सगळं जॅमनी केलेली क्रांती आहे आणि जॅममुळे बदललेली भारतीय अर्थव्यवस्था आहे जी फार छान आहे आणि आता ती एकदम सेट झालेली आहे.
2: श्रोते हो, भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवलेली आज अनेक क्षेत्र आहेत. अंतराळ संशोधन हे त्यातलं एक महत्वाचं क्षेत्र आहे. गेल्या 12 वर्षांमध्ये केंद्र सरकारनं अंतराळ संशोधन क्षेत्राला प्राधान्य देऊन त्याचा विकास घडवून आणला, त्यामुळे या कालखंडात अनेक महत्वाच्या मोहिमांना मूर्तरूप देणं शक्य झालं. भारतानं या क्षेत्रात केलेल्या कामगिरीविषयी अंतराळ अभ्यासक आणि विज्ञान प्रसारक लीना बोकील यांच्याकडून जाणून घेऊया.
3: गेल्या 12 वर्षांमध्ये स्पेस सेक्टरमध्ये अनेक मोठ्या मोहिमा केलेल्या आहेत इस्रोने भारताने, तर गेम चेंजरच आपण म्हणू शकतो. तर पहिला सगळ्यात महत्वाचा म्हणजे मंगलयान, तर आपण पहिल्या अटेम्प्ट मध्ये यश मिळवलं आणि मंगल ग्रहाचा ऑर्बिटर आपण पाठवला, आणि त्यामुळे सगळेच देश आणि सगळेच स्पेस एजन्सीज आता भारताकडे खूप मान देऊन बघत आहेत. त्यानंतर लगेच 104 सॅटेलाइट आपण एका फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एका

0: त्या पाठवले तर भारताचे आणि आंतरराष्ट्रीय अमेरिकेचे सिंगापूर दुबईचे असे पण काही सॅटेलाइट होते. चांद्रयान 2 ला सक्सेस जरी मिळाला नाही तरी त्याचा ऑर्बिटर यशस्वी होता आणि मग लगेच आपण चांद्रयान 3 ही मोहीम खूपच फर्स्ट अटेम्प्ट मध्ये यश मिळवलं आणि ही सक्सेस स्टोरी सगळ्या जगातले सगळे देश आता आपल्याकडे विथ रिस्पेक्ट बघत आहेत आणि वी आर इन द टॉप इलिट ग्रुप ऑफ स्पेस एजन्सीज. मग त्यानंतर लगेच आदित्य L1 सोलार प्रोब झाला आणि सूर्याचा अभ्यास करायला आपण पाठवला. त्यानंतर लगेच आपण नाविक ही आपण नॅव्हिगेशन सॅटेलाइटचे 7 उपग्रह पाठवलेले आहेत कॉन्स्टेलेशन, आपली स्वतःची GPS सिस्टम म्हणू शकतो. मग त्यानंतर रिसॅट जे डिफेन्स आणि संरक्षण साठी आहेत आणि भारताला कोलॅबोरेशन साठी नासाने बोलावलेला आहे, त्यामुळे नासा इस्रो SAR म्हणजे निसार आपण पाठवली. ही कोलॅबोरेटिव्ह मिशन होती आणि अनेक प्रकारचे आपण G2 सारखे हेवी सॅटेलाइट खूप वजनाचे पाठवले. आणि त्यानंतर महत्वाची म्हणजे Axiom-4 मोहीम जी नासा आणि इस्रोची कोलॅबोरेटिव्ह मिशन आहे आणि आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर आपण शुभांशु शुक्लाला पाठवलं. आय मीन त्यासाठी अमेरिकेने आपल्याला भाग घेण्यासाठी बोलावलं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे असे अनेक प्रकारचे वेगवेगळे यशस्वी मोहिमा आपण 12 वर्षांमध्ये केलेल्या आहेत.
1: श्रोते हो, अंतराळ संशोधन क्षेत्रात भारतानं निर्माण केलेली आत्मनिर्भरता आणि या क्षेत्रातील आगामी मोहिमांविषयी बोलताना लीना बोकील म्हणाल्या,
0: भारताचं आत्मनिर्भर भारत ही आपली रेव्होल्युशन जी आहे आणि ही एक प्रकारची क्रांती आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांमध्ये. त्यामुळे आता आपण स्वावलंबी आहोतच आणि पूर्वी जे आपण इम्पोर्टेड कॉम्पोनंट वापरत होतो आता ते न करता सगळं संपूर्ण स्वदेशी होमग्रोन टेक्नॉलॉजी आणि एंड टू एंड मोहिमा आपल्या सगळ्या भारतात करतोय आपण. स्मॉल कॉम्पोनंट टू बिग मेजर रॉकेट कॉम्पोनंट आणि रॉकेट सुद्धा. तर आता येणाऱ्या काळात गगनयान मोहीम होणार आहे ही ह्युमन स्पेस फ्लाईट म्हणजे मानवी मोहीम असेल. आणि 2018 साली 15 ऑगस्टला माननीय मोदीजीने ही घोषणा केली होती आणि आपलं स्वतःच भारतीय अंतरिक्ष स्थानक आणि गगनयान मोहिमेचं डिक्लेअर केल्यानंतर त्याची तयारी लगेच सुरू झाली आणि इंडिजिनस हे सगळं असेल त्यासाठी 4 अंतराळवीरांची निवड केली आणि त्यांची मॉस्को मध्ये ट्रेनिंग झाली. तोच एक भाग सोडला तर सगळं बाकीचं आपलं संपूर्ण स्वदेशी आहे. DRDO इस्रो आणि HAL ही जॉईंट मिशन असणार आहे. ही अतिशय महत्वाकांक्षी आणि अम्बिशियस मोहीम असेल भारतासाठी कारण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे इंटरनॅशनल एजन्सीजचं आहे, स्पेस एजन्सीजचं, आणि भारताचं स्वतःचं असं अंतरिक्ष स्थानक असेल जस्ट लाईक चायना. तर आपण पहिल्या 3 ते 4 नंबर मध्येच आहोत आता इलिट स्पेस ग्रुप मध्ये. आणि येणाऱ्या काळात शुक्रयान पण होणार आहे म्हणजे विनसचा स्टडी किंवा शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी. आणि चांद्रयान 4 जो रोवर असेल आणि त्याचसोबत मंगलयान 2 म्हणजे आता तो पण एक रोबोट आपण मंगल ग्रहावर पाठवणार आहोत.
1: श्रोते हो, विविध क्षेत्रांप्रमाणेच अंतराळ संशोधनासाठीही आज खासगी क्षेत्र खुलं झालं आहे. यामुळे या क्षेत्रात नवउद्योजकांना आणि युवा वर्गाला अनेक संधी उपलब्ध होत आहेत. याविषयी लीना बोकील यांनी सांगितलं.
0: 2023 साली न्यू स्पेस पॉलिसी अशी आली आणि त्यामुळे त्याच्या अंतर्गत आपण आता प्रायव्हेट स्पेस सेक्टर म्हणजे स्टार्टअप किंवा खासगी कंपन्यांना आता आपण नव्या संधी द्यायला लागलेलो आहोत. त्यामुळे आता पाहिलं तर सध्याची परिस्थिती अशी आहे की 400 स्पेस स्टार्टअप्स भारतात आहेत परंतु सध्या जास्ती कॉन्सन्ट्रेशन दक्षिण भारतात आहे. तर कायरू, अग्निकुल कॉस्मॉस, गॅलेक्साय आणि पिक्सेल असे खूप मोठ्या मोठ्या या छोट्या ज्या कंपन्या होत्या स्पेस स्टार्टअप्स आता त्यांचे टर्न ओव्हर आणि प्रोजेक्ट वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळे डिमांड पण आहे आणि तसेच त्यांचे सप्लाय वाढायला लागलेले आहेत. आणि त्याचबरोबर आता फूड फिजिओलॉजी म्हणजे स्पेस फूड किंवा अंतराळवीरांना आपण जेव्हा स्पेसमध्ये पाठवणार आहोत आता गगनयान मोहिमेतून तर त्यावेळेला स्पेसमध्ये काय जेवण खायचं फूड त्यासाठी एक DRDOची एक विंग आहे किंवा डिपार्टमेंट तर स्पेस फूडचं बघत आहेत. मग स्पेस फिजिओलॉजी किंवा स्पेस मेडिसिन या गोष्टी सुद्धा आता या नवीन ब्रांचेस आलेल्या आहेत. आणि मला सांगायला आवडेल की आणि IIT मुंबई, चेन्नई, IIST इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी तिथून बाहेर पडणारे फ्रेश इंजिनियर सायंटिस्ट BTech आणि MTech करून आता स्वतःचे कंपनी सुरू करायला लागलेले आहेत आणि त्यांना हे न्यू स्पेस पॉलिसीमुळे चांगला स्कोप मिळालेला आहे, संधी अशी मिळालेली आहे. युवा पिढी भारताच्या बाहेर न जाता भारतातच राहून आता संपूर्ण स्वदेशी आणि स्वतःसाठी आणि देशासाठी काम करतील असं मला

0: वाटायला लागलेला आहे.
1: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात भारतानं अंतराळ संशोधन, बँकिंग क्षेत्रात UPIला प्रोत्साहन किंवा आरोग्य क्षेत्र अशा विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली खास ओळख निर्माण केली आहे. भारत सरकारनं याबाबत राबवलेलं धोरण आणि केलेलं संशोधन हे केवळ भारतीय नागरिकांसाठीच नव्हे तर संपूर्ण ग्लोबल साऊथ करता लाभदायक ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.
2: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. 100.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 7:30 आहेत. प्रसारित करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या किसान वाणी या कार्यक्रमात मी सोमनाथ कांटके
1: आणि मी गौरव वने
0: आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहोत. शेतकरी बंधू भगिनींनो, आज वार आहे शनिवार. भारतीय सौर दिनांक 16 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 6 जून 2026.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू आहे आणि हे बियाणे खरेदी करताना एक काळजी शेतकरी बंधू भगिनींनी घ्यायची. बियाणे खरेदी केल्यानंतर त्याची उगवण क्षमता तपासणी करणं अगदी गरजेचं आहे आणि ज्यावेळी तुम्ही बियाण्याची बॅगमधून बियाणं बाहेर काढताल तर त्यावेळी बियाण्याच्या टॅग लावलेल्या बाजूनी बियाण्याची बॅग न फोडता खालच्या बाजूनी बियाण्याची बॅग फोडून त्यातून उगवण क्षमता तपासणीसाठी 100 बियाणे निवडावे आणि उगवण क्षमता तपासणी केल्यानंतरच अर्थात 70% बियाण्याची उगवण क्षमता आढळून आली त्यानंतरच आपण बियाणे पेरणीसाठी वापरावे.
0: नक्कीच अतिशय महत्त्वाचा मुद्दा खरं तर गौरवजी आपण सांगितलेला आहे, कारण उगवण क्षमता जर आपण तपासली तर आपण ज्यावेळी शेतामध्ये ही बियाणाची पेरणी करणार आहोत त्यावेळी उत्पादन जास्तीचं मिळण्यासाठी कुठलीही अडचण मग राहत नाही आणि शेतकरी बांधवांच्या कष्टाला नक्कीच फळ देखील त्यातून मिळत असतं. म्हणून शेतकरी बंधूंनो, आपण बियाणे खरेदी केल्यानंतर त्याची उगवण क्षमता नक्की तपासून पहा. चला तर आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात छतावरील पाण्याचे संकलन पुनर्भरण आणि देखभाल याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदा आणि जलसंधारण विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर हिमालय गणाचारी यांची सोमनाथ कांटके यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, पावसाळी हंगामामध्ये खरं तर आपल्या भूपृष्ठावर हजारो लिटर लाखो लिटर पाण्याचा वर्षाव होत असतो आणि हे पाणी मात्र जमीन उताराच्या दिशेप्रमाणे पुढे पुढे वाहून जात असतं. मात्र आपण हे पाणी जर चांगल्या पद्धतीनं त्याचं व्यवस्थापन केलं, त्याचं संकलन केलं तर आपल्याला पाण्याचं पुनर्भरण करून इतर हंगामामध्ये त्या पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करता येणं शक्य असतं. म्हणून आज आपण याच

0: अधिक बोलणार आहोत, त्यासाठी आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृद आणि जलसंधारण अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर हिमालय गणाचारी. सर, आपलं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर, आता खरं तर आपल्या छतावर पाण्याचं संकलन आणि पुनर्भरण त्याचबरोबर त्याची देखभाल याविषयी आपण बोलत असताना या सगळ्या संकल्पना राबवण्याची नेमकी गरज काय आहे ते आपण सुरुवातीलाच आपल्या शेतकरी बांधवांना सांगूया.
1: सध्या आता जलस्रोत जो आहे तो मर्यादित स्वरूपामध्ये अवेलेबल आहे आपल्या इथं. मग त्याच्यासाठी काय आहे की पाण्याचे शहरीकरण वाढायला लागले आणि त्याच्यामुळे काय व्हायला लागले की पाण्याची पण गरज वाढायला लागली. पण जलस्रोतच मर्यादित असल्यामुळे आपण एवढ्या सगळं शहरीकरणामध्ये लोकांना पाणी कसे पुरवणार. मग त्याच्यासाठी आपल्याला जे पाण्याची गरज आहे ते आहे ते पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहायला पाहिजे. कारण की बहुतांश शहरे जी आहेत ती भूमिगत पाण्यावर अवलंबून आहेत आणि त्यासाठी मग पाण्याचा उपसा जर का जास्त होत असेल शहरामध्ये तर त्याच्यामुळे भूजल पातळी कमी होते. त्याच्यामागं अजून कारण म्हणजे काय, उपसा जास्त होते आणि जमिनीमध्ये पाण्याचे मुरण्याचा दर जो आहे तो कमी आहे आणि त्याचबरोबर त्या पाण्याचा असलेलं अव्यवस्थापन त्यामुळे शहरामध्ये सुद्धा पाण्याचा तुटवडा निर्माण होतो आहे आणि बोरवेल विहिरी ह्यांनासुद्धा पाण्याची पातळी कमी होते. तसेच गावाकडली पण परिस्थिती आहे. गावाकडेसुद्धा काय की पाणी पुरेसे अवलंबून नाही आहे. मग तिथं टँकरची व्यवस्था करावी लागलेली आपल्याला. त्याचं हे रिझन आहे की जे पाणी आपल्याला पावसापासून मिळते ते फुकट पाणी मिळते. तर ते आपल्याला जर का आपण त्याचं साठवण केलं, संकलन केलं किंवा पुनर्भरण केलं तर त्याचा पुढच्या काळासाठी वापरू करू शकतो आणि आपल्या ज्या पाण्याच्या ज्या टंचाईत त्या आपण दूर करू शकतो. त्यासाठी आपल्याला पाण्याची गरज आहे.
0: सर, आता ग्रामीण भागामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या शेतीसाठी किंवा कृषी क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावरती पाण्याची गरज असते. त्याचप्रमाणे शहरी भागामध्ये अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी देखील पाण्याची तितकीच गरज असते. मात्र हे पाण्याचं संकलन असेल किंवा पुनर्भरण असेल हे शहरी भागासाठी किती गरजेचं आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे ते आपण सांगूया.
1: शहरीकरण आणि पूर हे काही आपल्याला नवीन नाही आहे. आपण आता पाहतोय महाराष्ट्रामध्ये 2005 आलेला पूर, चेन्नईमध्ये आलेला 2015, पुणे बेंगळूरमध्ये आला 2019. तर दरवर्षी आपल्याला ह्या न्यूज ऐकायलाच भेटतात की शहरामध्ये पूर येतोय येते. मग त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय तर असलेलं आहे ते शहरीकरणामध्ये असलेलं तुमचं डांबरीकरण, काँक्रिटीकरण, ज्याच्यामुळे पाण्याला मुरायलाच वेळ नाही आहे. त्यामुळे पाणी काय होतं की नाल्यामध्ये जातं आणि नाल्यामुळे गेल्यामुळे ते नाल्यांचा जसा ज्या प्रकारे शहरीकरण वाढाले त्याप्रमाणे नाल्यांची साईजसुद्धा वाढत नाही किंवा आकार वाढत नाही आहे. मग त्याच्यामुळे काय होतं की असुविधा निर्माण होते. मग पाणी रस्त्यावर येतं, पाणी रस्त्यावर आलं की ते साठायला चालू होतं. मग त्याच्यामुळं काय होतं की वास यायला चालू होतो किंवा डेंग्यू, चिकनगुन्या, थंडी ताप, मलेरिया यासारखे विविध साथीचे आजार पसरायला चालू होतात. त्याच्यामुळे सर्वात जास्त गरजेचं आहे ते शहरामध्ये, कारण शहरामध्येच सर्वात जास्त पुराचं प्रमाण वाढायला लागले आणि शहरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाण्याचा साठा करून घेता येऊ शकतो.
0: म्हणजे आपण सांगितलं की पाण्याचा साठा शहरी भागातील विविध भागांमध्ये झाल्यामुळं काय काय त्याचे दुष्परिणाम होतात, कशा पद्धतीनं नागरिकांना या अडचणींना सामोरं जावं लागतं. सर, आता या सगळ्यावरती उपाययोजना करायच्या असतील तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे किंवा या उपाययोजना का गरजेच्या आहेत?
1: या उपाययोजना करण्याचं गरज हेच आहे की पाण्यामुळे होणारे वेगवेगळे आजार वगैरे आहेत मग ते थांबवायचे असतील तर त्यासाठी एकच उपाययोजना आहे, ते म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा पावसाच्या पाण्याचं असलेलं संकलन किंवा पुनर्भरण.
0: सर, आता आपण ज्या शब्दाचा उल्लेख केलात की रेन वॉटर हार्वेस्टिंग, हा शब्द तसं पाहिलं तर बऱ्यापैकी आता प्रचलित झालेला आहे. त्यालाच आपण पावसाच्या पाण्याचं पुनर्भरण देखील म्हणतो. ते नेमकं काय आहे, ही प्रक्रिया नेमकी कशी असते याविषयी आपण शेतकरी बांधवांना सांगूयात.
1: रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय तर पावसाचं जे पाणी आहे ते संकलन करायचं किंवा पुनर्भरण करायचं. म्हणजे काय करायचं तर जे पावसाचं पाणी पडलं आहे ते साठवायचं आणि आपण आपल्या पुढच्या काळासाठी वापरून घ्यायचं. मग ते त्यासाठी वेगवेगळे टँक वगैरे किंवा टाकी वगैरे बांधायच्या किंवा ते पाणी जे आहे ते जमिनीमध्ये मुरवायचं एका सर्टन पातळीखाली ते जाऊन सोडून द्यायचं. म्हणजेच काय, छतावर पडणाऱ्या पाण्याला जमिनीमध्ये एक रस्ता तयार करून द्यायचा जो की काँक्रिटीकरणामुळे होत नाही आहे. हे म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे.
0: सर, आता यामध्ये रूपटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय हे देखील आपण सांगूया.
1: रूपटॉप वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय तर छतावर पडणारे पाणी याचं संकलन करायचं किंवा पुनर्भरण करायचं. शहरी भागामध्ये पाहायला गेलं तर आपल्याला छतं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील, कारण शहरीकरणामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग हे छतच आहे जे घरापासूनच सुरुवात होते. मग त्याच्यावर जर का पडणारे पाणी जर का आपण व्यवस्थितपणे साठवलं किंवा संकलन केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं पाण्याचे व्यवस्थापन करता येते. यालाच आपण रूप वॉटर रेन वॉटर हार्वेस्टिंग असंही म्हणतो. मग त्याचे वेगवेगळ्या पद्धती आहेत रूप वॉटर हार्वेस्टिंगच्या. त्याच्यामध्ये दोन पद्धतीमध्ये करता येते, एक पुनर्भरण रचना आणि पुनर्वापर पद्धती. मग पुनर्भरण रचनेमध्ये कसं करता येईल तर पुनर्भरण खंद खोदता येईल किंवा पुनर्भरण खड्डा बनता येईल

0: पुनर्भरण कोरड्या किंवा वापरातील विहीर आहेत ते करता येईल, किंवा सोडलेल्या किंवा वापरातील कूपनलिका आहेत त्यांचं पुनर्भरण करता येईल, किंवा विहिरींचं आहे ते पुनर्भरण करता येईल. आणि पुनर्वापर पद्धतीमध्ये काय, तर पुनर्वापर संकलन टाकी बांधता येईल. म्हणजेच काय, तर ह्यामध्ये आपल्याला पाणी साठवता येतं आणि दुसऱ्यामध्ये आपल्याला भूजल पातळीसाठी प्रयत्न करता येतो. जेणेकरून काय होतं की शहरी भागामध्ये जे छतावर पडणारं पाणी त्यांचं मोठ्या चांगल्या प्रकारे नियोजन आणि व्यवस्थित करता येऊ शकते. याच्यामध्ये काय साध्य करता येईल, तर आपल्याला भूजलाचा स्तर जो आहे तो नियंत्रित करता येईल. तसंच भूजलातील पाण्याची पातळी जी आहे आणि त्याची गुणवत्ता सुधारता येईल. तसंच जलप्रदूषण रोखता येईल. तसेच शहरामध्ये येणाऱ्या जो पुराची तीव्रता आणि वारंवारता आहे त्याला प्रतिबंध करता येऊ शकतो ह्या रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या पद्धतींमुळे.
1: नक्कीच सर. आता पुनर्वापर पद्धतीमधील एक पद्धती म्हणजे पुनर्वापर संकलन टाकी. आता ही संकल्पना आपण थोडीशी सविस्तर सांगूया.
0: या पद्धतीमध्ये छतावर पडणारे पाणी आहे ते संकलन टाकीमध्ये साठवले जाते आणि त्याचा वापर गरजेच्या वेळेवर करता येतो. याच्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत, ते म्हणजे छत, गटर, प्रथम फ्लश डिव्हाइस आणि संकलन टाकी. छत म्हणजे आपल्या घराचे छत की जे वेगवेगळ्या मटेरियलपासून बनलेलं असते, ज्याच्यामध्ये GI, ॲसबॉस्टस, सिमेंट, पत्रे, कौलावर तसेच मातीच्या छताचा समावेश असतो. आणि याच्यामुळे प्रत्येक छतावर आपल्याला पाणी त्याच्या त्या मटेरियलच्या प्रमाणे आपल्याला भेटत असते. दुसरं आहे ते आहे गटर. गटर म्हणजे काय, छतावर पडणाऱ्या पाण्याला एक रस्ता दिला जातो जो छताच्या काठावर सोमी उतार बसून एक अर्धवर्तुळाकार पाईप किंवा बांबू लावून त्याला डाऊन पाईपच्या सहाय्याने संकलन टाकीमध्ये सोडण्यासाठी एक बनवली जाते. ह्या सहाय्याने विना अडथळे संकलन टाकीमध्ये छतावर पडणाऱ्या पाण्याला खाली सोडता येते. यासाठी GI पाईप, PVC किंवा बांबूचा वापर करतात. डाऊन पाईपचा व्यास कमीत कमी 100 mm किंवा 20 mm जाळी त्याला लावलेली असते, जेणेकरून झाडांचे किंवा लहान खड्डे ब्लॉक होणार नाहीत, झाडांची पाने जाऊन ब्लॉक होणार नाही. तसेच गटरीचा जो व्यास असतो तो आहे IS 17797:2008 जो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने निर्देशन करून दिला आहे त्यानुसारानुसार घेतला जातो. तसंच प्रथम फ्लश डिव्हाइस. प्रथम फ्लश डिव्हाइस म्हणजे काय, तर कसं असतं की पावसाळा सुरू व्हायच्या आधी आपल्या छतावरती वेगवेगळी घाण पडली असते किंवा पालापाचोळा पडला असतो, तर तो पहिल्या पावसामुळे काय होतं की ज्या आपली प्रणाली आहे ती ब्लॉक करतं किंवा बंद करतं. तर त्याच्यासाठी जे पहिला पाऊस पडतो त्याच्यामध्ये प्रथम फ्लश डिव्हाइसच्या वापरामुळं ते पहिलं पाणी काढून टाकलं जातं, म्हणजे करून की दुसऱ्या तिसऱ्या पावसाच्या वेळी त्या पाणी आपल्याला स्वच्छ पाणी आपल्याला संकलन टाकीमध्ये साठवता येते. आणि संकलन टाकी म्हणजे काय, तर एक टाकी असते आपली की जे आपण पाणी आपण साठवण्यासाठी वापरतो, ती मग PVC पाईप असू दे किंवा GI शीट बनवलेली असू दे किंवा RCC बांधलेली असू दे, अशा पद्धतीने त्या टाक्या असतात.
1: सर आता आपण पुनर्पद्धतीमधील एक महत्वाची पद्धत म्हणजे पुनर्वापर संकलन टाकीबद्दल आपण सांगितलं. आता आपण थोडंसं पुनर्भरण खड्डा याबद्दल आपण शेतकरी बांधवांना सांगूया.
0: पुनर्भरण खड्डा आणि पुनर्संकलन टाकी याच्यामध्ये काय फरक नाही आहे, फक्त एकच फरक की जसं याच्यामध्ये छत आहे, गटर आहे, प्रथम फ्लश डिव्हाइस आहे, तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी आहेत किंवा हे घटक आहेत, पण ह्याच्यामध्ये फरक एका ठिकाणी पडतो तो म्हणजे पुनर्भरण खड्ड्याचा. ह्याच्यामध्ये संकलन टाकीच्या ऐवजी आपण पुनर्भरण खड्डा वापरतो. मग ह्याच्यामध्ये काय असतं की पुनर्भरण खड्डा जो असतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लांबी, रुंदी आणि उंचीमध्ये आपण तो खड्डा जमिनीखाली खोदला जातो आणि त्याच्यामध्ये मोठे दगड, खडक आणि वाळू असं फिल्टर सामग्री बनवली बसवली जाते जी 50%, 20%, 15% या अनुक्रमाने असते. आणि त्याला 5% हा फ्रीबोर्ड दिला जातो. मोठे दगड म्हणजे कसं, तर 5 ते 10 cm आकार, खडी म्हणजे 5 ते 10 mm आकार आणि वाळू आहे तो 1.5 ते 2 mm आकार. याच्यामध्ये मोठे दगड हे सर्वात खाली असतात, खडी आहे ती मध्यभागी आणि वाळू आहे ते सर्वात वरती असे, अशा पद्धतीनं त्याचा संकल्पना असते.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आता पावसाच्या पाण्याचं संकलन करत असताना किंवा त्याचं पुनर्भरण करत असताना संकलन टाकी किंवा पुनर्भरण खड्डा हा अतिशय महत्त्वाचा आहे हे आपल्याला सरांकडून समजलेलं आहे. सर आता हा खड्डा असेल किंवा ही टाकी बांधत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणं किंवा कोणत्या गोष्टींची खबरदारी घेणं हे महत्त्वाचं असतं.
0: हां, यामध्ये सर्वात महत्त्वाचं हे असतं की आपल्याला माहीत पाहिजे की किती पाण्याचं संकलन आपण करू शकतो, त्याचं एक आपल्याला तारेबंद बांधायला हवा. मग त्याच्यासाठी काही फॉर्म्युले आहेत की ज्याच्याप्रमाणे आपण पुनर्भरणासाठी उपलब्ध पाणी किती मिळू शकतं ह्याचं कॅल्क्युलेशन करू शकतो. त्याच्यामध्ये आहे की सरासरी वार्षिक पर्जन्य गुणुले छताचे क्षेत्र, याचा जर का गुणुले केला तर जे आपल्याला उत्तर येतं ते आहे तुमचं पुनर्भरणासाठी मिळणारं उपलब्ध पाणी. पण कसं आहे की प्रत्येक घराच्या आकारानुसार त्यांचा एक अपधाव गुणांक असतो. अपधाव गुणांक म्हणजे काय, तर प्रत्येक जर का सिमेंटचं असेल, मातीचं असेल किंवा कौलावर असेल, तर त्या प्रत्येक पाण्याचा पृष्ठभागावरून वाहून जाण्याचा एक अंदाजित दर्शवणारा वाहून जाणाऱ्या पर्जन्याच्या पाण्याचा एक घटक आहे. ह्याच्यामध्ये काय होतं की त्याचा अंक जो आहे तो 0 ते 1 असतो. समजा गुणांक 0 आला तर

0: त्याच्यामध्ये सर्व पाणी जमिनीमध्ये शोषून घेतले आहे आणि एक आला तर सर्व भाग पृष्ठभागून वाहून जात आहे. मग आपल्या इथं पी व्ही सी पाईप किंवा कौलारो किंवा माती ह्याच्यासाठी वेगवेगळा काय तर आता आपण समजा मानून चलू की आपल्या इथं जे आहे ते कौलारचं आहे तर त्याचा 8.5 हा असा गुणांक आपण वापरता येऊ शकतो. जर का तसं आपण वापरलं आणि त्याचं जर का एखादं आपण एक्झाम्पल घ्यायचं झालं तर समजा की एका घराचे क्षेत्र आहे 100 ते 150 स्क्वेअर मीटर तर त्याच्या आणि सरासरी वार्षिक पर्जन्य आहे 600 mm तर आपल्याला सरासरी वार्षिक पर्जन्य गुणवले छताचे क्षेत्र असं केल्यानंतर आपल्याला एक सरासरी उत्तर मिळून जाते की 90 meter square आपल्याला मीटर क्यूबपर्यंत आपल्याला त्याचे वार्षिक पाणी किती पुनर्भरण्यासाठी उपलब्ध होऊ शकते ते कळून जाते. मग त्याचाच पुढं आपण जर का अब्दाव गुणांकला गुणांक केलं की जसं 0.85 मल्टिप्लाय केलं त्याला तर त्याला आपल्याला एक साधारण 8000 liter आसपास आपल्याला लिटर पाणी पूर्ण मान्सूनमध्ये आपल्याला त्या छतावरून मिळू शकतं असं आपल्याला हे कळून येतं. मग त्याच्यावरून आपल्याला एखाद्या ह्या सर्वाला खर्च किती येईल तर रिचार्ज पीठसाठी कमीत कमी अंदाजे 10,000 rupees खर्च येतो आणि संकलन टाकीसाठी 12,000 to 20,000 rupees खर्च येतो. मग या खर्चासाठी टोटल जर का आपण बघितलं की जेव्हा पुनर्भरण्यासाठी मिळणारे पाणी आहे आणि खर्च आहे तर अंदाजे 2 rupees per liter ह्याच्या अंदाजाप्रमाणे येतं. आणि अशा प्रकारे आपल्याला जर का मार्केटमध्ये बघायला गेलं तर 1 liter बाटली आपल्याला 20 rupees भेटते पण आपल्या इथं फुकटमध्ये आपल्याला जे निसर्गाने देते ते याचा 1 liter पाठीमागे 2.0 paise हे आपल्याला खर्च लागतो.
1: सर अतिशय महत्त्वाची अशी ही खरंतर संकल्पना आहे. आता हे पाण्याचं पुनर्भरण किंवा पाण्याचं संकलन करणं ही जी सगळी व्यवस्था आपण उभी करतोय तिचं व्यवस्थापन कसं करावं आणि देखभाल करत असताना कोणकोणत्या गोष्टींकडे आपल्या ग्रामस्थांनी किंवा नागरिकांनी त्याकडे लक्ष द्यावं याविषयी सांगूया.
0: आता कसं आहे की आपण हे संकलन टाकी वगैरे आपण बांधतो हे पण त्याचा एक मेंटेनन्स पण करायला पाहिजे आपल्याला वर्षभरामध्ये. मग ते कसं करता येईल तर जेव्हा मान्सून सुरू होतो किंवा उन्हाळा संपायला येतो त्याच्या आधी आपल्याला स्टोरेज टाकी किंवा मधील असलेला सर्व गाळ काढून टाकणे खड्डा असेल तर तो स्वच्छ करून घेणे ह्याची काळजी घ्यावी लागते. तसेच मान्सूनच्या आधी छतावरील टॉयल्स किंवा शेवाळ साफ करून घ्यायला हवे. पहिला पाऊस पडल्यानंतर 15 to 20 minutes थांबावे आणि सर्व जे पाणी आहे पाणी ते सर्व फ्लश करून टाकी जेणेकरून छतावर पडलेली धूळ वगैरे आहे पाण्याला पाचोळा आहे तो निघून जाईल आणि पुढल्या पावसाच्यामुळे आपल्याला स्वच्छ पाणी साठवता येईल. तसेच फिल्टर मीडियाला सुद्धा पाऊस सुरू होण्याआधी त्या फिल्टर मीडियाला काही नुकसान झालेलं आहे का तर ते चेक करून घ्यायला हवे आपल्याला. त्याच्यानंतर 1 to 2 pause झाल्यानंतर संपूर्ण रूप वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली तपासून घ्यायची आणि ती कोरडी करून घ्यावी जेणेकरून त्याच्यामध्ये ब्लॉकेज वगैरे असेल किंवा काही प्राण्यांच्या मेल्यानंतर तिथं त्याच्यामध्ये साठलेलं असेल तर ते चेक करून घ्यावे जेणेकरून कारण काही कितीही आपण साफ करायला गेलं किंवा फ्लश केलं तरी तिथं अडकून काही राहिलेलं असतं. तसेच इनलेट आणि आउटलेटची सफाई करून पण घ्यावी किंवा लोखंडी जाळी जे पुनर्भरण खड्ड्यावरती टाकली असते ती साफ करून घ्यावी किंवा किडे मकोडे मच्छर ह्या त्रासापासून वाचण्यासाठी इनलेट आणि आउटलेटला नायलॉनची जाळी किंवा कपड्यांनी बंद करून घ्यावे जेणेकरून यांचा त्रास होणार नाही.
1: सर आता छतावरील पाण्याच्या संकलनाची किंवा पुनर्भरणाची जी व्यवस्था आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं खरं तर आपण कार्यान्वित करू शकतो तिचा वापर करू शकतो. मात्र सरकारी पातळीवर किंवा शासकीय योजनांच्या माध्यमातून हिला प्रोत्साहन दिल्या जातं का किंवा तसा लाभ आपले शेतकरी बांधव असतील किंवा शहरातील नागरिक असतील ते घेऊ शकतात का?
0: यासाठी पर्यावरण पाणी संवर्धन आणि पाणी संचयनासाठी केंद्र व राज्य सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्याच्यामध्ये जलशक्ती अभियान अमृत योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेततळे बंधारे किंवा रूप टॉप रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी अनुदान दिले जाते ज्याच्यामध्ये सरकारच्या योजनेप्रमाणे 10,000 to 50,000 rupees अनुदान दिले जाते. तसेच काही शहरांमध्ये महानगरपालिकांमध्ये जसे पुणे मुंबई बेंगलोरमध्ये 20 to 50% अनुदान दिले जाते. तसेच काही ठिकाणी प्रॉपर्टी टॅक्समध्ये सुद्धा सवलत दिली जाते. अशा प्रकारे गव्हर्नमेंट ह्या योजनेसाठी मदत करत असते. आणि याचं जर का आपल्याला कुठे माहिती मिळत आहे तर आहे जलसंपदन विभाग महाराष्ट्र शासन कृषी विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्र जल मिशन ह्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही जर का पाहिलं तर तिथं तुम्हाला हे फॉर्म भरून त्याची आपल्याला माहिती आणि तुम्हाला फॉर्म भरून योजनेचा लाभ घेता येईल. मग याच्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालय जिल्हा कृषी अधिकारी जलसंपदन विभागीय अभियंता किंवा ग्रामपंचायत नगर परिषद महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग किंवा आत्मा प्रकल्प कार्यालय ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळू जाते. याच्यामध्ये तुम्हाला प्रथमतः सिव्हिल इंजिनियरकडून त्याचा आराखडा तयार करून घ्यावा लागतो. तो नंतर त्या वेबसाईटवरती जाऊन तो फॉर्म भरावा लागतो. मग अर्ज भरल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांनी तुमच्या प्रत्यक्ष स्थळाचे निरीक्षण करतात आणि तुम्हाला आराखड्याला मंजूर देतात. मंजूर झाल्यानंतर तो तुम्हाला प्रणाली बांधावी लागते त्याच्यामध्ये स्वतःचा खर्च करावा लागतो आणि ते खर्च झाल्यानंतर त्यांच्या पावती बिलं जे आहेत ते तुम्हाला कामाचा अहवाल हा विभागाला सबमिट करावा लागतो.

0: मग त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या आवाळाप्रमाणे 20 ते 50% किंवा 10 ते 50 हजारपर्यंत तुम्हाला अनुदान तुमच्या खात्यावर जमा होते.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, छतावरील पाण्याचे संकलन, पुनर्भरण आणि देखभाल याविषयी आज आपण जाणून घेतलेलं आहे. आपल्यासोबत होते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृद आणि जलसंधारण अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर हिमालय गणाचारी. सरांचा मोबाईल नंबर आहे 9090071209. नंबर पुन्हा एकदा 9090071209. आपण या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधलात तर सरांसोबत आपण बोलू शकता, त्यांच्याकडून अधिक याविषयी जाणून घेऊ शकता. गणाचारी सर, आज आपण कार्यक्रमात सहभागी झालात, शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं, त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले मनापासून आभार, धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
1: आत्ताच आपण छतावरील पाण्याचं संकलन, पुनर्भरण आणि देखभाल याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृद आणि जलसंधारण विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर हिमालय गणाचारी यांची सोमनाथ कांटके यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतर आपण दुसरी मुलाखत ऐकणार आहोत. संचार तंत्रज्ञान अर्थात ICTचे शेतकऱ्यांसाठी महत्व याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथल्या कृषी विस्तार शिक्षण विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका श्वेता संपतराव कडू यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत.
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, संचार तंत्रज्ञानाचं अर्थात ICTचं शेतकरी बांधवांसाठीचं महत्त्व या विषयावर आपण आज बोलणार आहोत. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथल्या कृषी विस्तार शिक्षण विभागातल्या सहाय्यक प्राध्यापक श्वेता संपतराव कडू यांच्याशी. कडू मॅडम नमस्कार.
4: नमस्ते सर.
3: शेतकरी बंधू भगिनींनो, आपण आता सध्या सगळे अपडेट होतो आहोत आणि या अपडेटमध्ये संचार तंत्रज्ञानाचं महत्त्व मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याचविषयी आज आपल्याला श्वेता कडू मॅडम यांच्याशी बोलायचं आहे आणि जाणून घ्यायचं आहे. तर मॅडम, सगळ्यात सुरुवातीला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की संचार तंत्रज्ञानाची साधनं कोणती आहेत आणि त्यासोबतच संचार तंत्रज्ञान जे आहे शेतकऱ्यांसाठी कसं उपयुक्त आहे.
4: सर, सुरुवातीला ICT किंवा आपण जे संचार तंत्रज्ञान आहे ते आजच्या काळामध्ये आपल्याला सर्वांनाच खूप उपयुक्त आहे आणि त्याचे जे साधनं आहेत ते आपल्याकडे उपलब्ध आहे सर्वांकडेच. मोबाईल असेल, इंटरनेट, त्यानंतर सोशल मीडियाचा वापर आपण सर्वजण करतो, जसं की व्हॉट्सॲप, फेसबुक, यूट्यूब, त्यानंतर विविध ॲप्स आपण कृषीशी निगडीत वापरतो. तर हीच सर्व जी साधनं आहेत ही आपण उपयोगीची म्हणू शकतो किंवा शेतकऱ्यांसाठी ही सर्व साधनं फारच उपयोगी आहेत. आणि कृषी विस्तार विभाग जे आहे आपलं, शेतकऱ्यांसाठी त्यांचं महत्त्वाचं काम असतं की शेतकऱ्यांपर्यंत त्यांची उत्पादकता किंवा उपजीविका जी आहे ती सुधारण्यासाठी कृषी विद्यापीठांनी जे संशोधित केलेलं विविध तंत्रज्ञान आहे ते पोचवण्याचं काम हा विभाग करतो. तर ह्या विभागाला ह्या सर्व संचार तंत्रज्ञानाच्या साधनांची खूपच मदत होत आहे, कारण आज आपण जर बघितलं तर शेतकरी देखील नवीन नवीन तंत्रज्ञान त्याची माहिती घेऊ इच्छिता आणि ती अतिशय महत्त्वाच्या कार्यामध्ये ह्या सर्व संचार तंत्रज्ञानाचे जे साधनं आहेत हे एक दुवा ठरत आहेत. त्यांची खूपच उपयोग हा शेतकऱ्यांना होतो आहे असं दिसतं आहे आपल्याला. ICTमुळे आपल्याला हवामानाची ताजी माहिती, त्यानंतर शेतकऱ्यांना वेळेत उपलब्ध करून देता येते, त्यानंतर आपण त्यांच्यासाठी जे विविध ॲप्स आहेत गुगल प्ले स्टोअरवर शेतकऱ्यांसाठी विविध ॲप्स आहेत ते उपलब्ध केलेले आहेत. त्यामध्ये माझे पीक ॲप असेल, एम किसान ॲप असेल, यावर आपल्याला हवामानाचा अंदाज बिनचूक मिळतो, त्यामुळे शेतकरी वेळेवर योग्य निर्णय घेऊ शकतात. त्यानंतर तसेच महाविस्तार म्हणून एक ॲप आहे, त्यावर पिकांवरील जे कीड रोग जे आहेत ते ओळखून त्यावर उपाययोजना सुचवण्याचं काम केलं जातं. हे ॲपसुद्धा खूपच चांगलं आहे आणि ते नक्कीच शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतं आहे. तसेच बारामती केविकेचं क्रॉप डॉक्टर म्हणून एक ॲप आहे, ते सुद्धा अशाच प्रकारे काम करतं. त्यानंतर शेतकऱ्यांना बाजारभावाची माहिती ही घरबसल्या या साधनांमार्फत मिळू शकते, त्यामध्ये ॲगमार्कनेट आणि इनाम हे ॲप्स उपलब्ध आहेत. तर ॲगमार्कनेट जे आहे ते भारत सरकारचे वेब पोर्टल आहे ॲक्च्युली. त्या माध्यमातून देशभरातील APMC जे असतात, कृषी उत्पन्न बाजार समिती, ह्या जोडल्या गेलेल्या आहेत आणि ज्यामुळे आपल्याला प्रत्येक बाजार समितीमधील विविध शेतमालाची जी आवक जावक आहे ती माहिती

0: होते, तसेच चालू बाजारभाव जे आहे ते समजतात. त्यामुळे शेतकरी आपला माल आपण कोणत्या APMC-मध्ये किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपासच्या विकण्यासाठी न्यायचा ते ठरवू शकतात आणि चांगला प्रकारे दर त्यांना त्यामधनं मिळू शकतो. निर्णय घेण्यासाठी हे अत्यंत उपयोगी आहे. तसेच शेतकऱ्यांना लागणाऱ्या ज्या कृषी निविष्ट आहेत, जसे की बी बियाणे असेल, खते असतील, बुरशीनाशके असतील, तर हे जे आहेत यांच्या विक्रीसाठी सुद्धा विविध ॲप्स आहेत. जसं की ॲग्री स्टार हे ॲप आहे की ज्यावर योग्य दरामध्ये ह्या सर्व सुविधा उपलब्ध आहे. त्यानंतर शेतमालाची सुद्धा विक्री अशा ॲप्स थ्रू केली जाते. त्यामध्ये ई चौपाल, ICTचं ई चौपाल हे ॲप आहे की जिथे विविध पिकं जी आहेत, जसं की सोयाबीन असेल, त्यानंतर गहू असेल किंवा तांदूळ असेल, ही सर्व जी पिके आहेत यांची विक्री त्या ॲपद्वारे केली जाते आणि ती खूप वर्षांपासून चालू आहे.
1: सरकारच्या ICT धोरणाचे फायदे आपल्या शेतकरी बांधवांना होत आहेत का, त्याविषयी काय सांगू शकाल?
0: हो, निश्चितच. आजकाल सर्वांकडेच अँड्रॉइड फोन आहेत आणि डिजिटल इंडिया या सरकारच्या उपक्रमामुळे ग्रामीण भागात इंटरनेट पोहोचवण्याचा मोठा प्रयत्न केला गेला आणि त्यामुळे आता सर्व शेतकरी सर्रास विविध कृषी ॲप्सचा वापर करू लागलेत किंवा करू शकतायत. आज ऑनलाईन व्यवहार सर्व करतायत. डिजिटल कर्ज, डिजिटल विमा ह्या सर्व सोयी उपलब्ध आहेत. सगळंच कसं सोपं झालं आहे. आणि तसंच बऱ्याचशा कामांमध्ये, जसे की ई पीक पाहणी किंवा विमा नोंदणी असेल किंवा ई सेतू असेल, ह्या सर्व कामांमध्ये सरकारी यंत्रणेचा भारही कमी होण्यास मदत झालेली आहे आणि हे सर्व डिजिटल इंडिया ह्या उपक्रमामुळेच पॉसिबल झालं आहे.
1: सोशल मीडियाच्या वापराबद्दल काय सांगू शकाल तुम्ही?
0: हो, कृषी क्षेत्रात सोशल मीडियामुळे नवा संवाद मंचच उपलब्ध झाला आहे. सोशल मीडियाचा वापर खूप वाढला आहे की ज्याचे फायदे आपण सर्वांनीच अनुभवले आहेत. शेतकऱ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत जिथं प्रगतशील शेतकरी असतील किंवा कृषी तज्ज्ञ असतील किंवा अनुभवी शेतकरी असतील, हे आपले अनुभव व कृषी ज्ञान जे आहे ते इतरांशी शेअर करतात आणि बरेच शेतकरी आपले अनुभव व्हिडिओ रील्मार्फत सर्वत्र पोहोचवतात. हे एक चांगलंच कार्य आहे. ड्रोन आणि सेन्सर ह्या वापराबद्दल देखील मी आज बोलू इच्छिते की ड्रोन सेन्सर जे आहे, ड्रोन आणि सेन्सर याचा वापर देखील आता शेतीमध्ये केला जातो आहे. ड्रोनमुळे आपलं शेत आकाशातून पाहिलं जातं, कुठे कीड, कुठे पाण्याची कमतरता सगळंच लगेच कळतं आणि मातीतील ओलावा मोजणारे सेन्सर वापरले जातात. तर पाणी फक्त गरजेपुरता देता येतं, त्यामुळे आपला खर्चही कमी होतो, वेळ वाचतो आणि उत्पादनातही वाढ होते. हे एक नवीन तंत्रज्ञान आहे जे की एक ICTचं खूप चांगलं साधन आहे आणि जे आता शेतकरी नक्कीच वापरू इच्छिता.
1: संचार तंत्रज्ञान जे आहे, कशा पद्धतीनं त्याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होतोय? अनेक शेतकरी बांधव आहेत की आपल्या स्वतःच्या शेतातलं उत्पादन संचार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुसऱ्याला विक्री करतायत, सोशल मीडियाच्या माध्यमातून विक्री करताय आणि साहजिकच त्याचा फायदाच होतो आहे आपल्या शेतकरी बांधवांना, हे तुमच्या बोलण्यातून आलं. आता शेतकरी बांधवांना जाता जाता काय संदेश देऊ शकाल याविषयी सांगा.
0: शेतकरी बंधूंनो, माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याने शेतकऱ्यांना त्वरित माहिती मिळते, वेळ वाचतो, खर्च वाचतो. आज ही काळाची गरज आहे, त्यामुळे स्मार्ट शेतकरी बनण्याची आज आपल्याला गरज आहे. ICT म्हणजे संचार तंत्रज्ञान हे आपलं नवशस्त्र आहे जे आपल्याला यशाच्या दिशेने नक्कीच नेईल. त्यामुळे स्मार्ट शेतकरी बनण्याचा प्रयत्न करा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, संचार तंत्रज्ञानाचे अर्थात ICTचं शेतकरी बांधवांसाठीचं महत्त्व या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन केलं सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथल्या कृषी विस्तार शिक्षण विभागातल्या सहायक प्राध्यापक श्वेता संपतराव कडू यांनी. त्यांचा मोबाईल नंबर आहे 94-04-61-00-47. श्वेता मॅडम, आपण ही जी मुलाखत दिली, आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीने आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: धन्यवाद सर.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण संचार तंत्रज्ञान अर्थात ICTचे शेतकऱ्यांसाठी महत्त्व याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथल्या कृषी विस्तार शिक्षण विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका श्वेता संपतराव कडू यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
3: शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमातील या दोनही मुलाखती आम्ही पुनःप्रसारित केल्या. गौरवजी, आता आपण आपल्या शेतकरी बांधवांना उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाविषयी आठवण करून देऊया.
2: नक्कीच. शेतकरी बंधू भगिनींनो, उद्या सकाळी 6:40 प्रसारित होणाऱ्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सोयाबीन पिकाच्या वाणाची निवड करताना घ्यायची काळजी याविषयीची माहिती.
3: बरं तर शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या किसानवाणी या कार्यक्रमातून मी सोमनाथ कांटके
2: आणि

0: कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते सुदाम बटुळे. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे 100.1 MHz FM बँडवर. रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोग

0: आहे 100.1 MHz FM बँडवर. रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
2: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
1: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
2: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
3: काय झालं?
4: अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
3: अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
4: हो ना,
3: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू.
4: कुठे भेटतील त्या?
3: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
4: आणि फोन नंबर?
3: 93-72-99-29-36.
4: 93-72-99-29-36.
5: पोलीस?
6: मिस सीमा?
5: हो, बोलते.
6: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा
5: पण का? मी
6: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
5: डिजिटल अरेस्ट?
6: 1,00,000 द्या, वाचाल.
5: इतके पैसे?
6: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
5: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
6: अरे,
5: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
7: हॅलो मम्मा.
5: हाय.
1: RBI सांगते,
8: जाणकार बना, सतर्क रहा.
9: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
1: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
9: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
10: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
10: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.

0: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
1: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
0: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
1: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया हिंदी चित्रपट सृष्टीत चरित्र अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गोवर्धन आसरानी यांच्याविषयी. 100° MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
2: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 8 वाजून 5 मिनिटांनी ऐकूयात मराठी राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून.

स्तूप पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा निष्कर्ष. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक संपन्न. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्याच पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन. आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद. गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा निष्कर्ष केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं व्यक्त केला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.1% होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्त्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम याविषयी सविस्तर चर्चा झाली असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी सर्व सदस्यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं. ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. त्यानुसार 200 मिली किंवा ग्रॅम, 500 मिली किंवा ग्रॅम, 1 लिटर किंवा 1 किलो, 2 लिटर किंवा 2 किलो, 3 लिटर किंवा 3 किलो, 4 लिटर किंवा 4 किलो, 5 लिटर किंवा 5 किलो, 15 लिटर किंवा 15 किलो आणि 20 लिटर किंवा 20 किलो वजनातच खाद्यतेल ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाठी हे निर्देश लागू राहतील. विविध कंपन्यांचं खाद्यतेल एक समान पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल तर ग्राहकांना किमतीची तुलना करणं सोपं व्हावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. नवीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना कमाल 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. खाद्यतेल उत्पादकांनी या नियमांचं स्वागत केलं आहे. 3 वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या एकसमान वजनाचं बंधन सरकारनं हटवलं होतं, त्यामुळं बाजारात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता असं भारतीय खाद्यतेल उत्पादन संघटनेचे अध्यक्ष सुधाकर देसाई यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन 353वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. किल्ले रायगड इथं दरवर्षीप्रमाणेच राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींनी महाराजांना अभिवादन केलं. महाराष्ट्रात अनेक गड किल्ल्यांवर आणि अन्य ठिकाणी यानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. इस्रायल सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारणार आहे अशी माहिती इस्रायलच्या मुंबईतल्या दूतावासाचे प्रमुख यान्यू रेवाच यांनी दिली आहे. या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली होती. या पुतळ्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ असं फडणवीस यांनी सांगितलं. व्हेनेझुएलाच्या बोलवियन प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज मुंबईत बॉम्बे हाऊस इथं टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची पाहणी केली. रॉड्रिग्ज यांनी यावेळी इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाबाबत तसंच या क्षेत्रातील नवीन संधीबाबत सविस्तर चर्चा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पेपर फुटी आणि इतर अनियमिततेप्रकरणी मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करावी तसंच शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, भाकप नेत्या ॲनी राजा, भाकप मालेचे महासचिव दीपांकर भट्टाचार्य सहभागी झाले होते. नैऋत्य मान्सूनचं आज राज्यात आगमन झालं. तळकोकणात आज मान्सून दाखल झाला. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणेकडचा काही भाग, तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. याआधी 10 जूनपर्यंत तो राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, पण 4 दिवस आधीच तो दाखल झाला आहे. इस्रायलनं दक्षिण लेबनॉनमध्ये आज केलेल्या हवाई हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला असून त्यात एक ब्रिगेडियर जनरल, एक कॅप्टन आणि एक जवान अशा 3 लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती लेबनॉनच्या सैन्यानं दिली आहे. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात नव्यानं युद्धबंदी कराराबाबत सहमती झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच हा हल्ला झाला आहे. युक्रेननं रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग शहरावर ड्रोन हल्ला केल्याचं रशियानं म्हटलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना भेट नाकारल्यानंतर हा हल्ला झाला आहे. युक्रेननं 141 ड्रोन डागल्याचं रशियातल्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज जपानच्या काकामिगहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पुर्ती यानं 3 आणि केतन कुशवाह यानं 1 गोल केला. जपानचा एकमेव गोल गाकू नुमाडा यानं नोंदवला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्य पदकाची कमाई केली. या सामन्यात त्यांनी कोरियाच्या संघावर 3-0 असा विजय मिळवला. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चंडीगढ इथं सुरू असलेल्या एकमेव चाचणी कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवसअखेर 3 बाद 368 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर के एल राहुल यांनी आज आपली वैयक्तिक शतकं झळकावली. आजचा खेळ थांबला तेव्हा गिल 103 तर पंत 50 धावांवर खेळत होते. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या T20 क्रिकेट संघाचं कर्णधारपद BCCIनं श्रेयस अय्यरकडे सोपवलं आहे. 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला या संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडला आहे. उपकर्णधार तिलक वर्मा यांच्यासह रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्षदीप सिंग, शिवम दुबे आणि वरुण चक्रवर्ती यांचा या संघात समावेश झाला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद सिराज आणि प्रिन्स यादव यांचा संघात समावेश आहे. पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खाजगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य त्यांनी जाहीर केलं आहे. पत्रकारांवर हल्ले आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध तसंच आर्थिक दबाव वाढत असल्याचा दावा ऑल इंडिया न्यूज पेपर्स एडिटर्स कॉन्फरन्स या संघटनेनं केला आहे. सरकारची जाहिरात विषयक धोरणं केवळ मोठ्या प्रशासनगृहांना फायद्याची ठरतील अशीच आखली जातात असं संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा निष्कर्ष. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक संपन्न. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद.

0: बरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश एक मेगाहर्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम नारी विश्व.

0: नारी विश्व या कार्यक्रमात आज ऐकूया बदलतं शैक्षणिक धोरण याविषयी क्षितिजा भोंग वडप यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. सादर करत आहेत सुदाम बटुळे.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, भारतामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये सध्या अमूलाग्र बदल घडवून आणणारं धोरण आखलं गेलेलं आहे आणि हे धोरण 2020 पासून मंजूर झालेलं आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून देशभरात आणि महाराष्ट्रात त्याची सखोल अंमलबजावणीही सुरू झालेली आहे. या धोरणाचा मुख्य उद्देश असा आहे की केवळ विद्यार्थ्यांनी पदवी न घेता कौशल्यपूर्ण व्यावसायिक आणि लवचिक शिक्षण देणं. तर नक्की काय आहे हे धोरण आणि कसं मुलांना ते उपयोगी येणार आहे या सगळ्यासंबंधी आज आपण चर्चा करणार आहोत प्राचार्य क्षितिजा भोंग हडप यांच्याशी. तर मॅडम नमस्कार आणि स्वागत आहे आजच्या या मुलाखतीत तुमचं.
2: नमस्कार, धन्यवाद.
1: सगळ्यात सुरुवातीला मला असं विचारायचं आहे की 2025-26 पासून हे धोरण आपण अंमलात आणतोय, तर अगदी सुरुवातीला मॅडम असं विचारायचं आहे की नवीन शैक्षणिक धोरण नेमकं काय आहे आणि ते का आणण्यात आलंय.
2: नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्याचा एक प्रयत्न आहे. फक्त गुण आणि पाठांतर यापुरतं शिक्षण मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांचे कौशल्य, विचारशक्ती, सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्व विकास करण्यावर भर दिला जाणार आहे. आणि आजच्या बदलत्या जगात विद्यार्थ्यांना अधिक सक्षम आणि आत्मविश्वासी बनवण्याचा प्रयत्न ह्या धोरणाद्वारे करणार आहोत.
1: अगदी खरे. आता असं सांगाल की या धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये कोणता मोठा बदल होणार आहे.
2: विद्यार्थी फक्त पाठ्यपुस्तक पाठ नाही करणार किंवा नुसतं रॉट लर्निंग आपण म्हणतो ते करणार नाही, तर अनुभवातून शिकणार.
1: म्हणजे घोकंपट्टी होणार नाही आता.
2: नो घोकंपट्टी नाही, रॉट लर्निंग पण नाही.
1: अच्छा.
2: ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग असेल, प्रॅक्टिकल नॉलेज असेल, डिस्कशन्स असतील, प्रोजेक्ट्स असतील आणि स्किल डेव्हलपमेंट यांना महत्व दिलं जाणार. आणि यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार विषय निवडण्याची मोकळी काही त्यांना मिळणार आहे.
1: बर बर. वा, म्हणजे कंपल्शन कशावरती नाही.
2: नाही नाही.
1: अच्छा. आता असं सांगाल की पाठांतरापेक्षा कौशल्याधारित शिक्षण यावरती भर दिला जातोय, याचा नेमका अर्थ काय. पण
2: फक्त माहिती पाठ करून परीक्षा देणं म्हणजे शिक्षण नाही.
1: हो.
2: तर त्याचं आकलनही होणं महत्वाचं आहे. मग विद्यार्थ्यांना विचार करायला लावणारं शिक्षण. आपण हे पाठ करतोय हे काय आहे, याच्या मागचं हेतू काय आहे, असंच का आहे. आणि समस्या सोडवणं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणूया, संवाद कौशल्य आहे, टीम वर्क आहे आणि प्रत्येक प्रत्यक्ष जीवनात त्याचा वापर कसा करायचा, लाईफ स्किल्स थोडक्यात, हे जास्त महत्वाचं मानलं जातं. आणि NEP विद्यार्थ्यांना जीवनासाठी तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
1: बर बर. पुढे जगायचं कसं हे धोरण शिकवतंय विद्यार्थ्यांना. अच्छा. मातृभाषेतून शिक्षण देण्यावरती भर दिलाय, बरोबर.
2: हो.
1: मग आपलं मत काय पण त्याच्याबद्दल.
2: लहान मुलं खरं तर मातृभाषेतून शिकली तर त्यांना संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजते.
1: हो.
2: ते रुजतं पण. इट विल बी अ लॉंग लास्टिंग मेमरी. सो त्यांचा आत्मविश्वासही वाढतो. जे की फॉरेन लँग्वेज मध्ये शिकायचं झालं तर पहिले तर कॉन्फिडन्सच येतो, तिथं आत्मविश्वासाची गोष्ट येते.
1: बरोबर.
2: त्याचबरोबर निश्चितच इंग्रजी हे तितकंच महत्वाचं आहे, हेही नाकारता नाही येणार. पण मातृभाषेमुळे जर पटकन अवगत होतं, आकलन होतं आणि मग इंग्रजीचं यामध्ये योग्य संतुलनही करता येतं, म्हणून मातृभाषा महत्वाची की पटकन आकलनासाठी योग्य आणि सोपी पण आहे.
1: आपली भाषा आपल्याला पटकन कळते. बरोबर.
2: आणि ती शिकवाई नाही लागत ना.
1: खरंय. विद्यार्थ्यांवरचा जो अभ्यासाचा किंवा परीक्षांचा ताण आहे तो कमी करण्यासाठी या धोरणात काही तरतुदी आहेत का.
2: नक्कीच, खूप तरतुदी आहेत. एका परीक्षेवर पूर्ण भविष्य अवलंबून नाही.
1: अच्छा.
2: हे यांना याचं ज्ञान दिलं जातं की सतत सातत्यपूर्ण मूल्यमापन केलं जातं प्रत्येक गोष्टीतून. ऍक्टिव्हिटी म्हणा किंवा त्यांचे डेली ऍक्टिव्हिटीज, डिसिप्लिनरी ऍक्टिव्हिटीज, कॉम्पिटिशन्स आहेत, या खूप सगळ्या गोष्टींमधून त्यांना ऍसेस केलं जातं.
1: देन
2: प्रॅक्टिस

0: प्रॅक्टिकल लर्निंग आहे आणि फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे की फ्लेक्झिबिलिटी याच्यात की असेसमेंटमध्ये फ्लेक्झिबिलिटी ठेवली आहे.
1: बर,
0: जसं की तुम्हाला रिडिंग स्किल आहे, रायटिंग आहे, त्याच्यानंतर तुमचं कम्युनिकेशन स्किल्स आहे, हे असेस केले जातात आणि मग विद्यार्थ्यांना यातून शिक्षणाचा आनंद मिळाला पाहिजे ना, की त्याची भीती वाटली पाहिजे.
1: बरोबर,
0: हा भीती कमी व्हावी या मागचा तर हा उद्देश आहे.
1: अगदी खरं. आता असं विचारायचं की आज आपण जैन जी म्हणतो, या विद्यार्थ्यांसाठी हे धोरण किती उपयुक्त ठरेल?
0: खूपच. आजची मुलं खूप उत्सुक असतात, क्युरियस असतात आणि तंत्रज्ञानाशी जोडलेली आहेत. खरं तर आपल्यापेक्षा त्यांनाच तंत्रज्ञान जास्त माहिती
1: असतं. अगदी
0: बऱ्याचशा घरांमध्ये तर असं आहे की आई वडील विचारतात, अरे हे कसं आहे ते सांग, आणि मुलं इझिली सॉल्व्ह करतात त्यांच्या क्वेरीज. सो वेगवेगळ्या पद्धतीने तंत्रज्ञान जोडलेलं आहे. सो त्यांना डिस्कशन्स, ऍक्टिव्हिटीज, टेक्नॉलॉजी, प्रॅक्टिकल लर्निंग ह्या गोष्टी जास्त आवडतात इन्स्टेड ऑफ सिटिंग ऍट वन प्लेस.
1: एखादी जास्त महत्वाची गोष्ट.
0: बरोबर आहे. तुम्हाला डिस्कशन करायचं, तुमचे ग्रुप फॉर्म करायचं. आधी कसं होतं, आलं वर्गात बसलं एका जागी 6 तास काढा. आता तसं होत नाही. यू गो टू क्लास, यू गो टू ऑडिटोरियम, बाहेर ग्राउंड वर जा, तिथे निरीक्षण करा, ऑब्झर्व इट. सो जेन जी विल डेफिनेटली लव्ह दिस मेथडॉलॉजी.
1: खरंय, उत्साह वाढतो अगदी मुलांचा. बरोबर. शिक्षकांची भूमिका या नवीन शिक्षण पद्धतीमध्ये आता कशी बदलेल?
0: अगदी. शिक्षकांची तर खूप बदलणार, कारण ते आता फक्त माहिती देणारे नसणारे, ते विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक बनतील. रादर दे विल बिकम एन दे विल हॅव टू बिकम एन आयडियल एक्झाम्पल. तुम्हाला काही गोष्टी मुलांना शिकवायच्या, त्यासाठी त्यांना तयार होणं आवश्यक आहे. खूप प्रिपरेशन महत्वाचं आहे. याआधी शिक्षक कधीच विदाउट प्रिपरेशन नो टीचर कॅन टीच, तयारी पाहिजेच. पण ह्या गोष्टी शिकण्यासाठी वेळ लागणार आहे. जसं जेनजीला टेक्नॉलॉजी गोष्टी सोप्या जातात, तसंच शिक्षकांना आता ते शिकाव्या लागणार आहेत.
1: पहिले शिक्षकांना शिकायला लागणार
0: आणि नंतर, आणि विद्यार्थ्यांचा विचार, त्यांना विचार करायला लावणं किंवा त्यांना काय येतं, त्यांच्यातलं काय बेस्ट आहे हे त्यांना काढावं लागणार आहे. सो ऑब्झर्वेशन मोड खूप ठेवावं लागणार आहे प्रत्येकच शिक्षकाला. तो विद्यार्थी कसा चांगला आहे, कुठल्या याच्यात चांगला आहे, तर कुठल्या याच्यात चमकू शकतो, कुठल्या फील्डमध्ये जाऊ शकतो, आणि स्वतः शिकायला प्रेरित करणं ही शिक्षकाची महत्वाची भूमिका आहे सध्या.
1: अच्छा.
0: शिक्षकांना कितीतरी विंडोज ओपन झालेल्या आहेत. मुलांना त्यांना सांगता आलं पाहिजे की डॉक्टर इंजिनियर हेच करिअर ऑप्शन नाहीये.
1: बरोबर.
0: देर आर लॉट मेनी ऑप्शन, कशातही करिअर करू शकतात. त्यासाठी त्या आधी शिक्षकांना अवगत असायला लागणार.
1: आणि पहिले असं जसं म्हणायचे की वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे, तसं आता शिक्षकांना द्यावंच लागणार.
0: अगदी निश्चितच. आणि प्रत्येक मुलावर काम करणं गरजेचं आहे.
1: बरोबर
0: आहे. त्यासाठी त्यांना ऑब्झर्वेशन मोडवर राहावंच लागणार.
1: प्रश्नच नाही. पालकांनी मात्र या बदलाकडे कसं पाहावं, किंवा मग पालकांची भूमिका किती महत्वाची याच्यात?
0: पालकांची भूमिका तर खूपच महत्वाची आहे. सपोर्ट देणं किंवा फक्त मार्क्स गुण हेच सगळं नाही, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट तुलना.
1: बरोबर.
0: जी बऱ्याच पालकांमध्ये अनावधानाने होत असते, हा कसा आहे, ही कशी आहे. नाही, एव्हरी चाइल्ड इज युनिक, नोबडी इज परफेक्ट, बट एव्हरीबडी इज युनिक. ही गोष्ट लक्षात येणं गरजेचं आहे की आपल्या मुलाकडे, पाल्याकडे कुठलं कौशल्य आहे, तो काय करू शकतो, आवडीनिवडी कशा आहेत, त्याचं मानसिक स्वास्थ्य हेही जपणं तितकंच महत्वाचं आहे. की त्याच्यात मुलांना प्रेशर नाही आला पाहिजे. हे आता मला नाही आलं तर काय, इट्स ओके.
1: बरोबर आहे. नाही आलं तर दुसरी वाट आहे.
0: देर आर लॉट मेनी ऑप्शन, खूप ऑप्शन्स आहे. तुलना टाळून जर मुलांना समजून घेतलं आणि प्रोत्साहन दिलं ना, तेही खूप आहे. पालकांची हीच महत्वाची भूमिका मी म्हणेन.
1: बरोबर आहे. बदल घडवून आणायचा असेल तर या पद्धतीनेच पालकांनी विचार केला पाहिजे.
0: आणि त्यासाठी शाळा आणि पालक यांनी जॉईंटली काम करणं गरजेचं आहे. हँड्स टू हँड, काय आहे, काय येतंय मुलाला, काय नाहीये, त्याच्यावर जॉईंटली काम करणं आवश्यक आहे.
1: बरोबर आहे.
0: आणि एव्हरी प्रॉब्लेम कम्स विथ द सोल्युशन.
1: ते तर आहेच. असं म्हणतो आपण की कला, क्रीडा, संगीत, व्यावसायिक कौशल्य यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा आता प्रयत्न होतोय, तर हे किती आवश्यक आहे?
0: प्रत्येक विद्यार्थी हा अभ्यासात हुशार असेलच असं नाही. कोणाचं लिखाण कौशल्य, वाचन कौशल्य, संवाद कौशल्य हे चांगलं असेल, किंवा काही मुलं कला, क्रीडा, इतर कौशल्यामध्ये खूप चांगली आहेत. अजूनही काही पालकांचा असा समज आहे की खेळात मूल काय करिअर करणार.
1: हो खरे.
0: बिकॉज ते बघतात की इनकम सोर्स वाईज मूल कसं घडायला पाहिजे. तसं काही नाही. शिक्षणाने प्रत्येक मुलाच्या क्षमतेला समान संधी दिली पाहिजे. खरं तर
1: प्रश्न
0: मग ती कुठेही असू, त्यामुळे हा बदल तर खूपच आवश्यक आहे की कला, क्रीडा, संगीत

0: हे पण आता क्षेत्र उघडली आहे मुलांना, मुलं खूप काही करू शकतात याच्यात.
1: खरंय, आपल्या पाल्याला ज्याच्यामध्ये गती आहे ते शिक्षण मात्र दिलं पाहिजे.
0: अगदी बरोबर आहे.
1: बोर्ड परीक्षांबद्दल विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या मनामध्ये असलेली भीती आता कमी होईल का?
0: नक्कीच, कारण आता गुणांवर भरच नाहीये, विद्यार्थ्यांचं ओव्हरऑल लर्निंग, लर्निंग टू द लाईफ स्किल हे बघितलं जाणार आहे.
1: बरोबर.
0: मार्क्स विल नॉट डिसाइड द चाइल्ड, गुण हे डिसाइडच नाही करणार. त्यामुळे परीक्षा म्हणजे आयुष्याचा शेवट नाही हे तर नक्कीच खरं आहे. आणि तो शिक्षणाचा एक भाग आहे की तुम्हाला शिकवले त्यातलं किती आकलन झालं हे कळण्याचं एक, इट्स अ मीडिया.
1: बरोबर आहे.
0: परीक्षा हे शेवट नाही. आणि आता तर असं आहे की काही बोर्ड म्हणजे CBSE बोर्डांनी लगेच 2 बोर्ड एक्झामिनेशन इम्प्लिमेंट सुरू केले. म्हणजे एका विषय एका परीक्षेत जर मुलाला कमी मार्क पडले किंवा डिटेन झाला, एक 1.5 महिन्याच्या कालावधीनंतर परत दुसरी एक्झाम आहे.
1: बरोबर.
0: वर्ष वाया जात नाही. सेम इन द स्टेट बोर्ड लगेचच परीक्षा घेतली जाते, री एक्झाम घेतली जाते. त्यामुळे मुलगा निश्चितच मानसिक स्वास्थ्य त्याचं चांगलं राहतं आणि मोटिवेशन मिळतं की नाही आपण विषय क्लिअर केले तर ऍडमिशन पुढे घ्यायला लगेच मोकळं. वर्ष नाही वाया, त्यासाठी वर्ष पूर्ण जायची वाट नाही बघायला लागत.
1: खरंय. ग्रामीण आणि शहरी या शिक्षणातली जर दरी कमी करायची असेल आपल्याला, तर आता हे जे चालू धोरण आहे हे आपल्याला कितपत उपयोगी पडेल?
0: नक्कीच भरपूर उपयोग पडेल. त्याच्यात म्हणता येईल असं की डिजिटल शिक्षण, समान संधी आणि स्किल डेव्हलपमेंट यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. फक्त असं आहे की त्यासाठी योग्य अंमलबजावणी आणि सुविधा पाहिजे. जसं तंत्रज्ञान आहे तिथे इंटरनेटची सुविधा पाहिजे.
1: बरोबर.
0: स्किल आहे तिथे, ते वोकेशनल कोर्सेस तिथपर्यंत पोहोचले पाहिजे. तर यांनी नक्कीच ही दुरी कमी होणार. जे आपली मुलं शहरी भागातले शिकतात तेच ग्रामीण भागातील मुलं शिकतात. त्यामुळे शिक्षणाची समान संधीही मुलांना मिळणार आणि गावापर्यंत शिक्षण पोहोचणार आता.
1: अच्छा.
0: म्हणजे एखाद्या विषयात मुलांना करिअर करायची संधी नाही मिळाली, त्यासाठी गाव सोडून यायची गरज पडणार नाही.
1: इट विल बी अवेलेबल शिक्षण मिळेल.
0: कारण असं अजूनही ग्रामीण भागात आहे की मुलांना घरी आई वडिलांना मदत करावीच लागते. शेती हा बऱ्याचशा पालकांचा किंवा बऱ्याचशा लोकांचा हा प्राईम ऑक्युपेशन आहे. मग काही मुलं सकाळची कामं करून शेतीची शाळेत जातात, कॉलेजला जातात.
1: खरं.
0: पण आता हे ग्रामीण मुलांनाही, ग्रामीण मुलांपर्यंत पोहोचणार आहे.
1: बर. डिजिटल शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा वापर आता सध्या वाढतोय, तर याचे फायदे आणि आव्हानं कोणती आहे या धोरणात?
0: टेक्नॉलॉजीमुळे शिक्षण अधिक सोपं, आकर्षक आणि ॲसेसेबल झालेलं आहे.
1: बरोबर आहे.
0: शाळेत शिकवलंय आणि संध्याकाळी मला काही प्रश्न सोडवताना अडचण आली तर ते मूल लगेच तंत्रज्ञानाने ही कॅन और शी कॅन सॉल्व द क्वेरी.
1: बरोबर.
0: कारण तुमच्या युट्यूबवर आहे, गुगलवर आहे, सगळ्या गोष्टी मिळतात. दॅट इज कॉल्ड ॲक्सेसेबलच झालेलं आहे.
1: बरोबर आहे.
0: पण एक गोष्ट अशी की त्यामुळे ॲडिक्शन वाढतंय, स्क्रीन ॲडिक्शन जास्त होतंय आणि मग संवाद कमी होत चाललाय.
1: खरं.
0: पूर्वी जेव्हा तंत्रज्ञान नव्हतं त्यावेळेस वडील किंवा घरातले इतर थोर मंडळी मुलांना समजून सांगायचे.
1: बरोबर आहे.
0: आता कसं झालंय, ऍक्सेस मुलांनाही आहे, सो संवाद करायला मूल कसं चाललं, आय विल सर्च इट आउट, मी बघतो आणि मी सोडवतो.
1: बरोबर आहे.
0: ह्या गोष्टी म्हणजे सोपं खूप झालेलं आहे.
1: खरंच. पण मग NEP लागू करताना शाळांसमोर सगळ्यात मोठी आव्हानं कोणती असतील याच्यामध्ये?
0: टीचर्स ट्रेनिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी ऍक्सेस आणि मानसिकतेत बदल ही सर्वात मोठी आव्हाने आहेत. कारण शिक्षणातील बदल प्रत्यक्ष वर्गात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला लागणार आहे.
1: बरोबर.
0: टीचर्स ट्रेनिंग म्हणजे पुस्तकं बदलली तर ते आपण मुलांना शिकवायला टाइम स्पॅन देतो, कळायला टाइम स्पॅन, तितकाच टाइम स्पॅन शिक्षकांनाही लागणार आहे.
1: प्रश्नच नाही.
0: म्हणजे काही गोष्टी शिक्षकांना शिकायलाही वेळच लागणार आहे. मग त्याचं पण इतर रिसोर्स, ट्रेनिंग्स, त्याच्यानंतर प्रोजेक्ट्स हे सगळं त्यांनाही आधी शिकायलाच लागणार आहे. दिस इज अ
1: प्रोजेक्ट द्यायच्या आधी स्वतःने करून
0: बघायला पाहिजे.
1: बरोबर आहे.
0: R&D पहिले टीचर्सला करायला
1: लागणार,
0: ते महत्वाचं.
1: खरे. आता मला असं सांगाल की शिक्षक प्रशिक्षण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यासाठी या धोरणामध्ये काय विशेष आहे?
0: शिक्षकांना सतत नवीन कौशल्य आणि आधुनिक शिक्षण पद्धती शिकण्यासाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांचा विकास आधी हा अत्यंत महत्वाचा मानला गेला आहे. त्यासाठी टीचर्स ट्रेनिंग आहे, टीचर्सचे सेमिनार्स आहेत, टीचर्सचे वर्कशॉप्स आहेत. हे शिक्षकांनी अटेंड केले की शिक्षकांना कळणार, शेवटी तेही अनुभवीच आहेत.
1: बरोबर.
0: फक्त ते इम्प्लिमेंट कसं करायचे ह्याच्या काही टेक्नॉलॉजीज आहेत, कसं इम्प्लिमेंट

0: करायचं, कोणावर करायचं, टाइम स्पॅन किती लागणार आहे, आणि
1: बरोबर
0: देन हाऊ यू आर गोइंग टू असेस इट, त्याचं असेसमेंट कसं करायचं ते महत्त्वाचं, इव्हॅल्युएशन कसं करणार मुलांचं हे महत्त्वाचं.
1: बरोबर आहे. आता असं सांगाल की पुढच्या 10 वर्षामध्ये भारताच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये तुम्हाला कुठला सकारात्मक बदल दिसतोय?
0: मला वाटतं भविष्यात विद्यार्थी फक्त नोकरीसाठी शिकणार नाहीत, तर विचार करणारे, संवेदनशील, आत्मविश्वासी आणि जबाबदार नागरिक बनतील. कारण शिक्षण अधिक प्रॅक्टिकल, क्रिएटिव्ह आणि जीवनाशी जोडलेलं होईल, लाईफ स्किल्स. त्यांना मानसिक ताण कसा झेलायचा हे कळेल, त्याच्यानंतर हाऊ टू बी हॅप्पी आहे त्याच्यात ते कसं युटिलाइज करायचं हे मुलं शिकणार आहेत. सेल्फ असेसमेंट शिकतील, सेल्फ जजमेंट शिकतील, मी कशात काय करायला हवं, संकट आली तर त्या संकटांना तोंड कसं द्यायचं, आणि आनंदात कसं राहाय तोंड द्यायचं, त्या आनंदाला देखील कसं तोंड द्यायचं, आणि त्याचबरोबर समाजाचं काहीतरी देणं लागतं, म्हणून विद्यार्थी एक जबाबदार नागरिक देखील घडणार.
1: खरे. पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना या धोरणात तुम्ही काय महत्वाचा संदेश द्याल? आता
0: खरं तर प्रत्येक मूल वेगळं असतं, मी नेहमीच म्हणते नोबडी इज परफेक्ट बट एव्हरीबडी इज युनिक, एव्हरी चाइल्ड इज युनिक. त्यांची तुलना न करता त्यांची क्षमता ओळखायला शिका. आणि शिक्षण म्हणजे फक्त गुण नाही, तर चांगला माणूस घडण्याची एक प्रक्रिया आहे, आणि शिकण्याचा आनंद टिकून राहणे हे सर्वात महत्वाचं आहे. कुठलंही शिक्षण तुम्हाला बर्डनियस नाही वाटलं पाहिजे, खूप ताण नाही आला पाहिजे त्याचा.
1: खरं
0: की आज मला गणित शिकायचं आहे आणि मला आता खूप प्रेशर आलंय, असं नाही झालं पाहिजे. आनंददायी शिक्षण लीड्स टू सक्सेस.
1: खरं. एकूण काय तर चांगला माणूस होण्यासाठी म्हणून जे जे काय उपयोगी आहे लहानपणापासून, ते सगळं हे नवीन शैक्षणिक धोरण आपल्याला सांगतंय.
0: नक्कीच हो.
1: आणि त्यामुळे शिक्षकांनाही तयार होण्याची गरज आहे, आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांनी तयार करण्याची गरज आहे. त्या पद्धतीनेच हे शैक्षणिक धोरण आखलं गेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल.
0: हो, अगदी बरोबर.
1: तर आज आलात आणि इतकी छान मुलाखत दिलीत आणि या शैक्षणिक धोरणावर तुम्ही बोललात, त्याबद्दल धन्यवाद. आकाशवाणी परिवारातर्फे आपले आभार, धन्यवाद.
0: मला इथे शैक्षणिक धोरणाबद्दल चर्चा करण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी आकाशवाणीचे खूप खूप आभार मानते, धन्यवाद.
2: बदलतो शैक्षणिक धोरण याविषयी क्षितिजा भोंग हडप यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. सादर करते होते सुदाम भटुळे. कार्यक्रम होता नारी विश्व.

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. नुकत्याच त्या हा इहलोक सोडून गेल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत येत्या शुक्रवारच्या फोन गाणी या कार्यक्रमात. तेव्हा बुधवारी सकाळी 8:15 जरूर संपर्क साधा 02-241-42-34-71 आणि 42-46-36-72 या संपर्क क्रमांकावर आणि सांगा तुमच्या आवडीचं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत.

0: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
1: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
0: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
1: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया हिंदी चित्रपट सृष्टी.

0: गोष्टी। चरित्र अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गोवर्धन आसरानी यांच्याविषयी। 100° MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100° FM बँडवरती। आता ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत, गायलं आहे बेला शेंडे यांनी।

बेला शेंडे यांनी गायलेलं हे गीत होतं अश्विनी शेंडे यांचं. संगीतकार होते निलेश मोहरीर. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं नाधो महानोर यांचं गीत. संगीतकार आहेत संजय हंडे.

सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं नाधो महानोर यांचं. संगीतकार होते संजय हंडे. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

शबरांश 1 MHz FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 9:15 समाचार संध्या हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, आजही देखील माझ्या हातामध्ये अनेक पत्र आहेत. सुरुवातीची पसंती कळविली आहे मुक्काम पोस्ट मांजरी तालुका राहुरी इथल्या चंद्रगिरी रेडिओ श्रोता संघाचे गोविंद पिसाळ, सविता जालिंदर, प्रथमेश, प्रतीक, साई आणि श्रद्धा पिसाळ. बेर्डीतून हुकुम करमरकर, सुनीता, हार्दिक, प्राची आणि तनु करमरकर. मुक्काम पोस्ट भावी निमगाव तालुका शेवगाव इथले श्रम गोंधळी, उषा, वैष्णवी, पूनम, युवराज गोंधळी, आदर्श आणि हर्षदा पवार. आंबेडकर चौक वाकोडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली इथले उत्तम जमधाडे, स्वराज जमधाडे, स्वरी पोपलवाड, क्षितेज संघर्षा, संविधान धोंगडे. खेरडावाडी हिंगोलीतून शहाजी बोडखे, नंदा बोडखे. देवगाव इथून सदाशिव थोरात, सुखदेव राऊत. मुक्काम पोस्ट आष्टी तालुका हदगाव इथून सुधाकर कांबळे आणि संदीप कांबळे. या सर्वांना ऐकायचं आहे इस्माईल दरबार यांनी संगीतबद्ध केलेलं महबूब यांचं गीत. गायला आहे हरिहरन आणि कविता कृष्णमूर्ती यांनी. तर चित्रपट हम दिल दे चुके सनम.

हम दिल दे चुके सनम या चित्रपटासाठी हरिहरन आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं हे गीत होतं महेबूब यांचं. संगीतकार होते इस्माईल दरबार. कार्यक्रमात आता ऐकूया आदेश श्रीवास्तव यांनी संगीतबद्ध केलेलं जावेद अख्तर यांचं गीत. गायला आहे अभिजित भट्टाचार्य आणि सहकाऱ्यांनी. तर चित्रपट चलते चलते या गीतासाठी पसंती कळवली आहे फकरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथले रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश आकाश, रश्मी रंजना आणि गबरू पहलवान थोरात, तसंच राजेंद्र शिवाजीराव मिसाळ, दयानंद नगर नांदेड इथून प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूर इथले संगीता जैन, सूरज आणि पी आर जैन, मुक्काम पोस्ट बोरी, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना इथून सुधाकर राजे जाधव, प्रशांत जगोताई, साक्षी संचिता वाळ्या अरेगाव, प्रथमेश देशमुख आणि स्वामी देशमुख, मोतळा इथून प्रणाली देशमुख, सानवी देशमुख, चांदूर बिस्वा तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा इथून नारायण भाऊ खडसे, रक्षा ललिता, संजना गणेश, कार्तिक खडसे, मालती चौधरी आणि स्वाती प्रयाग चौधरी. ऐकूया या सर्वांचं चलते चलते या चित्रपटातलं हे गीत.

अभिजित भट्टाचार्य आणि सकरेंनी गायलेलं हे गीत होतं जावेद अख्तर यांचं. संगीतकार होते आदेश श्रीवास्तव. तर चित्रपट होता चलते चलते. कार्यक्रमात यानंतरची पसंती कळविली आहे. मुक्काम पोस्ट नवीन दहिफळ तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर इथले विठ्ठल काटे संगीता आविष्कार मकरंद काठे सचिता आणि प्रतीक काठे

गणेशपेठ पाथर्डीतून अंबादास शिंदे, संगीता अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे, मोहली चंदीगड इथून टी डी मल्होत्रा, रितिक प्रतीक मल्होत्रा, जयवीर सिंह ठाकूर, डॉक्टर अमनदीप, अनिल शर्मा, कालका इथून शुभचंद्र बजाज बिट्टा आणि साहिल बजाज, या सर्वांना ऐकायचं आहे आशा भोसले आणि विनोद राठोड यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत शिवहरी, तर चित्रपट चांदनी.

शिवहरी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. सर होता आशा भोसले आणि विनोद राठोड यांचा, तर चित्रपट होता चांदनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं गीत. या गीताचे गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन, तर चित्रपट हिना. या गीतासाठी पसंती कळविली आहे कुलस्वामिनी रेडिओ श्रोता संघ, भोकर तालुका श्रीरामपूरीतले हरिभाऊ भिडवे, पूजा अनिकेत, शुभांगी श्रावण आणि अनिता भिडवे. हिंदराज रेडिओ श्रोता संघ, कुपटी तालुका नेवासा इथले बंडू लोहार पोपळघट, माया शिवांश चंद्रकला आणि देविदास पोपळघट. संकेत रेडिओ श्रोता संघ, कुपटी तालुका नेवासा इथले संकेत सकट, रामदास नंदा, जुबेदा शेख, कोमल पाटोळे, मंदा आणि राहुल पाटोळे. मुक्काम हिप्पर सोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथून उस्मान शेख फौजी, सायरा वानू शेख, दस्तगीर फैजनवी, शाकेर इस्लामी, बाबा करिश्मा, सिमर शेख, सानिया शकील पठाण, बिस्मालावी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख. हिप्पर सोगा तालुका बिलोली जिल्हा नांदेड इथून चांदनी अयुब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद. ऐकूया या सर्वांचं हिना या चित्रपटातलं हे गीत.

हेना या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेले हे गीत आताच आपण ऐकलं. या गीताचे गीतकार आणि संगीतकार होते रवींद्र जैन. कार्यक्रमात यानंतर ऐकूया एस जानकी आणि मोहम्मद अजीज यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत

0: संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल, तर चित्रपट शहेनशाह. या गीतासाठी पसंती कळविली आहे बालमटाकळी जिल्हा अहिल्यानगर इथून नंदकुमार अदवंत, उर्मिला निलेश मयुरी कल्पेश आणि संगीता अदवंत. सेमिनरी हिल्स नागपूर इथून नाना डोंगरदिवे, रमा सीमा, रिमा दीक्षा आणि राहुल डोंगरदिवे. मुक्काम पोस्ट येळगूर तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर इथून अतुल गौतमी, धम्मदिना अरुण काळे, ईडी कांबळे, तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा, अरुण येळगुडकर, हे सर्व श्रोते आहेत मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथले. ऐकूया या सर्वांच्या पसंतीचं शहेनशाह या चित्रपटातलं हे गीत.
1: Story, but everybody will sing with me.
2: Okay.
1: Ready? Come on. One, two, three, four.

एस जानकी आणि मोहम्मद अजीज यांनी गायलेले हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल, तर चित्रपट होता शहेनशाह. कार्यक्रमात यानंतरची पसंती कळविली आहे. शनिवार पेठ बीड इथून पी बी कुलथे, हनुमंत समर्थ, वल्लभ श्रावणी आणि प्रथमेश कुलथे. पाकिजा रेडिओ श्रोता संघ सनावद मध्य प्रदेश इथून मोहम्मद सादिक, मुश्ताक अहमद, मोहम्मद मोहम्मद अलकमा खत्री, मोहम्मद खत्री रमेश गौड आणि मोहम्मद शादाब खत्री. बीड इथून प्रकाश पगारिया, पराग संतोष, सरला प्रकाश, रामनिवास अग्रवाल. माळवीस चौक इथून केशव पटेल, प्रवीण आणि हितेश पटेल. या सर्वांना ऐकायचंय अनुराधा पौडवाल आणि मनोहर उदास यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल, तर चित्रपट आहे हिरो.

हिरो या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि मनोहर उदास यांनी गायलेलं हे गीत होतं. आनंद बक्षी यांचं, संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. तर चित्रपट होता हिरो. आपकी पसंत कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हरिहरन, उदित नारायण, हेमा सरदेसाई, शंकर महादेवन यांनी गायलेलं देव कोहली यांचं गीत, संगीतकार आहेत राम लक्ष्मण. तर चित्रपट हम साथ साथ है. या गीतासाठी पसंती कळविली आहे मुक्काम पोस्ट बोराळा धरण इथून दत्ता घायाळ, सुनीता गजानन घायाळ, मुक्काम पोस्ट नेवासा इथून सदाशिव चव्हाण, रवींद्र, कविता, अरुण, रुपाली, अर्पण, आशिष, रामदास, सिंधू आणि गयाबाई चव्हाण, पांढरकवडा इथून अनिल बुरांडे, उषा, प्राची, अनुश्री, धनश्री बुरांडे, बल्लारशाह इथून सूरज लोंढे, प्राची आणि एकलव्य लोंढे, तसंच शहाली बाबा रेडिओ श्रोता संघ पिंपरी शहाली तालुका नेवासा इथून भाऊसाहेब नवथर, अक्षय, चंदन, जयकुमार, हरीश, दादा भाऊ तांबे, दादा भाऊ सूर्यवंशी, हरिभाऊ जगदळे आणि रुचिता चंदन. ऐकूया या सर्वांचं हम साथ साथ है या चित्रपटातलं हे गीत.

I love you. राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं. देव कोहली यांचं गायलं होतं. हरिहरन, उदित नारायण, हेमा सरदेसाई आणि शंकर महादेव यांनी. तर चित्रपट होता हम साथ साथ है. कार्यक्रमात यानंतरची पसंती कळविली आहे. धाडी नांदुरा इथून श्रीकृष्ण बाठे, संदीप अमूल्य आणि वैशाली बाठे. बेर्डी इथून राजेश सोनी, कांचन, गायत्री वैष्णवी, चंचल ढोमणे, अर्जुन गवणेकर आणि धीरज सवासेरे. मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश, कार्तिक अश्विनी भुतेकर. जळगाव इथून वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, छत्रपती संभाजीनगर इथून वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा इथून मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी, रुद्र कोळकर, वाकोळणी तालुका बदनापूर, पांढरकवडा इथून अनिल बुरांडे, उषा प्राची अनुश्री, धनश्री बुरांडे, नारायणवाडी तालुका नेवसा इथून प्रकाश काळोखे, उषा आकाश, अजय कार्तिकी संस्कार, ज्योती काळोखे, वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर इथून मदन सरोदे, वर्षा आराध्या आणि सोहम सरोदे. या सर्वांना ऐकायचंय नितीन मुकेश आणि अलका याग्निक, शब्बीर कुमार यांनी गायलेलं, जावेद अख्तर यांचं गीत, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल, तर चित्रपट तेजाब.

शंभरांश एक मेघाहर्ट्स एफ एम बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे ठीक 10 वाजले आहेत. आता ऐकूया जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

लक्ष्मीकांत पेरलाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. स्वर होता लता मंगेशकर यांचा, तर चित्रपट होता सत्यम शिवम सुंदरम.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर
2: रजनीगंधा।

एच डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं. स्वर होता आशा भोसले यांचा, तर चित्रपट होता ज्वेल थीफ. कार्यक्रमात आता ऐकूया वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं गुलजार यांचं गीत. गायला आहे वाणी जयराम यांनी, तर चित्रपट गुड्डी.

गुड्डी या चित्रपटासाठी वाणी जयराम यांनी गायलेलं हे गीत होतं गुलजार यांचं. संगीतकार होते वसंत देसाई. जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया नूरजहाँ यांच्या स्वरातलं तन्वीर नक्वी यांचं गीत. संगीतकार आहेत नौशाद. तर चित्रपट अनमोल घडी.

गीतादत्त आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत होतं शैलेंद्र यांचं. संगीतकार होते एस डी बर्मन. तर चित्रपट होता काला बाजार. कार्यक्रमाच्या शेवटी आता ऐकूया पाकिजा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं कैफी आझमी यांचं गीत. संगीतकार आहेत गुलाम मोहम्मद.

0: लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजचा रजनीगंधा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता प्रसारित करत आहोत केंद्र सरकारच्या 12 वर्षापूर्ती निमित्तानं वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका युवा शक्ती. या कार्यक्रमाचा भाग 6वा.
1: ये आकाशवाणी है, प्रस्तुत है विशेष श्रृंखला. इसके अंतर्गत आज सुनिए मोदी सरकार के 12 साल महिला सशक्तिकरण का परिवर्तनकारी दशक. इसमें भाग ले रही है प्रोफेसर सुषमा यादव और वरिष्ठ पत्रकार अदिति टंडन. कार्यक्रम का संचालन कर रही है

केंद्र सरकारच्या 12 वर्षापूर्ती निमित्तानं वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका युवा शक्ती या कार्यक्रमाचा भाग 6 आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 11 वाजता हिंदी बातम्या आणि 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही आता संक्षेपित करत आहोत.